श्रोते हो सुप्रभात. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 28 ज्येष्ठ शके 1948, 18 जून 2026. पहाटेचे 5:50 आणि 40 सेकंद झालेत. आजचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करीत आहोत. आकाशवाणी पुणे केंद्राच्या या प्रातकालीन प्रसारण सभेत

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली गुणकली रागातली धून श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. पहाटेचे 5:55 होत आहेत. गिरवाणवाणी यामध्ये आज ऐकूया अपर्णा केळकर यांनी गायलेलं पारंपरिक गुरुपादुका स्तोत्र.

गिरवाणवाणी या कार्यक्रमात अपर्णा केळकर यांनी गायलेलं पारंपरिक गुरुपादुका स्तोत्र श्रोते हो आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आतापासून काही क्षणात म्हणजे ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

सुमन कल्याणपूरी यांनी गायलेली ही भक्तिरचना होती वसंत निनावे यांची. संगीतकार होते कमलाकर भागवत. श्रोते हो, आपल्या अष्टपैलू अभिनयानं आणि बहारदार गायकीनं मराठी संगीत रंगभूमी, नाट्यक्षेत्र आणि शास्त्रीय संगीत विश्व

वर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ गायक नट, अद्वितीय नाट्यकर्मी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते प्रसाद सावकार यांना काल देवाज्ञा झाली. त्यांच्या जाण्यानं संगीत विश्वातला एक उमदा आणि अजरामर स्वर जरी कायमचा शांत झाला असला, तरी त्यांच्या संस्मरणीय भूमिका आणि त्यांची गाणी रसिकांच्या स्मरणात कायम राहतील. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. ऐकूया प्रसाद सावकार यांनी गायलेली ही भक्तिरचना.

प्रसाद सावकार यांनी गायलेली ही भक्तिरचना संगीतबद्ध केली होती सुधीर फडके यांनी. प्रभातवंदन कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ऐकूया वसंत आसगावकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली कवी सुधांशू यांची भक्तिरचना.

0: आर एन पराडकर यांनी गायलेली पारंपरिक रचना श्रोते हो आपण ऐकलीत. प्रभातवंदन कार्यक्रमात काही भक्तिरचना आपण ऐकल्यात आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया चिंतन. यामध्ये डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांचे विचार आपण ऐकणार आहोत.
1: श्रीमद भगवद्गीतेसारखे जे प्राचीन ग्रंथ आहेत ते उतारवयात म्हणजे आयुष्याच्या उत्तरार्धात वाचायचे असतात अशी कित्येकांची समजूत असते, पण ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे. खरं तर आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर, आयुष्याच्या कोणत्याही अवघड वळणावर आपल्याला मार्ग दाखवणारा हा एक अमोल ग्रंथ आहे. स्थळकाळाच्या चौकटीत त्याला बांधून ठेवता येणार नाही. पुढे जाऊन असं म्हणता येईल, माणसाच्या व्यक्तिमत्वाला योग्य आकार देणारा श्रीमद भगवद्गीता हा अलौकिक ग्रंथ आहे. म्हणूनच गीतेचे थोर अभ्यासक माजी राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे, द इम्पॉर्टन्स ऑफ भगवद्गीता हॅज युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. गीतेचा मूळ प्रश्न हा जीवनातल्या संघर्षाशी निगडित आहे. अर्जुनाप्रमाणेच आयुष्यात मनुष्याला

0: करावं की करू नये अशा द्विधा परिस्थितीचा सामना करावा लागतो. आयुष्यात केव्हा तरी त्याला शेक्सपियरच्या हॅमलेटप्रमाणे टू बी ऑर नॉट टू बी या प्रश्नाला सामोरं जावं लागतं. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला श्रीमद भगवद्गीतेत मिळतं. गीतेमध्ये कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हे तीन मूलभूत मार्ग सांगितले आहेत. त्याच्या जोडीला मनुष्याचा आहार विहार कसा असावा, त्यानं मनाची प्रसन्नता कशी राखावी, त्याचं नैतिक आचरण कसं असावं याचंही योग्य मार्गदर्शन इथं केलं आहे. यशस्वी जीवनासाठी आवश्यक अशा 26 नीतीमूल्यांची एक यादीच 16 अध्यायाच्या प्रारंभी भगवद्गीतेमध्ये आली आहे. त्याचे यथोचित पालन केलं तर जीवनातलं कोणतंही अवघड कोडं सहज सोडवता येईल. कर्म करणं हे माणसाला चुकत नाही, ते अटळ आहे. असं जर आहे तर कोणतं काम चांगलं आहे याचं भान ठेवणं जरुरीचं आहे. हे कर्माविषयीचं ज्ञान आहे. एकदा काम पत्करलं की ते श्रद्धेनं पूर्ण करायला हवं ही भक्ती झाली. यांनाच गीतेमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग अशी नावं दिली आहेत. समत्वम योग उच्चते अशी सोपी व्याख्या गीतेनं दिली आहे. योग म्हणजे समतोल राखणं, तोल ढळू न देणं. या समतोलपणालाच गीतेमध्ये प्राधान्य मिळालं आहे. कोणत्याही कामाला सुरुवात करताना त्याच्या साधक बाधक परिणामांचा विचार करणं आवश्यक आहे. व्यक्तीच्या विकासाबरोबरच गीतेमध्ये समाजहिताचाही विचार केला आहे. यालाच लोकसंग्रह असं नाव दिलं आहे. हे करीत असताना समाजातली वर्णव्यवस्था ही गुणाधिष्ठित आहे असं सांगून जन्माधिष्ठित जातीव्यवस्थाच गीतेनं मोडीत काढली आहे. यावरून गीतेची दृष्टी किती व्यापक आहे याची कल्पना येऊ शकेल. उद्धरेत आत्मनात मानम या सूत्रामध्ये गीतेनं स्वतःच्या प्रगतीचा मार्ग सांगितला. गुरु आणि अनुभवी मंडळी तुम्हाला योग्य ती वाट दाखवतील, पण त्या वाटेनं जाण्याचं काम तुम्हालाच करायचं आहे. तेव्हा श्रीमद भगवद्गीता म्हणजे विश्वसंस्कृतीचा मार्गदर्शक प्रदीप आहे असं म्हणायला हरकत नाही. स्वहित आणि परहित साधणारा हा ग्रंथ असल्यानं ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेत असं म्हणता येईल, या ग्रंथाच्या आचरणातून जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात.
1: डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांनी व्यक्त केलेले विचार चिंतन या सदरात श्रोते हो आपण ऐकलेत. आणि याबरोबरच प्रभातवंदन कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत. नमस्कार. प्रभातवंदन कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
2: श्रोते हो, एक निवेदन ऐका. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2021 रोजी आपल्याला आवाहन केलं होतं, आपल्या हक्काचं महत्त्व नेहमीच सांगितलं जातं, आता वेळ आहे कर्तव्यांना उजाळा देण्याची. चला आपणही आपली कर्तव्य मनामध्ये ठासू आणि त्यांचं पालन करूया. पाणी वाचवणं हा आपल्या सवयीचा भाग करूया. कमीत कमी कॅश अर्थात रोख रकमेचा व्यवहारात वापर करूया. एकदाच वापरला जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवूया. नद्यांमध्ये कचरा अजिबात टाकू नका. आपले समुद्र किनारेही स्वच्छ ठेवूया. आपल्या ह्या कर्तव्याचे पालन काटेकोरपणे करूया. निवेदन संपलं.
1: आकाशवाणी पुणे केंद्र, 6:30 होत आहेत. जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या सदरात ब्लूबेरी लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये योग आणि आसन यातील फरक याविषयी योगशिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती. सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. सहा 50 परिसर या सदरात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा आज भाग दुसरा. सादर करते विजय भुयार. आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा आणि परिसर दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:00

0: 25 मिनिटांनी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता अध्याय पहिला, आज श्लोक 26. विवरण लेखक डॉक्टर मुकुंद दातार, श्लोक गायन केलंय प्रीती गंगा खेडकर यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करू. 8:40 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 साध संवाद या कार्यक्रमात हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास या ग्रंथाच्या लेखिका अंजली मालकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत, आज भाग 2 आणि शेवटचा. निर्मिती सहाय्य वैशाली जाधव, सादरकर्ते विक्रांत मंडपे. 10:00 सुगम संगीत. 10:25 स्थानिक निवेदनं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 10:30. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अर्पिता वैशंपायन यांनी गायलेला राग बसंत मुखारी. 11:30 विशेष गीतगंगा या कार्यक्रमाअंतर्गत युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग 8. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 आकाशवाणी नागपूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. एक वाजता NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. बीड जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40 1:45 ते 2:15 आणि 2:45 ते 3:00 द नेक्स्ट वेव्ह नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. दरम्यान 2:30 लोकसंगीताच्या कार्यक्रमात वरुण पांढरकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं संगीत भजन आम्ही प्रसारित करू. आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी या कार्यक्रमात प्रासंगिक या अंतर्गत भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा जन्मदिवस त्या अनुषंगानं माहिती. त्यानंतर मालिका वेध विश्वाचा आणि तरुणाई या मालिकेत मल्लखांबपटू निनाद दीक्षित यांची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत. 6:10 आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:30 कामगार सभा या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग याविषयी डॉक्टर सोनल कुलकर्णी यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन स्मिता नामदे, सादरकर्ते नयन पवार. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात 7/12 सुधारणा 2026 जमीन नोंदणीतील ऐतिहासिक परिवर्तन याविषयी ॲडव्होकेट भाग्यश्री काळे यांनी दिलेली माहिती, तसंच चालू जमाना ही कौटुंबिक श्रुतिका, लेखन माधुरी शिंदे, सहभाग असेल प्रसाद कुलकर्णी धीरज केदारी वहिदा शेख यांचा आणि त्यानंतर बाजारभाव. 7:15 एक कलाकार हा कार्यक्रम. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड आणि 10:15 इन्साइट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:00 आणि 10:30 नादब्रह्मांतर्गत अर्पिता वैशंपायन यांनी गायलेला राग जनसंमोहिनी. कार्यक्रमांची रूपरेषा श्रोतेहो आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 6:35 होत आहेत, ऐकूया दिनविशेष. सादरकर्ते मुजम्मिल पटेल.
1: श्रोतेहो, 18 जून हा दिवस ज्या कारणांसाठी ओळखला जातो त्यापैकी काहींविषयी जाणून घेऊया. 1815 या दिवशी वॉटरलूच्या लढाईत नेपोलियनचा पराभव झाला. सध्या बेल्जियममध्ये असलेल्या या ठिकाणी नेपोलियनच्या नेतृत्वाखालील फ्रेंच सैन्याचा ब्रिटिश आणि प्रशियन सैन्यानं दारुण पराभव केला. आजही इंग्रजीमध्ये प्रचंड अपयशासाठी वॉटरलू हा शब्दप्रयोग केला जातो. 18 जून 1946 या दिवशी डॉ राम मनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचं रणशिंग फुंकलं. या घटनेच्या स्मरणार्थ पणजीतील एका रस्त्याला 18 जून रस्ता असं नाव देण्यात आलं आहे. आज जन्मदिवस असणारी व्यक्तिमत्व ही

आहेत 1899 स्वातंत्र्यसेनानी आणि समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी, संगीतकार, संगीत संयोजक, वादक आणि गीतलेखक पॉल मॅकार्टनी यांचा जन्म 1942 साली या दिवशी झाला. पॉप संगीतामध्ये अजरामर ठरलेल्या बीटल्स या ग्रुपचा तो गायक आणि गिटारवादक होता.

0: पॉप संगीतामध्ये अजरामर ठरलेल्या बीटल्स या ग्रुपचा तो गायक आणि गिटारवादक होता. आजचा हा दिवस स्मृतिदिन असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. मणिकर्णिका तांबे उर्फ झाशीची राणी लक्ष्मीबाई या इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्नात झालेल्या चकमकीत मृत्युमुखी पडल्या. तो दिवस होता 18 जून 1858. 1901 मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक रामचंद्र भिकाजी गुंजीकर. रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचं निधन 18 जून 1936 या दिवशी झालं. द मदर हे त्यांचं पुस्तक जागतिक वाङ्मयात अभिजात मानलं जातं. इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचं 1958 साली या दिवशी निधन झालं. 1932-33 ॲशेस दौऱ्यात त्यांनी इंग्लंडचं नेतृत्व केलं होतं. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना केलेल्या बॉडीलाईन अर्थात शरीरवेधी गोलंदाजीबद्दल कर्णधार जार्डिन यांच्यावर खूप टीका झाली होती.
1: It was at this point in the game that Woodfull was unfortunately struck on the heart by a ball from Larwood which got up. Here is a good view of the field set for a leg trap. The umpire scrutinizes every delivery of Larwood's for a no ball. Australia are not in a very happy position, and with Woodfull out, after pluckily continuing his innings, 4 wickets are down for 51.
0: हिंदी चित्रपटातील संगीतकार दानसिंग यांचं 2001 साली या दिवशी निधन झालं.

0: माय लव, भूल न जाना यासारख्या मोजक्या चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत आजही रसिकांच्या स्मरणात आहे. भारताचे माजी क्रिकेट सलामीवीर सय्यद मुश्ताक अली यांचा आज स्मृतिदिन. 2005 साली त्यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं.
1: क्रिकेट मेरे फॅमिली में था. मेरे अंकल मेरे ब्रदर जो थे वो क्रिकेट खेला करते थे. 1926 में करण सी के नायडू को इंदौर में आर्मी में जॉब मिली. उनके जो ब्रदर थे सी एस नायडू सी आर नायडू ये मेरे दोस्त बन गए. हम लोगों ने अपनी एक टीम छोटी सी बनाई.
0: शैलीदार फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मुश्ताक अली यांनी परदेशात भारताच्या वतीनं पहिलं कसोटी शतक झळकावलं होतं. मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक उस्ताद अली अकबर खां यांचं निधन 2009 साली या दिवशी झालं. भारतीय संगीताचा प्रसार जगभर करण्यात अली अकबर यांचा मोठा वाटा आहे.
2: दिनविशेष आपण ऐकलेत. सादर करते होते मुजम्मिल पटेल. आकाशवाणी पुणे केंद्र 6:40 होत आहेत. कृषीवाणी सदरात ऐकूया ब्लूबेरी लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण ब्लूबेरी लागवड तंत्रज्ञान या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्री, आंबा या फळ पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होताना दिसते. फळबागांमधून समृद्धीच्या अनेक यशकथा निर्माण झाल्यात. मात्र बदलत्या बाजारपेठेंच्या गरजा, वाढता उत्पादन खर्च आणि किमतीतली अस्थिरता लक्षात घेता उच्च मूल्य आणि निर्यातक्षम पिकांचा शोध शेतकऱ्यांकडून घेतला जात होता. या स्थितीमध्ये आकाराने लहान पण सुपर फ्रूट मानलं जाणारं ब्लूबेरी हे पीक अत्यंत महत्वाचं आहे. ब्लूबेरी हे एरिकेसी या कुलातलं एक महत्वाचं फळ पीक आहे. याचे लोबुश आणि हायबुश आणि बिलबेरी किंवा फॉरेस्ट ब्लूबेरी असे विविध 450 प्रकार आढळतात. त्यापैकी लागवडीला सर्वाधिक अनुकूल असलेल्या हायबुश ब्लूबेरीची जगभरामध्ये शेती केली जाते. पाश्चात्य देशांचा जर आपण विचार केला तर ब्लूबेरी या फळातील सर्वाधिक अँटीऑक्सिडंट्स, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्व, मिनरल्स आणि फायबर या घटकांमुळे सुपर फ्रूटचा दर्जा या पिकाला दिला गेलेला आहे. भारतात ब्लूबेरीचं व्यावसायिक उत्पादन अद्यापही मर्यादित दिसतं. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही प्रदेशांमध्ये आम्लधर्मी

0: माती आणि थंड हिवाळा असलेल्या भागांमध्ये काही प्रमाणात याची लागवड केली जाते. परंपरेप्रमाणे ब्लूबेरी हे समशीतोष्ण हवामानातील पीक मानलं जातं. मात्र अलीकडे संशोधनातून झिरो चिल आणि लो चिल वाण विकसित झाले आहेत. हे वाण महाराष्ट्रासारख्या उष्ण हवामानात सुद्धा यशस्वीपणे घेता येतात. आपल्याकडे आम्लधर्मी म्हणजे पीएच 4.5 ते 5.5 अशा जमिनीमध्ये हे पीक वाढू शकतं. मात्र सामान्य जमिनीमध्ये ब्लूबेरीची लागवड थेट जमिनीत करणे शक्य होत नाही. त्यामुळे ग्रोईंग बॅग किंवा कंटेनरमध्ये 4.5 ते 5.5 सामू असलेल्या आम्लधर्मी माध्यमात त्याची लागवड करणं हे आवश्यक ठरतं. कोकोपीट, पाईप बार्क, पलाईट किंवा इतर सेंद्रिय घटकांच्या मिश्रणातून तयार केलेलं माध्यम जर आपण वापरलं तर मुळांची वाढ ही उत्तम होते. उत्पादन स्थिर राहतं आणि यामुळे महाराष्ट्रातील कुठल्याही भागांमध्ये याची शेती करणं शक्य होतं. ब्लूबेरीचे व्यावसायिक पुनरुत्पादन प्रामुख्याने कलमांद्वारे केलं जातं. याशिवाय सर्कस, टिश्यू कल्चर आणि बीजांद्वारे सुद्धा याचा प्रसार करणं शक्य आहे. मात्र बियाण्यांद्वारे तयार होणाऱ्या रोपांच्या वाढीचा वेग हा कमी असतो. त्याचप्रमाणे एक समान दर्जाची फळं मिळतीलच याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे प्रामुख्याने कलमांद्वारे पुनरुत्पादन केलं जातं. ब्लूबेरीची लागवड करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. ब्लूबेरी लागवडीमध्ये योग्य अंतर, दर्जेदार सिंचन व्यवस्था आणि योग्य जातींची निवड यांना विशेष महत्व आहे. साधारणपणे 2 रोपातील अंतर हे 3 फूट आणि 2 ओळीतलं अंतर 5 किंवा 6 फूट ठेवणं हे व्यवस्थापन आणि वाढीसाठी उपयुक्त ठरतं. त्यामुळे एका एकरात सुमारे 2500 ते 3000 रोपं आपल्याला लावता येतात. महाराष्ट्रासाठी लॉक्सी, एमराल्ड, मिस्टी, कपला आणि शार ब्ल्यू इत्यादी लोबुश जाती योग्य मानल्या जातात. सिंचनासाठी थ्रू आउट ड्रिपर प्रणाली वापरणं फायदेशीर ठरतं. पाण्याची विद्युत वाहकता 0.8 सेंटीमीटर पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. लागवड प्रामुख्याने ग्रोईंग बॅग मध्ये केली जाते. प्रत्येक रोपासाठी सुमारे 50 लिटर क्षमतेची ग्रोईंग बॅग वापरायला हवी. त्यामुळे मुळांची वाढ, पाण्याचा निचरा आणि पोषण व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येतं. शेतकरी बंधूंनो, सध्या ब्लूबेरी शेती ही महाराष्ट्रात प्रारंभिक टप्प्यावर आहे. महाराष्ट्रातल्या मराठवाडा, सातारा, विशेषतः महाबळेश्वरच्या काही भागांमध्ये व्यावसायिक पातळीवर लागवडीचा प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठं, संशोधन संस्था आणि खासगी क्षेत्रांमधून या पिकाबाबत लागवड तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन उपलब्ध होत आहे. सध्या उपलब्ध तंत्रज्ञान, योग्य वाण आणि संशोधनाचं पाठबळ पिकाला उपलब्ध होत आहे. त्याला प्रोत्साहन मिळाल्यास ब्लूबेरी हे फळपीक उच्च मूल्य, निर्यात केंद्रित आणि तंत्रज्ञानावर आधारित शेतींमध्ये यशस्वी होऊ शकतं यात नक्कीच शंका नाही.
1: ब्लूबेरी लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती कृषीवाणी या सदरात श्रोतेहो आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तूर्त आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून थोड्याच वेळात

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योग आणि आसन यातील फरक याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. योग हा शब्द यूज या संस्कृत शब्दापासून आलाय. योग म्हणजे जोडणे होय किंवा संयोग होय, जो शरीर आणि मनाला जोडतो, तसेच आत्मा आणि परमात्म्याला जोडतो. योग म्हणजे सुखी आणि समृद्ध जीवनाचा एक प्रभावी राजमार्ग होय. योगविद्या हे एक शास्त्र असून ते धर्म, जात, देश, वय आणि लिंग याबाबत निरपेक्ष आहे. प्रत्येक

0: हीच उपयुक्त केवळ उपचाराचे तंत्र नसून ती एक वेगळ्या जीवनक्रमाची पद्धत आहे. मानवी जीवन सुखावह करण्याची क्षमता या विद्येत आहे. मात्र हातपाय हलवणे किंवा जंगलात एकांतात जाऊन बसणे याला योग म्हणत नाही. शरीर स्वास्थ्याशिवाय ज्याप्रमाणे शारीरिक सुख नाही, त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याशिवाय मानसिक सुख नाही. सुखी जीवनाची समाधानी सुरुवात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यात आहे. म्हणून उत्तम स्वास्थ्याकरिता योगच रामबाण उपाय आहे. योग हा चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे आपल्या चित्ताला, मनाला, त्याच्या इकडे तिकडे भरकटण्याच्या वृत्तीला निरोध करणे म्हणजे योग होय. योग म्हणजे समाधी. मन, इंद्रिये आणि त्यांच्या विषयापासून परावृत्त होऊन आत्म्यात स्थित होणे म्हणजे योग होय. भगवद्गीतेत समत्व भावाने कर्म करण्यालाच योग म्हणतात. महर्षी पतंजलींनी अष्टांग योग सांगितला आहे. यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यातील आसन आणि प्राणायाम याविषयी आपण माहिती घेऊ. आसन ही योगाची तिसरी पायरी होय. सुखपूर्वक निश्चल बैठकीला आसन असं म्हणतात. शरीराला स्थिरता आणि चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या शरीराच्या स्थितीला आसन म्हणतात. यात साधकाने स्वतःच्या शरीराची निरोगी अवस्था निर्माण करून स्थिरता प्राप्त करावायची आहे. जोपर्यंत शरीराचे आंतरबाह्य भाग निरोगी नसतात तोपर्यंत कोणतेही काम चांगल्या प्रकारे करता येत नाही. योगासनांमुळे शरीराच्या आंतरिक भागांना देखील पुरेशा प्रमाणात व्यायाम मिळत असतो. तन मनाच्या आंतरिक शक्तीचा विकास होत असतो. शरीर लवचिक बनते. मात्र त्याकरिता आसने ही श्वासावरच केली पाहिजे. आसनांचे शरीराच्या अवस्थेनुसार तसेच आरोग्याच्या दृष्टीने अनेक प्रकार आहेत. प्राणायाम. प्राणाला ब्रह्म असे म्हटले आहे. प्राण शरीराच्या प्रत्येक भागात व्याप्त आहे. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे. प्राण म्हणजे वायू आणि आयाम म्हणजे आळा घालणे, म्हणजेच प्राणवायू स्वतःच्या ताब्यात राहील असे करणे होय. थोडक्यात श्वासोश्वासाचा व्यायाम म्हणजेच प्राणायाम होय. प्राणशक्ती म्हणजेच जीवनशक्ती असल्यामुळे ही प्राणशक्ती वाढवून तिचे नियमन करणे, नियंत्रित करणे आणि संतुलित करणे होय. चंचल अशा चित्ताची एकाग्रता व्हावी, स्वयंप्रकाशित असणाऱ्या चित्तावरील मायेचे आवरण नष्ट व्हावे म्हणून आसन नंतर प्राणायाम ही योगाची चौथी पायरी होय. योगासने आणि प्राणायाम यामध्ये घनिष्ठ संबंध असून प्राणायाम करण्याकरिता साधकाला आसन स्थितीत आसनस्थ व्हावे लागते. योगासनांबरोबर योग्य प्रकारे पूरक, रेचक आणि कुंभक करण्यात आल्यास आसनांचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो. आसन प्राणायाम या युतीमुळे आरोग्य सुधारते. फुफ्फुसांना पुष्कळ प्राणवायू प्राप्त झाल्याने शरीर निरोगी, चित्त प्रसन्न बनते. म्हणून योगासनांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी प्राणायामाच्या अभ्यासाचे ज्ञान प्राप्त केल्यास आसने करणे सुलभ होईल.
1: योग आणि आसन यातील फरक ही माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे. त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे

0: हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. पाऊस पडला नाही तर आपण हवालदिल होतो. जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे कधीच पाऊस पडत नाही. पावसाशिवाय तिथलं जग कसं असेल आणि त्याचा लोक तिथल्या लोकांना किती त्रास होत असेल हा विचारच गंभीर आणि चिंताजनक आहे. जर अशी वेळ आपल्यावर आली तर असे व्हायला नको असेल तर पर्यावरणाचे संवर्धनाचे नुसते संकल्प न करता पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे. चला तर मग आपण सर्वजण संकल्प करूया की मी यावर्षी नक्की एकतरी झाड लावेल आणि त्याची वर्षभर जोपासना करेल. आपण सर्वांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, देश वाचवा या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर परिसर एकदम बदललेला दिसतो. आकाशातले ढग दूर गेले की उन्हाची थोडी किरणे मिळतात आणि सर्वत्र ताजेतवाने वारे वाहू लागतात. पावसापासून बचावलेली हवा थोडीशी ओलसर आणि थंड असते, त्यामुळे श्वास घेताना एक सुखद ताजेपणा जाणवतो. पाणी जमिनीवरून साकळी स्वरूपात खाली वाहत असते. रस्त्यांवर गल्ल्यांमध्ये पाणी एका दिशेने पळताना दिसते. त्या पाण्यामुळे धुळीचे कण वाहून जातात, हवा स्वच्छ होते. त्यामुळे परिसरातील हवा निखळ झाली की मनही प्रसन्न होते. बगीचे आणि मोकळ्या जागा हिरव्यागार दिसू लागतात. गवताच्या पानावर थेंब चकाकतात. पानावरील थेंब सूर्यकिरणांनी चकाकणाऱ्या मोत्यांसारखे दिसतात. झाडाच्या पानावरून पावसाचे थेंब हळूहळू खाली पडतात. हे निसर्गाचे वादळानंतरचे शांत आणि आकर्षक रूप असते. माती ओलसर असल्याने ती नरम आणि काळी दिसते. ओलसर मातीतून उगवणाऱ्या पिकांचे रंग अधिक ताजेतवाने असतात. बागेत किंवा शेतात नवीन फुलं उमलतात किंवा आधीच्या फुलांचा रंग उजळून येतो. फुलांचे केवळ रंग नाही तर सुगंधही अधिक तीव्र होतो. पक्षीही पावसानंतर अधिक उत्साही दिसतात. पाखरांची गुजीरवाणी गाणी पुन्हा सुरू होतात. पक्ष्यांचं झाडावर बसणं आणि भुर्रकन उडून जाणं हा सुंदर नजारा वातावरणात आनंदाची लहर निर्माण करतो. कधी कधी आकाशात इतर पक्षीही उंच उडान करताना दिसतात, त्यामुळे परिसर जणू जागरूक होतो. नद्यात, नाल्यात आणि धरणात पाणी वाढल्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगाने वाहताना दिसतो. निसर्गात जीवन प्रवाह चालू राहिल्याचं दर्शन होतं. नद्यांचा आवाज, पाण्याच्या इतर छोट्या मोठ्या प्रवाहांचा आवाज वातावरणात निसर्गाची सजीव गाणी म्हणून ऐकायला मिळतो. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे छोटे छोटे तलाव तयार होतात, ज्यात कीटक, बेडूक आणि इतर जलीय जीव दिसतात. लोकही या बदलांचा अनुभव घेताना दिसतात. शाळाकरी मुलं खेळायला बाहेर पडतात. वयोवृद्ध विश्रांतीसाठी ओसरीवर किंवा ओट्यावर बसून हे सारं निसर्ग चक्र पाहत असतात. पावसाळ्यानंतरची गर्दी आणि शांततेचा एकत्रित मेलाप पाहायला मिळतो. लोक घराबाहेर निघून बाहेर बसतात, गप्पा मारतात. काही जण फक्त निसर्ग बघून शांत होतात. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: जोशी कधी ठरला मुलीचं लग्न?
1: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
0: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
1: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
0: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
1: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8 9 2 9 3 0 4 1 4 2.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: ऐकूया आजचा विचार. श्रोतेहो, स्वातंत्र्य सेनानी आणि समाजसुधारक दादा धर्माधिकारी यांचा आज जन्मदिन, त्यानिमित्ताने ऐकूया त्यांचाच विचार. केवळ सत्तेचं हस्तांतरण नाही तर मानवी मूल्यांमध्ये होणारं परिवर्तन म्हणजे लोकशाहीची खरी क्रांती. स्वातंत्र्यसेनानी आणि समाजसुधारक दादा धर्माधिकारी यांनी म्हटलंय, केवळ सत्तेचं हस्तांतरण नाही तर मानवी मूल्यांमध्ये होणारं परिवर्तन म्हणजे लोकशाहीची खरी क्रांती. हा होता आजचा विचार, आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
4: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
5: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं, संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

श्रोते हो, आपकी पसंतच्या मागच्या दोन कार्यक्रमांमध्ये आपण हास्य अभिनेत्यांविषयी बोललो होतो. हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: आकाशवाणी पुणे केंद्र, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: चिकनगुन्ह्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
2: चिकनगुन्ह्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
1: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
2: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
1: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्ह्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
2: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्ह्या टाळा.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
3: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
3: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
3: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
4: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
5: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे, पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
6: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
7: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G7 बैठकींच्या दरम्यान फ्रान्समधील एव्हियॉन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मोजची समुद्रधुनी खुली ठेवणं महत्वाचं, पंतप्रधानांचं आग्रही प्रतिपादन. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात आज मतदान आणि 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतीय पुरुष संघाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय तर महिलांच्या T20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले.

0: यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होतील. विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर 4th फलाट उभारण्यात आला असून यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. तसंच जुन्या RRI प्रणालीऐवजी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू होतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर 3री आणि 4थी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी हडपसर रेल्वे स्थानकावरून नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्याजवळ रांजणगाव इथं बोलताना सांगितलं की भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे. रांजणगाव MIDC इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर वैष्णव म्हणाले,
1: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम 3rd largest एक्सपोर्ट कैटेगरी इन दी कंट्री. 2nd largest एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलपमेंट की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाटएवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट्स.
0: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि भारतातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील आकाशवाणीची यंत्रणा अधिक बळकट करण्याचा विचार असून कोणतंही केंद्र बंद केलं जाणार नाही असं आश्वासन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना दिलं. मोहोळ यांनी या संदर्भात एक निवेदन वैष्णव यांना दिल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र देशामध्ये सर्वात जास्त सामाजिक उत्तरदायित्व निधी मिळवणारं राज्य आहे. या निधीच्या योग्य विनियोगासाठी स्टेट CSR कक्षाची निर्मिती करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळवता येण्यासारख्या निधीचा विनियोग करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वर्षा निवासस्थानी आयोजित 6व्या वित्त आयोगासंदर्भात करण्यात आलेल्या सादरीकरण बैठकीत दिले. ते म्हणाले की केंद्र शासनाच्या बिनव्याजी कर्ज योजनेच्या धर्तीवर स्थानिक

स्वराज्य संस्थांसाठी बिनव्याजी कर्जाची योजना तयार करावी आणि त्यातून विकास कामांसाठी अशा स्वरूपाचं कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत पडताळणी करावी. बैठकीत 6व्या वित्त आयोगाच्या 42 शिफारशींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. राज्यात मध्य रेल्वेच्या सुमारे 3.5 किलोमीटर लांबीच्या सोमाटणे चिखली कॉर्ड लाईन या 172 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. नव्या कॉर्ड लाईनमुळे चिखली आणि सोमाटणे यांना थेट जोडणी मिळणार असून पनवेल स्थानकावरचा ताण कमी होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेतले खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई तसंच राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी काल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि पक्षबदल विरोधी कायद्यातील तरतुदींकडे लक्ष वेधणारं निवेदन सादर केलं. देसाई यांनी पत्रकारांना या भेटीची माहिती दिली. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत असल्याचं वृत्त आहे. मात्र राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती सभापती बिर्ला यांना करण्यात आल्याचं देसाई यांनी सांगितलं. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धांमध्ये काल लीड्स इथं भारतीय महिलांनी नेदरलँड संघाचा 95 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून नेदरलँड संघानं क्षेत्ररक्षण निवडलं. भारतीय संघाच्या 209 धावांना प्रत्युत्तर देताना नेदरलँडचा संघ सर्वबाद 114 धावा करू शकला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G7 बैठकींच्या दरम्यान फ्रान्समधील एव्हियॉन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं महत्त्वाचं, पंतप्रधानांचं आग्रही प्रतिपादन. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात आज मतदान आणि 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतीय पुरुष संघाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय. तर महिलांच्या T20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर टिकडे.
1: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
0: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
1: आता मी पण घेते.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
5: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 7:22 आणि 20 सेकंद झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
6: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
7: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
6: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
8: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
7: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
6: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
8: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
7: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
9: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
10: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल.
11: पाणी का डोळ्यात येते?
10: काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. 12 महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.
5: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आत्तापासून काही क्षणात म्हणजे ठीक 7:25 मिनिटांनी प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामासाठीची तयारी आपण सुरू केली असेलच. खरीप हंगाम म्हटलं की शेतीची मशागत, बियाण्यांची निवड, खतांचं नियोजन अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. बदलत्या हवामानाचा विचार करून खरीप हंगामाच्या तयारीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, राज्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींवर विशेष भर द्यायला हवा?
1: भारतीय हवामान विभागानं दूरगामी जो काही हवामानाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामध्ये साधारण 92% पर्जन्यमान होईल अशा स्वरूपाचं अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये मध्य भारत आणि महाराष्ट्रामध्ये साधारण थोडस पर्जन्यमानामध्ये तूट येण्याची शक्यता आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला सामोरं जाताना शेतकरी बंधूंसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उत्पादकता वाढवणं, आणि ती वाढवताना उत्पादन खर्च कमी करणं, आणि जे काही उत्पादनाची एकूण जी प्रक्रिया आहे ही जोखीम ज्या वेगळ्या प्रकारच्या आहेत त्या जोखीमीचे संरक्षण करणं, ह्या तिन्ही बाबीवरती आपल्याला काम करणं आवश्यक आहे. शेतकरी बंधू अनेक समस्यांमध्ये वेगळ्या प्रकारच्या शेती करत असतो आणि ह्या यामध्ये चालू वर्षी जे काही दरवर्षी जे काही वाढता उत्पादन खर्च असू दे किंवा घटणारं उत्पादन, वाढणारा खर्च आणि याच मजुरांची टंचाई आणि ह्याच बरोबर आता ह्या वर्षीचं हवामान बदलाच्या अनुषंगानं एल निनो फॅक्टर जो आहे त्या अनुषंगानं जो काही हवामान विभागानं जो काही अंदाज वर्तवलेला आहे त्यामध्ये साधारणपणे 92% पर्जन्यमान होईल अशा प्रकारचा अंदाज दूरगामी व्यक्त केलेला आहे. मध्य भारत आणि महाराष्ट्र यामध्ये साधारणपणे पर्जन्यमानाची तूट येण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंना विनंती आहे की ह्या पूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला काम करताना एक आहे की उत्पादन खर्च कमी करणं आणि तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करून उच्चतम उत्पादकता गाठणं, आणि हे करताना जी काय आपण उत्पादनाची प्रक्रिया आहे ती जोखीम संरक्षण ही जोखमीपासून संरक्षण करणं अशा तिन्ही पातळीवरती काम करण्याची आवश्यकता वाटते. तर ह्यासाठी आपल्याला उत्पादनाची शासनानं आता कृषी विभागामार्फत विविध प्रकारच्या मोहिमा सुरू आहेत. तर ह्यामध्ये शेतीला जे काही जसं बियाणं, खतं, कीटकनाशक जरी किंवा अवजार आहेत, मजूर आहेत, ह्या गोष्टी आपण भागभांडवल जे काय आहे, जे काही भांडवल आहे हे आपण कमी अधिक फरकानं पूर्ण राज्यातला सर्व शेतकरी प्रत्येक पिकासाठी वापरत असतो. पण हे वापरताना जे काही ज्ञान आहे, माहिती आहे, कौशल्य आहे ह्या गोष्टीचा जर त्यामध्ये अंतर्भाव केला तर निश्चितपणे आपण प्रत्येक गोष्टीचा कार्यक्षम वापर करू शकतो. आणि हा वापर केल्यामुळं कार्यक्षम वापर झाल्याशिवाय आपल्याला उच्चतम उत्पादकता गाठणं, उत्पादन कमीत कमी खर्च ठेवणं आणि जे काही उत्पादन आहे ते दर्जेदारपणे येईल अशा स्वरूपामध्ये काम करता येईल.
0: हो, खरंय सर. सर, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी?
1: मशागत ही गोष्ट जर बघितली तर पिकांच्या गरजेनुसार आपल्याला मशागत आपण शेतकरी बंधू करतच असतो. तर यामध्ये प्रामुख्यानं जे काही पिक बेबेप आहे, रुंदसरी वापा जो आहे ह्या पद्धतीनं किंवा सरीवरंबा ह्या दोन पद्धतीनं प्रामुख्यानं ह्या जे काही आता हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरती किंवा एल निनोच्या फॅक्टरच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभागाने विशेष चळवळ घेतलेली आहे. याचं कारण असं की यामध्ये जर पाऊस अतिरिक्त जादा झाला तर त्यामध्ये निचऱ्याची पाणी सोय असते, त्याचबरोबर जर कमी पाऊस पडला तर अशा सरीवरंबाच्या पद्धतीमधून किंवा रुंद गादीवाफा ह्या दोन्ही पद्धतीमध्ये पाणी जलसंधारण करण्याची किंवा पाणी साठवण्याची क्षमता असते. त्यामुळं जे काही सलग लागवड केल्यानंतर साध्या सलग वाफ्यामध्ये जे आपण लागवड करतो किंवा पारंपरिक लागवड करतो यापेक्षा हे दोन्ही तंत्रज्ञानाचा लागवड केली तर आपल्याला जे काही पर्जन्यमानामधले काही जे चढ उतार आहेत ह्यापासून काही अंश आपल्याला संरक्षण मिळण्यामध्ये मदत होऊ शकते. दुसरा भाग आहे तो बियाणं खताच्या बाबतीतलं. बियाणं खतात खतं आणि कीटकनाशक हे तिन्ही गोष्टीच्या वेगळ्या टप्प्यामध्ये शेतकरी खरेदी करत असतो. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सर्व निविष्ठांचा सुरळीत पुरेसा पुरवठा होईल आणि तो गुणवत्तापूर्ण होईल आवश्यक खबरदारी यापूर्वीच घेतलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तालुका पातळीवर असू दे किंवा जिल्हा पातळीवर भराची पथकं असू देत, दुकानांची तपासणी असू दे, ह्या सर्वच गोष्टीवरती गुणवत्ता नियंत्रणाचं काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचं काम सुरू आहे. याचबरोबर प्रत्येक ठिकाणी जे काही शेतकऱ्यांना कुठल्याही शेतकऱ्यांना अडचण कुठल्या पद्धतीची आली तर त्यामध्ये आपल्याला त्याचं निशंकित निरसन करण्यासाठी आपल्याला तिथं पथक हे देखील नेमलेलं आहे. तक्रार निवारण कक्ष पण आहेत तालुका लेवल आणि जिल्हा लेवल. तिथं शेतकरी संपर्क साधून आपल्या तक्रारीचं निवारण करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की बियाणं खतं करताना खरेदी करताना किंवा कीटकनाशक खरेदी करताना सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे की आपल्याला

0: वाटेल की त्या पद्धतीनं आपल्या मर्यादित ज्ञानावरती आपण काम न करता किंवा अज्ञानपोटी काम न करता खरेदी न करता तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आपलं हवामान जमीन आणि त्याचबरोबर जी काही आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे आणि ही अशा प्रकारचे हवामान बदल आहे या पार्श्वभूमीवरती जी काही आपल्याला स्थानिक परिस्थितीनुसार जी काही वाहन आहे विद्यापीठाने शिफारस केलेलं संशोधन संस्थाने शिफारस केलेलं अशाच प्रकारच्या वाहनाची निवड करावी. दुसरी गोष्ट आहे की आणि हे खतं रासायनिक खतं जी आहेत ती देखील तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच खरेदी करावी. दुसरा महत्वाचा भाग आहे जर स्वतःच्या कर्ज बियाणं वापरत असू तर ती साधारण 3 वर्षानंतर बियाणं बदल करावा आणि आपण बियाणं स्वतःच घरातलं जर बियाणं वापरत असेल तर त्याची बियाणं पेरणीपूर्वी त्याची उगवण क्षमता तपासणी करावी आणि उगवण क्षमतेच्या प्रमाणामध्ये बियाणाचं जे प्रमाण आहे ते कमी अधिक करून बियाणाची नासाडी थांबवेल आणि रोपांची पुरेशी संख्या देखील शेतामध्ये मेंटेन होईल आणि उत्पादकता अपेक्षित आहे ती गाठली जाईल. यासाठी आपल्याला काम करता येईल. जे काही निविष्ट आपण खरेदी करू बियाणं असू दे किंवा खत असू दे किंवा कीटकनाशक हे तर एकतर अधिकृत दुकानातून खरेदी करावं आणि दुकानातून खरेदी करताना ती जी पावती जी आहे ते आपण पूर्ण हंगामामध्ये जपून ठेवणं आवश्यक आहे.
1: सर, हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांचं नियोजन कसं करावं?
0: फार महत्वाचा प्रश्न आहे. आज सध्या आपण एरवी नेहमीच येतो पावसाळा ही आपण पावसाळ्याला सहज गृहित धरणार आपण वाक्य किंवा वाक्प्रचार वापरतो पण आज आपण रोजच्या जी काही जीवनशैली आहे त्यातून जे हवामानाचा दूरगामी बदल झाला आहे त्याला आपण हवामानावरती विपरीत परिणाम होतो आणि त्याचा परिणाम पाऊस जी काही नेहमीचं पर्जन्यमान आहे त्यावर देखील होत आहे. तर ह्यातलाच एक भाग आता एल निनो जो आहे तर तो देखील एक हवामान बदलाचा एक भाग आहे. तर अशा परिस्थितीमध्ये काम करताना शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पीक पद्धती जी आहे एक पीक पद्धतीच्या वरची पीक पद्धतीमध्ये विविधता आणणं आवश्यक आहे. तर त्यामध्ये वेगवेगळी पिकं आपल्या शेतावरती वेगवेगळी पिकं वेगवेगळ्या प्लॉटमध्ये घेणं हा एक महत्वाचा भाग आहे किंवा क्षेत्र कमी असेल तर आपल्याला आंतरपिकाच्या माध्यमातून किंवा मिसर पिकाच्या माध्यमातून देखील पिकाची विविधता मेंटेन करता येईल. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला हंगामी पिकाबरोबरच बहुवार्षिक पिकं जसं की फळपिकांच्या माध्यमातून देखील आपल्याला काही अंशी जोखीम कमी करता येऊ शकेल. त्यासाठी आपल्याला बांधावर किंवा सलग फळबाग लागवड आपली जी काही पडीक जमीन असेल किंवा बांधावरती देखील वृक्ष फळबाग लागवड करून यामध्ये आपण काही प्रमाणात जोखीम व्यवस्थापन करू शकतो उत्पादनाची खात्रीशीर साधन निर्माण करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जी काही पिकं आहेत पीक फळपिकं असू दे किंवा हंगामी पिकं असू देत ह्यासाठी शासनानं पीक विमा योजनांचं अंतर्भाव केलेला आहे. तर यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात हवामान आधारित फळपीक विमा योजना असू दे किंवा हंगामी पीक विमा योजना असू दे तर या दोन्हीच्या माध्यमातून देखील आपल्याला जोखीम मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन करता येते. तर याबाबतीत येणाऱ्या हंगामामध्ये जर एकूणच हवामानाचा जो काही बदल आहे किंवा एलएनओच्या अनुषंगानं होणारा परिणाम आहे याचा विचार करता प्रत्येक शेतकऱ्यांना हवामान पीक विमा योजनांमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे आणि नुसतं शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय जे आहेत त्यावर देखील भर देणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला पर्यायी उत्पादन साधन होऊ शकतं आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीचा जो भाग आहे किंवा सेंद्रिय शेतीचा शक्यतो चार बांधाच्या जे काही आपल्याला साधन सामुग्री आहे ती मी कुठल्या प्रकारचं जे काही पिकांचे अवशेष आहेत ते न जळता पिकांमध्ये त्या जमिनीमध्येच पुन्हा रिसायकल करणं किंवा आच्छादन करणं सेंद्रिय पद्धतीनं जीवामृत बीजामृत जनावरांचं शेण मलमूत्रांचा वापर करणं सेंद्रिय खत असू दे किंवा गांडूळ खत असू दे याचा देखील आपल्याला वापर करून मी स्वयंपूर्ण शेतीच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी खर्च ठेवता येऊ शकेल आणि तंत्रज्ञानाचा उच्चतम वापर करून जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर करून उच्चतम उत्पादकता गाठली तर निश्चितपणे आपल्या परिस्थितीला आपण सामोरं जाणं सशक्य होईल.
1: हो, खरंय सर.
0: आणि मर्यादित पाऊस जो आहे पाणी जे आहे ते पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आपण जमिनीमध्ये जमिनीवर आच्छादन करणं त्याचबरोबर ठिबक सिंचन आणि क्षेत्राच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी देखील आपल्याला मदत होऊ शकेल.
1: सर, राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना आणि मार्गदर्शनपर उपक्रमांबद्दल आपण माहिती द्याल का श्रोत्यांना?
0: निश्चितपणे. शासन अनेक विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देत असतं किंवा उभारी देण्याचा प्रयत्न करत असतं. तर यामध्ये अनेक योजना आहेत. आता खरीपच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर अनेक जी काही पिकं आहेत सोयाबीन असू दे कापूस असू दे भात असू दे कडधान्य असू दे तेलबी असू दे अशा वेगवेगळ्या पिकांचे किंवा भात पीक असू दे या प्रत्येक पिकाच्या बाबतीत प्रातिष्ठिकाच्या माध्यमातून असेल किंवा प्रमाणित बियाणाच्या वाटपाच्या अनुषंगानं जे काही मोठ्या प्रमाणात मदत करत असतं त्याचबरोबर त्यासाठी जो काही प्रशिक्षण असेल किंवा तंत्रज्ञान विस्तारासाठी अशा पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी जे काही आवश्यक तंत्रज्ञान मिळावं आवश्यक करणं यासाठी शेतीशाळा आहेत किंवा प्रशिक्षणाचा देखील अंतर्भाव करत असतो. हंगामी पिकांच्या योजनांच्या बरोबरच फळबाग लागवडीची देखील मोठ्या प्रमाणात नरेगाच्या माध्यमातून असेल किंवा मान्य भाऊसाहेब फुंडकर किंवा फळबाग लागवड योजना आहे त्याचबरोबर यांत्रिकरणात देखील जे काही राज्य

किंवा देशभरातची मोठ्या प्रमाणात मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात यांत्रिकरणाच्या माध्यमातून शासनानं गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाठबळ दिलेलं आहे. त्याचबरोबर जलसंधारणाच्या अनुषंगानं शेततळ्याची योजना आहे. तर अशा विविध योजना आहेत. तर या सर्व योजनांचा त्याचबरोबर जे काही फलोत्पादन आहे त्यासाठी देखील चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं शासनानं राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन अभियान त्या अनुषंगाने एक मोठ्या प्रमाणात मोहीम स्वरूपामध्ये काम घेतलेलं आहे. तर त्यात देखील आपल्याला फळांची लागवड असू दे किंवा क्षेत्र विस्ताराचा कार्यक्रम असू दे किंवा प्रक्रिया असू दे टिश्यू कल्चरची लॅब असू दे तर अशा विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून देखील शासन त्यांना शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करत असतं. आता अर्थात ही सर्वांना ही सर्व योजना ज्या शासनाच्या थेट प्रत्यक्ष लाभ जसं की डीबीटी पोर्टल म्हणतो त्या माध्यमातूनच होत असल्या कारणानं तर सर्व शेतकऱ्यांना आपल्या गावातल्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून जर आपण ह्याला अर्ज केला तर आपण सर्व गोष्टीचा फायदा घेण्यासाठी आपण अर्ज दाखल करू शकतो.

0: च्या शासनाच्या थेट प्रत्यक्ष लाभ जसं की डीबीटी पोर्टल म्हणतो त्या माध्यमातूनच होत असल्या कारणानं तर सर्व शेतकऱ्यांना आपल्या गावातल्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून जर आपण ह्याला अर्ज केला तर आपण सर्व गोष्टीचा फायदा घेण्यासाठी आपण अर्ज दाखल करू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की यावर्षी शासनानं प्रत्येक योजनाचा लाभ घेण्यासाठी महाकृषी अॅग्रीस्टॅक जसं की शेतकरी फार्मर आय डी जो आहे तो बंधनकारक केलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला जो अॅग्रीस्टॅक नंबर आहे की जसं की आपला प्रत्येकाचा आधार नंबर आहे त्याच धर्तीवर ते शेतकऱ्याचं देखील एक फार्मर आय डी शासनानं एक वेगळ्या पोर्टलवरती तयार केलेलं आहे. आपण जवळपास 72% शेतकरी आणि 70-80% शेतकरी राज्यातल्या यावरती नंबर आपला तयार केलेला आहे. जो बाकीचे शेतकरी ज्यांना लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी आपला नंबर फार्मर आय डी काढावा जेणेकरून आपला लाभ घेण्यास सोयीस्कर होईल.
1: अच्छा श्रोते हो, आजच्या भागात आपण यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कशी करावी, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी, त्याचबरोबर बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परिटसरांकडून अत्यंत उपयुक्त अशी माहिती जाणून घेतली. धन्यवाद सर. शेतकरी बांधवांनो, आजच्या भागातील ही माहिती आपल्याला खरीप हंगामाचं नियोजन करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्स वर.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
1: आकाशवाणी पुणे केंद्राची पहिली सभा श्रोते हो आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 7:40:20 झालेत. बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. आज अध्याय पहिला, श्लोक 26. विवरण लेखक आहेत डॉक्टर मुकुंद दातार. श्लोक गायन केलंय प्रीती गंगा खेडकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूया कार्यक्रम बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता.
4: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
5: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
6: प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति.
4: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति.
6: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्.
4: सौजन्यं बाळ एम जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः.
6: संपर्कः अमेय जोगळेकर 99211 49 17.

या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील 26वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे प्रीती गंगाखेडकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

हा श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातला 26वा श्लोक. तिथे रणभूमीवर कौरव सैन्यामध्ये उभे असलेले पितृन म्हणजे पितृगण वाडवडील, तसंच आजोबा किंवा गुरु आणि मामे, त्याचप्रमाणे भाऊ, मुलगे, नातू, सखे, सोयरे आणि मित्र इत्यादी सर्वच आप्त इष्ट मित्र यांना अर्जुनांनी पाहिलं. अर्जुनाच्या लक्षात आलं की या रणांगणावर कोणकोण युद्धोत्सुक आहेत, तर आपल्या पक्षात काय किंवा विरुद्ध पक्षात काय जे प्रमुख योद्धे उपस्थित आहेत ते सर्व आपलेच आप्त इष्ट मित्र आहेत. यामध्ये परक असं कोणीच नाही, खर तर सगळेच जण आपले बांधवच आहेत. या गीता श्लोकाचा आपल्या गीताईमध्ये आचार्य विनोबा भावे मराठीत अर्थ सांगताना म्हणतात, तेथे अर्जुन तो पाहे उभे सारे व्यवस्थित, आजे काके तसे मामे, सासरे सोयरे सखे, गुरुबंधू मुले नातू दोन्ही सैन्यात सारखे. या श्लोकासंबंधी आणि पुढच्या श्लोक मालिकेसंबंधी भाष्य करताना ज स करंदीकर म्हणतात, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर येताना अर्जुन हा पक्क ओळखून होता की कौरवांशी युद्धाचा प्रसंग येणारच आहे आणि त्यात पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्य यांच्या विरुद्ध आपल्याला लढावंही लागणार आहे. तथापि तसा प्रसंग प्रत्यक्ष पुढे उभा राहण्यापूर्वी केवळ तसला देखावा आपल्या अंतचक्षूंपुढे कल्पनेने उभा केला तरी त्याचा खरा तीव्र परिणाम आपल्या मनावर होत नाही. पण तोच देखावा जर प्रत्यक्ष आपल्या पुढे उभा ठाकला तर मात्र त्याचा आपल्या मनावर अकल्पित आणि तीव्रतम परिणाम घडतो. हा मानसशास्त्रातला सिद्धांत लक्षात घेऊनच महर्षी व्यासांनी वीर अर्जुनाला रणभूमीवरील योद्धे पाहण्याच्या इच्छेने पुढे आणलेलं आहे. तसंच त्याचं मन एकाएकी कसं मोहग्रस्त झालं याचंही मोठ्या मार्मिकतेने वर्णन केलेलं आहे. खरं तर रणभूमीवर भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य या दोन श्रेष्ठ व्यक्तिमत्वांशी प्रत्यक्ष घनघोर युद्धाच्या निमित्ताने गाठ पडण्यापूर्वी हे महाभारतीय युद्ध न्याय्य आहे, धर्म्य आहे, अपरिहार्य आहे असं अर्जुनाने स्वतः अनेक वेळा म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ महाभारतात उद्योग पर्वात अध्याय 154 मध्ये असं दिसतं की त्यावेळी प्रत्यक्ष धर्मराज युद्धाच्या कल्पनेने अत्यंत खिन्न होऊन बसलेले होते. तेव्हा स्वतः अर्जुन त्याला म्हणतो, हे बंधू श्रेष्ठा, जरा विचार कर, स्वतः देवकी पुत्र श्रीकृष्ण, माता कुंती, तत्वज्ञानी विदूर जर या आपल्या धर्म युद्धाला पूर्ण पाठिंबा देत असतील तर हे युद्ध आपण करायला नको का? आणि याचा अर्थ नीट लक्षात घे की माता कुंती आणि पितृतुल्य विदूर यांनी जो मार्ग आपल्यासाठी योग्य ठरवला आहे तो कधीही अधर्माचा असणारच नाही, अशी भूमिका त्यावेळी अर्जुनाची होती. अगदी प्रत्यक्ष रणभूमीवर येईपर्यंत अर्जुनाची स्वतःची ठाम श्रद्धा हे धर्मयुद्ध करण्याचीच होती. पण रणभूमीवर आल्यावर मात्र त्यांनी जो समोर देखावा पाहिला त्या देखाव्यानी त्याची श्रद्धा पूर्णपणे डगमगली. म्हणजे नेमकं काय घडलं तर या संदर्भात स्वामी वरदानंद भारती सांगतात, आपल्या विरुद्ध अगदी आपल्या जवळचेच आप्त स्वकीय हे लढण्यासाठी उभे टाकले आहेत हे पाहताच अर्जुनाचं अंतःकरण अत्यंत करुणेनी उचंबळून आलं. तो विषण्ण झाला, कारण खरंच कौरव सैन्यात कोणकोण होतं तर भीष्माचार्य आणि सोमदत्त हे आजोबा, द्रोण आणि कृप हे गुरुवर्य, शल्य आणि शकुनी हे मामा, दुर्योधनादी भाऊ, दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मण आणि दुःशासनाचे पुत्र हे पुतणे, अश्वत्थाम्यासारखे मित्र आणि कौरवांच्या बाजूने लढणारे यादव सेनेतले सुरू.

शत्रू म्हणून समोर उभे ठाकले होते. कारण यापूर्वी श्रीकृष्णाने दुर्योधनाच्या मागणीवरून यादवांचं एक अक्षौहिणी सैन्य दुर्योधनाला दिलं होतं. त्यामुळे कौरव सैन्यात अनेक सुहृद यादववीर होते, मुख्यतः वीरश्रेष्ठ कृतवर्मा. हा तर दुर्योधनाकडे आलेल्या यादव सेनेचा प्रमुख होता. तो भोज कुळातला होता. तो अर्जुनाची पत्नी जी सुभद्रा, तिची आई यादव कुलोत्पन्न देवकी हिचा भाऊ असणं शक्य आहे. म्हणजे मग कृतवर्मा हा दूरच्या नात्यानी का होईना, पण सुभद्रेचा मामा आहे. त्याच नात्यानी तो अर्जुनाचा सासराही होतो. अशी ही सारी आप्त मंडळी मारीन किंवा मरेन या वृत्तीनी सज्ज झालेली दिसत होती. असे हे सगळेच जवळचे आप्त स्वकीय अगदी अटीतटीनी युद्धासाठी उभे ठाकले होते. ते आता एकमेकांना ठार मारण्याचा अगदी साक्षेपपूर्वक प्रयत्न करणार आहेत. ही स्थिती अर्जुनाने पाहिली. असा हा पुढचा भीषण प्रसंग अर्जुनाच्या चित्तचक्षुपुढे कल्पना रूपात का होईना पण साकार झाला. त्यामुळे त्याचं अंतःकरण कळवळलं. याच गीता श्लोकाबद्दल मायबोली मराठीत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तव तेथ पार्थू सकळ पितृपितामह केवळ गुरुबंधू मातुळ देखता जाहला सुहृद जन सासरे आणि कही सखे सोईरे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ. श्री ज्ञानेश्वर सांगतात, अर्जुनाने पाहिलं की या रणभूमीवर भीष्म द्रोण आदी करून आप्त संबंधी आणि पुष्कळ राजे समोर दिसत आहेत. त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी थांबलेल्या रथात आरूढ असणारा अर्जुन तो सर्व सैन्य समुदाय पाहू लागला. आणि मग अर्जुन अचानक श्रीकृष्णाला म्हणाला, श्रीकृष्णा पहा, अरे हे तर सगळे माझे भाऊबंद आहेत, यात काही तर माझे गुरुजन आहेत. असे हे अर्जुनाचे अकस्मात प्रकटलेले उद्गार पाहून श्रीकृष्णाच्या मनालाही क्षणभर अचंबाच वाटला. तो आपल्या मनाशी म्हणाला, काय हे असले विचार प्रत्यक्ष युद्धप्रसंगी वीरश्रेष्ठ अर्जुनाच्या मनात का बरं यावेत? हे कितीतरी विचित्र घडतंय, हे पूर्णपणे विपरीत आहे असं श्रीकृष्णाला त्या क्षणी जाणवलं. पण त्यावेळी मात्र तो काहीच बोलला नाही. ज्ञानदेव पुढे सांगतात, त्या रणभूमीवर अर्जुन मात्र श्रीकृष्णाला सांगतच राहिला होता, श्रीकृष्णा अरे पहा, हे तर माझे चुलते, माझे आजे, माझे गुरु, भाऊ, मामा, एवढंच नव्हे तर त्यांची मुलं बाळं, आपले इष्टमित्र हेच मला या शत्रू सैन्यात दिसत आहेत. इथे जीवलग मित्र आहेत, सासरे आहेत, सगे सोयरे आहेत, पुत्र आहेत, नातू आहेत, हे सारं काय आहे? ज्ञानदेव आपल्या अचूक शब्दात अर्जुनाच्या मुखाने त्याचा तो कळवळा ते कारुण्य सांगताना म्हणतात, जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले हे असो वडील धाकुले आदि करुनी ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुने तिथे वेळी अवलोकिले. थोडक्यात या गीता श्लोकात दिसतं की वीर अर्जुनाची प्रवृत्ती वृत्ती पालटत चालली होती. तसं पाहिलं तर अर्जुनाने यापूर्वी अनेक युद्ध केली होती. मग घोषयात्रेचा प्रसंग असो, उत्तर गोग्रहण प्रसंग असो, द्रौपदी स्वयंवराचा प्रसंग असो, अर्जुन हा वीरवृत्तीनीच लढलेला होता. त्यांनी निवात कवचादी राक्षसांनाही हरवलेलं होतं. एवढंच नव्हे तर अर्जुनाच्या ठाई प्रत्यक्ष देवाधिदेव महादेवाबरोबरही झुंज घेण्याचं सामर्थ्य होतं. पण ती सारी युद्ध आजच्या युद्ध प्रसंगासारखी नव्हती. हे तर महायुद्ध होतं, जिंकू किंवा मरू असंच होतं. आणि त्यातही हे युद्ध स्वकीयांबरोबर लढायचं होतं. इथे अर्जुनाला स्वतःच्या विजयाची पूर्ण खात्री होती. आणि म्हणूनच सारे कौरव पक्षीय बांधव खात्रीनी मारले जाणार याचीही निश्चिती होती. त्यातही हे भाऊबंधांचं युद्ध म्हणून अधिकच वाईट, पूर्ण दुर्दैवी. म्हणून अर्जुन किम कर्तव्य मूढ झालेला आहे. हा श्लोक आजच्या संदर्भात समजून घ्यायचा झाला तर असं लक्षात येतं की आज अनेकदा निर्णय घेताना आपल्याला आपल्या नातेवाईकांच्या हितचिंतकांच्या विरुद्ध उभं राहावं लागतं. त्यामुळे संबंध जपावे की कर्तव्याचं पालन करावं हा पेच आजच्या अर्जुनासमोर येतो. जेव्हा आपण नात्याला महत्व देतो तेव्हा कर्म धोक्यात येतं. आपण जास्त भावनिक होतो तेव्हा भावनांना ओळखून कर्तव्यापासून न ढळणं हे शिकण्यासाठी हा श्लोक पाया ठरतो. आजच्या परिस्थितीत नात्यांपलीकडचं कर्तव्य याचा विचार करायला शिकणं हे गरजेचं आहे.

0: असतो.
1: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील 26वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं प्रीती गंगाखेडकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ऍड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: आजही प्रत्येक घरात रेडिओच्या या आवाजानेच दिवसाची सुरुवात होते.
1: अशाच प्रकारे तुमच्याही व्यवसायाची माहिती कार्यक्रमांद्वारे आणि जाहिरातींद्वारे घराघरात पोहोचू शकते.
0: याच्या विविध पर्यायांसाठी योग्य मार्गदर्शन नक्कीच गरजेचं आहे.
1: सौजन्य बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
0: संपर्क अमेय जोगळेकर 9920111917.
1: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
2: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रांनी प्रसारित केला मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्सवर. 7:56 झालीत.
4: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
5: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
6: सावंत सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
7: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
6: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
7: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
6: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, ते

0: सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8 9 2 9 3 0 4 1 4 2.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादरकर्ते आहेत गौरव शिंपी.

0: एका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. या करारामुळे भारतीय शेतकरी, कामगार तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र आणि स्टार्टअपसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे विकसित भारत 2047 उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाची मदत होईल असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर चौथा फलाट उभारण्यात आला असून त्यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू करता येतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर 3री आणि 4थी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे असं मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. ते काल पुण्याजवळ रांजणगाव इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी वैष्णव म्हणाले,
1: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम 3rd largest एक्सपोर्ट कैटेगरी इन दी कंट्री. 2nd largest एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलपमेंट की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाटएवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट्स.
0: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर असून देशातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी 14 कलमी सामंजस्य करारावर दूरस्थ पद्धतीनं स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळू लागला आहे. खनिज तेलांच्या किमतींमध्येही लगेच घट झाली आहे. दोन्ही देशांमधील शत्रुत्व संपवणं, हुरमुजची समुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि निर्बंध तसंच इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अंतिम करारासाठी 60 दिवसांची वाटाघाटी प्रक्रिया सुरू करणं हा या कराराचा उद्देश आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दुजोरा दिला की या सामंजस्य कराराचा मसुदा अंतिम करण्यात आला असून दोन्ही बाजूंनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. झारखंडमध्ये राज्यसभेच्या 2 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाचे बैद्यनाथ राम,

काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा आणि अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी रिंगणात आहेत. सध्या सत्ताधारी आघाडीला 56 आमदारांचा पाठिंबा आहे. 24 आमदारांचा पाठिंबा असलेल्या विरोधी पक्षानं अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मिझोरममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मुव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं 170,000+ अधिक आयोजकांनी योग संगम पोर्टलवर आपल्या कार्यक्रमांची नोंदणी केली असल्याचं केंद्रीय आयुष मंत्रालयानं सांगितलं आहे. देशभरात योगाचा संदेश पोहोचवण्यात विविध संस्था, संघटना आणि समुदाय यांचा वाढता सहभाग या उत्साही प्रतिसादातून दिसून येतो असं मंत्रालयानं म्हटलं आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पद्मश्री पुरस्कारानं

0: योगाचा संदेश पोहोचवण्यात विविध संस्था, संघटना आणि समुदाय यांचा वाढता सहभाग या उत्साही प्रतिसादातून दिसून येतो असं मंत्रालयानं म्हटलं आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित पंडित प्रसाद सावकार यांचं काल गोव्यात राहत्या घरी निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मराठी संगीत नाट्यसृष्टीतील एक सुवर्णयुग पंडित प्रसाद सावकार यांच्या जाण्यानं संपल्याची भावना नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे. प्रसाद सावकार यांनी आपले वडील रघुवीर सावकार यांच्या नाट्यसंस्थेतून संशय कल्लोळ या संगीत नाटकाद्वारे रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात केली. पंडितराज जगन्नाथ, कट्यार काळजात घुसली, जय जय गौरीशंकर, मंदारमाला, सुवर्णतुला, अमृत मोहिनी, लग्नाची बेडी यासारख्या अजरामर संगीत नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. रंगभूमीवरील त्यांचा दमदार अभिनय आणि सुरेल गायकी यांचा अनोखा संगम त्यांनी साधला होता, तो रसिकांच्या सदैव स्मरणात राहील. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळला. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 8:40:15 झालीत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं नाग देशपांडे यांचं. हा स्वर होता सुधीर फडके यांचा. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्सवर. वेळ लक्षात घ्या, 8:47 आणि 45 सेकंद झालेत. कार्यक्रमात

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली ही गीतरचना होती सुधीर मोघे यांची. संगीतकार होते राम फाटक. आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया अजित कडकडे यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांची रचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

अजित कडकडे यांनी गायलेलं हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं, संगीत होतं अशोक पत्की यांचं. आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सवर. 9:20 सेकंद झालेत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. श्रोते हो, 1857 स्वातंत्र्य समरातल्या एक महान वीरांगना म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन भारतीय इतिहासात अजरामर शौर्याची गाथा त्यांनी लिहिली. 18 जून 1858 रोजी इंग्रजांशी लढताना रणांगणात त्यांना वीरमरण आलं. त्यांना नम्रपणे अभिवादन करून मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसले यांनी गायलेल्या इये मराठीची ये नगरी या चित्रपटातल्या गीतानं.

0: आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं वसंत कानेटकर यांचं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. चित्रपट होता इये मराठीची ये नगरी.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादरकर्ते आहेत गौरव शिंपी.

0: श्रोते हो, आपकी पसंतच्या मागच्या दोन कार्यक्रमांमध्ये आपण हास्य अभिनेत्यांविषयी बोललो होतो. हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.
1: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोते हो, आज गीतकार मुरलीधर गोडे यांचा जन्मदिन, त्यानिमित्ताने आता ऐकूया बन्याबापू या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत. संगीत आहे ऋषीराज यांचं.

बन्याबापू या चित्रपटातलं हे गीत होतं मुरलीधर गोडे यांचं. संगीत होतं ऋषिराज यांचं आणि हे स्वर होते अनुराधा पोडवाल आणि विनय कुमार यांचे. श्रोते हो, आज गीतकार मुरलीधर गोडे यांचा जन्मदिन, त्यानिमित्ताने हे गीत आम्ही आपल्याला ऐकवलं. यानंतरचं गीत थोड्याच वेळात.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया चंद्र होता साक्षीला या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. स्वर आहेत आशा भोसले आणि सुधीर फडके यांचे आणि संगीत सुधीर फडके यांचंच.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या सभेच्या प्रसारणात आपण मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो ऐकत आहात. मध्यम लहरी 378.78 meters किंवा 792 kHz. वेळ लक्षात घ्या 9:15:30 झालेत. कार्यक्रमात आता ऐकूया पैजेचा विडा या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं हे गीत. संगीत अशोक पत्की यांचं आणि हे गीत गायलंय अनुराधा पौडवाल आणि भूपेंद्र यांनी.

0: भालू या चित्रपटातलं हे गीत होतं पी सावळाराम यांचं. संगीतकार होते विश्वनाथ मोरे आणि हा स्वर होता आशा भोसले यांचा. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत. आकाशवाणी पुणे केंद्र, 9:30:15 झालेत. साध संवाद या कार्यक्रमात हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास या ग्रंथाच्या लेखिका अंजली मालकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आज भाग दुसरा आणि शेवटचा. निर्मिती सहाय्य वैशाली जाधव यांचं. सादर करते विक्रांत मंडपे.
1: श्रोत्यांनो, साध संवादच्या आजच्या अंकात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. मागच्या गुरुवारी हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास या ग्रंथाच्या लेखिका अंजली मालकर यांच्याशी आपण बोलणं सुरू केलं होतं, पण विषय मोठा आहे त्यामुळे आज पुन्हा भेटायचं ठरलं होतं. अंजली नमस्कार,
2: पुन्हा एकदा नमस्कार गौरी,
1: पुन्हा एकदा स्वागत आहे. पहिला भाग आपण संपवला तो अकबराच्या काळावरती आपण तिथपर्यंत येऊन ठेपलो होतो आणि असं म्हटलं होतं की समाज जेव्हा स्थिरावतो तेव्हा कला बहरतात, तर याचं प्रतिबिंब आपल्याला तुमच्या ग्रंथामध्ये उमटलेलं पानोपानी दिसतं आणि त्या काळामध्ये बहरलेले संगीताचे प्रकार हेही इथे वाचायला मिळतात. हे संगीताचे प्रकार कुठले होते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या संदर्भात असं म्हणता येईल, आणि वेगळी संकर होऊन बहर कशा कशाची पडली?
2: प्रबंध गायकी ही गायकी जी आहे ही 13व्या शतकात संपूर्ण भारतभर होती. 13व्या शतकानंतर 14व्या शतकापर्यंत जेव्हा अमीर खुसरोनी, मी मागच्या जसं म्हटलेलं आहे मागच्या वेळेला की संकर झाला आणि हिंदुस्थानी संगीताचा त्याच्यातनं प्रचार प्रसार झाला, तर तराणा, ख्याल, कौल, कल्बाना, नक्ष, गुल हे सगळे प्रकार त्या काळामध्ये गायले जात होते. आणि मग संत परंपरेमध्ये पद गायनाची पद्धत तर होतीच होती. ही सगळी पद्धत पुढच्या काळापर्यंत सुद्धा राहिली आणि नंतर साधारणत 18व्या शतकापर्यंत 18व्या शतकात ख्याल निर्माण झाला, त्याच्यानंतर ध्रुपद आली. आता ध्रुपदाची गोष्ट सुद्धा अतिशय मनोरंजक गोष्ट आहे की ध्रुपद हा जो गायन प्रकार आहे असं म्हणतात की विष्णुपदातनं आपण तो घेतलेला आहे, पण तो का घेतला, त्याच्या मागची भूमिका आहे. म्हणजे कुठलाही गायन प्रकार तयार होताना त्याचे काही ध्येय असतात, ते असेच तयार होत नाहीत मनात आलं म्हणून तयार झाला असं नाही होत. म्हणजे कव्वाली गायन प्रकार भारतात रुजला तो कुठे रुजला, तर

0: खानकाहामध्ये रुजला. खानकाह म्हणजे सूफी संप्रदायातील जो दर्गा जो भाग आहे जिथे काय म्हणता येईल तिथे साधना केली जाते, तर तिथे तो रुजला. खानकाह म्हणतात त्याला. असं कोपऱ्यात असतो तो, शहराच्या बाहेर असतो आणि तिथे कोणाचा त्रास होऊ नये, दर्गा हा नेहमी बाहेर असायचा आणि तिथे हे कव्वाल लोक बसून गायचे. तर निजामुद्दीन औलिया तुम्हाला मी म्हटलं त्याच्या दरबारात होता. तर हे कव्वाली जेव्हा तयार का झाली, तर सूफीमध्ये जिक्र नावाचा एक प्रकार आहे. जिक्र म्हणजे जप.
1: बर,
0: हा जप जो आहे हा जप करताना उन्मन अवस्थेत जाणं ही त्याची गरज आहे. मग आता उन्मन अवस्था निर्माण करण्यासाठी संगीताचा वापर केला गेला की जे नंतर वरच्या पट्टीत जातात आणि त्याचा वेग वाढतो. आपण कव्वाली ऐकली तर आपल्याला लक्षात येईल की त्याचा वेग वाढतो,
1: जोशपूर्ण
0: आहे, नंतर चक्कर असतात. तर हे सगळं कशासाठी आहे, तर ती उन्मन अवस्था प्राप्त करण्यासाठी
1: आणि त्या वरच्यापर्यंत पोहोचण्यासाठी.
0: सूफी संप्रदायामध्ये कॉन्ट्रास्टला फार महत्व आहे.
1: बर,
0: हा म्हणजे त्याच्यामध्ये दुःखातून ईश्वराची प्राप्ती आहे. मधुरा भक्ती आहेच आहे, दुःखातून आहे की इतकं दुःख की त्या दुःखातून आपण माशुक आणि माशुका अशी त्याची ती एक संकल्पना आहे की प्रियकर आणि प्रेयसी. मग ते दुःखातले आहेत आणि त्यातनं मला ईश्वराच्याकडे जायचं आहे. अमीर खुसरोच्या अनेक कव्वाल्यांमध्ये तुम्हाला हे दिसून येईल.
1: जायचंय शेवटी ईश्वरा.
0: हा म्हणजे छाप तिलक सब छिनी तोसे नैना मिला. मग तोसे नैना म्हणजे कोणाशी, तर त्या ईश्वराशी नैन मिळवल्यानंतर मी सगळं माझं विसरून गेलेली आहे.
1: याच ग्रंथामध्ये हवेली संगीताबद्दल पण तुम्ही लिहिलं आहे.
0: हो हो.
1: तर त्याची छटा आणि एक वेगळी,
0: त्याची एक भक्तीची छटा वेगळी आहे. तिथे तो कृष्ण जो आहे, श्रीनाथजी म्हणतात त्याला, तो बाळकृष्ण आहे. तर तिथे रागसेवा, वस्त्रसेवा आणि भोगसेवा अशा प्रकारच्या सेवा सांगितलेल्या आहेत. तर भोगसेवा म्हणजे जेवण. तर त्या छोट्या बाळकृष्णाला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी व्यंजनं करून खाऊ घालणं. मग त्याच्यामध्ये शंकर आला. मग त्याच्यामध्ये तुम्ही रबडी बरोबर गुलाबजाम घालाल किंवा असं अशा त्याच्यामध्ये भोगसेवा, वस्त्रसेवा, वस्त्रांमध्ये कॉम्बिनेशन्स करून कृष्णाला घालणं आणि रागसेवा. रागसेवा म्हणजे वेगवेगळ्या रागदारींमधनं कृष्णाला रिझवणं, त्याला आळवणं, सकाळी उठताना त्याला भूपाळी म्हणणं, कुठे गेला, वनात गेला, मग सारंग राग आला तिथे, मग तो परत आलेला आहे, मग त्याच्याबरोबर गायी आलेल्या आहेत, मग त्यावेळेस पुर्या, संध्याकाळची वेळ, अशा सगळ्या इतकं सुंदर त्याचं वर्णन आहे आणि इतके सुंदर राग वापरले गेलेत. मग वसंतामध्ये वेगळा, मग होळीच्या वेळेस धमार गायली जाते. अशा प्रकाराने आपल्याकडे ह्या रागरागिण्यांचा वापर केला गेला
1: आणि निसर्गाशी पण संबंध होता या सगळ्याचा.
0: अगदीच होतं,
1: कारण जगणंच निसर्गाशी जुळलेलं असं होतं.
0: अगदीच होतं. आणि ध्रुपद गायकी जी निर्माण झाली ती मानसिंग तोमराने जाणीवपूर्वक निर्माण केलेली गायकी ही हा एकमेव असा मला वाटला गायन प्रकार की तो कशासाठी निर्माण झाला, तर त्याच्यासाठी कमिटी बसवली गेली. नायकांची एक समिती होती. नायक बैजू, बक्षू, भन्नू, लोहंग हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणून आलेली लोकांची त्यांनी कमिटी बसवली. पहिली शाळा संगीताची ही ग्वाल्हेरला सुरू झाली आणि त्याचा प्रिन्सिपल बैजू होता.
1: काळ कुठला? हा
0: 14वं शतक, 15वं शतक. आणि मानसिंग तोमर स्वतःला त्याला खूप गाणं चांगलं येत होतं आणि त्या शाळेसाठी टेक्स्टबुक त्याने तयार केलं.
1: बर,
0: त्याचं नाव होतं मान कुतूहल. या मान कुतूहलामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रागरागिण्या आणि त्यांची मिश्रण कशी झालेली आहेत हे टेक्स्टबुक होतं. नंतर ती त्याची मृगनयनी त्याची जी बायको होती मानसिंग तोमराची ती स्वतः अतिशय उच्च शिक्षित होती संगीताची.
1: बर,
0: तर ध्रुपद त्यांनी फॉर्मेशन करताना विष्णुपद म्हणजे हे हवेली संगीतातली जी पदं होती ती छंदात निबद्ध होती. त्याच्यात विस्ताराला कुठे शक्यता नव्हती. मग यांनी इथे छंदात्मक काव्य कमी केलं.
1: बर,
0: आणि विस्तारक्षम अशा प्रकारच्या मध्ये मध्ये स्पेसेस ठेवल्या की ज्याच्यासाठी हरिदास स्वामींचं नाव घेतलं.

0: म्हटलं जातं. तर अशा प्रकाराने त्यांनी रचना बदलल्या, त्याचा विषय बदलला, राजस्तुती आली, ऋतुवर्णनं आली, नंतर नायक नायिका आल्या त्याच्यामध्ये, हे बदललं गेलं.
1: अंजली, संकराचा उल्लेख तुम्ही करताय पहिल्यापासूनच, पण हे संकर होताना काही खटके उडाले का हे सगळं सहज झालं?
0: खटके उडालेच असणार आहेत, इतक्या सहजासहजी कोणी ॲक्सेप्ट करत नाही गोष्ट. कारण कल्लीनाथांनी पुस्तक लिहिलं, म्हणजे कल्लीनाथ हा क्रिटिक होता संगीत रत्नाकराचा, कृष्णदेवरायच्या काळामध्ये कल्लीनाथ होता, आणि त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्या पुस्तकामध्ये की आजकाल कलाकार सगळे फार भ्रष्ट व्हायला लागलेले आहेत, ते रागाची रूपं सगळे भ्रष्ट करायला लागलेले आहेत, अशा या श्रीरागामध्ये असं असताना कलाकार आजकाल असं करताय, असं त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे तिथे खटका उडतच होता. दुसरा खटका मला जाणवला तो म्हणजे रागरागिणी वर्गी

0: रागाची रूपं सगळे भ्रष्ट करायला लागलेले आहेत. अशा या श्री रागामध्ये असं असताना कलाकार आजकाल असं करत आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे तिथे खटका उडतच होता. दुसरा खटका मला जाणवला तो म्हणजे रागरागिणी वर्गीकरण पद्धत त्या काळात खूपच लोकप्रिय पद्धत होती. म्हणजे आपल्याकडे जशी आता थाट पद्धत आहे तशी ती रागरागिणी वर्गीकरण पद्धत ही होती 16व्या 17व्या शतकामध्ये. तर तिथे त्यावेळेला म्हणजे काही काही गोष्टी मला सांगाव्या जरूर वाटतात की मानसिंग तोमरांनी ध्रुपद रचना केली त्या आत्मसन्मानासाठी केलेली की आजूबाजूला कव्वाली आणि गझल आणि ह्या परंपरा चालू असताना तिथे भारतीय परंपरेची रुजवात व्हावी म्हणून त्यांनी ध्रुपदाची जाणीवपूर्वक रचना केली. मी तुम्हाला सांगितलं तसं की हे कमिटी वगैरे नेमून ह्याचा परिणाम असा झाला की अकबराच्या दरबारामध्ये तानसेन तर फार उशिरा आला. तो त्याच्या जवळपास 50 गेलेला आहे. तानसेन हा ह्या शाळेचा विद्यार्थी होता, ग्वाल्हेर शाळेचा. आणि अकबराच्या त्या आईने अकबरीमध्ये लिहिलेलं आहे की तानसेन बरोबर 36 कलावंत, म्हणजे ध्रुपद गाणाऱ्यांना कलावंत म्हणायचे आणि कव्वाली गाणाऱ्यांना कव्वाल म्हणायचे. तर 36 कलावंत अकबराच्या दरबारात होते. म्हणजे ध्रुपद इतकं पॉप्युलर झालेलं होतं त्या काळात. तर हे ध्रुपद पुढे ध्रुपद वाढत गेलं. त्याच्यानंतर ख्याल आले कारण काळ बदलत गेला त्याप्रमाणे गरजा बदलत गेल्या. आणि रागरागिणी वर्गीकरण पद्धतीमध्ये फलाणा राग गायल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्या रागिणी गाण्याची पद्धत होती. तर ही पद्धत नंतर 16व्या 17व्या शतकामध्ये खंडित झाली. मग राग गायल्यानंतर एक वेगळ्याच रागिणी गायल्या जायच्या त्याच्याविषयी तक्रार एका पुस्तकामध्ये दिसून येते. ते म्हणतात की आजकालच्या कलाकारांना अजिबात शिस्त नाहीये, त्यांनी अजिबात अभ्यास नीट केलेला नाहीये. ते एका रागाची एक राग गायल्यानंतर दुसऱ्या रागाची रागिणी गातात. तिथे ते भ्रष्ट करताहेत, सगळी परंपरा भ्रष्ट होते आहे असं त्याच्यात निक्षून लिहिलेलं आहे.
1: समीक्षा तेव्हाही होती.
0: तेव्हाही होती, नक्कीच होती तेव्हा.
1: मेवाड, राजस्थान, काश्मीर, माळवा, ओडिशा, आसाम, पंजाब इथल्या संगीताबद्दल तुम्ही याच्यामध्ये लिहिलंय या ग्रंथामध्ये. इथले राजे वेगळे होते, राज्य वेगवेगळी होती, जीवन पद्धती वेगळ्या कारण आपल्याकडे हवामान वेगळं प्रत्येक ठिकाणचं. याचा संगीतावरचा परिणाम कसा मांडाल किंवा कुठे ते देवालयांमध्ये पुष्टीमार्गी किंवा हवेली संगीत ज्याच्याबद्दल आपण बोललो आणि काही ठिकाणी मनोरंजनासाठी आहे, तर या प्रत्येक भागाचं संगीत म्हणून त्याची वैशिष्ट्य म्हणून ते वेगळं वेगळं प्रवाहित झालं का?
0: खूप झालं असं मी म्हणणार नाही. ह्याच्यासाठी म्हणणार नाही की 13व्या शतकातला जर आपण संगीत रत्नाकर पाहिला तर त्याच्यामध्ये चर्या पद सांगितलेली आहेत. तर चर्या पद नावाचा जो प्रबंध प्रकार होता तर त्याची मुळं आपल्याला आसाममध्ये मिळतात, त्याची मुळं बंगालमध्ये मिळतात, त्याची मुळं तिबेटमध्ये मिळतात. तर ही चर्या पद तिथे गायली जात होती. तर ह्या चर्या बुद्धाच्या काळापासून गायल्या जात होत्या. तर त्याचा उल्लेख मला तिथे मिळाला. म्हणजे संगीत रत्नाकर लिहिताना त्यांनी सर्व भारतातल्या परंपरांचा अभ्यास करून लिहिलेला होता. तो एक मला रेफरन्स बाहेरचा मिळतो. दुसरी गोष्ट अशी की रागांची निर्मिती ही प्रादेशिक धुनांमधनं झालेली आहे. म्हणजे
1: त्या अर्थाने यांचं संगीत प्रत्येक प्रांताचं वेगळं असणार,
0: त्या अर्थाने वेगळं होतच होत असते. म्हणजे मुलतानी राग, मुलतानी हा मुलतानमधनं आलेला राग आहे. तर पहाडी, पहाडी आपण ही धून पहाडातनं म्हणजे हिमाचल प्रदेशातनं आलेली आहे. किंवा आपण म्हणूया सारंग राग, सारंग राग हा गुजरातमधनं आलेला आहे. तर हे राग रागिण्या ह्या सगळ्या प्रदेशातनं आलेल्या होत्या आणि त्यांचं कंपायलेशन आपल्याला संगीत रत्नाकरात दिसतंच. पण अकबराच्या काळामध्ये असं झालं की भारत हा जवळपास मुघलाच्या साम्राज्य जे होतं हे जवळपास संपूर्ण भारतावर होतं. 3/4 म्हणता येईल. औरंगजेबाच्या काळापर्यंत तो होतच होतं. तर त्यांचे जे मांडलिक होते, राजपूत राजे जे होते ते अकबराच्या दरबारात होते. समोखन सिंग वगैरे यांचं नाव आपल्याला मिळतं. आणि नंतरच्या काळात ह्या राजांनी आपली स्वतंत्र संस्थानं स्थापन केलेली आहेत. त्याच्यामुळे गायन पद्धती ज्या आहेत ह्या सगळीकडे

0: याच प्रकाराने पुढे गेलेल्या दिसून येतात. पुंडरीक विठ्ठल हा अकबराच्या दरबारात मोठा संगीतज्ञ होता. तो नंतर राजस्थानात गेला आणि तिथे त्यांनी राजपूत राजाचा आश्रय घेतला आणि तिथे त्यांनी पुढचा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. त्याच्यामुळे संगीत परंपरा नंतरच्या काळामध्ये रागदारी परंपरा या तर सगळीकडे उत्तम रुजल्या गेलेल्या आहेत. आणि त्या काळामध्ये कलाकार हे फिरायचे, संपूर्ण भारतात फिरायचे,
1: त्यामुळे त्याचा प्रसार,
0: त्यामुळे रागरागिण्या सगळीकडे एक प्रकारच्या होत्या आणि तिथून घराणी पद्धत सुरू झाली. असं म्हणतात की जयपूर गुणीजन खाण्यामध्येच जयपूर, ग्वाल्हेर, आग्रा, ग्वाल्हेर तर अर्थात ग्वाल्हेरला झालं हद्दुखा सुखाच्या या परंपरेमध्ये, पण बाकीची घराणी गाणारे लोक तिथे जात होते. तांद्रस खान तिथे जात होते, घग्गे खुदा बक्ष तिथे होते, अल्लादिया खान साहब तिथे होते, हद्दू हसू खा हे अनेक वेळेला भेट द्यायचे जयपूरच्या नरेशांकडे, रामसिंगांकडे. तर त्याच्यामुळे संगीत हे मला तर वाटतं की रागदारी संगीत ही एक इतकी सुंदर गोष्ट आहे की जिने संपूर्ण भारताला बांधून ठेवलेलं
1: आहे. आणि ह्या शंकरांनी पण बांधून ठेवलं ही पण त्यातली अगदी महत्वाची गोष्ट मला वाटते. महाराष्ट्राकडे येऊया थोडं. महाराष्ट्राच्या संगीताबद्दल लिहिताना तुम्ही संत रामदासांचा उल्लेख केला आहे, पण ते संत परंपरेनी आलेले उल्लेख आहेत. महाराष्ट्रातलं संगीत त्या काळातलं म्हणजे 16व्या शतकातलं हे कसं होतं?
0: 16व्या शतकामध्ये आपण म्हणाल तर शिवाजी महाराजांचा काळ होता. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मराठी पण जे आहे त्याची जी अस्मिता आहे ती जागृत झाली. तर रामदेवरायाच्या काळामध्ये होतच, कारण मराठीची स्थापना ही ज्ञानेश्वरांच्या काळात झालेली आहे
1: 12व्या शतकामध्ये.
0: तर त्याच्यानंतर मात्र आपल्यावर म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुघलकांचं राज्य आलं, बहामनींचं राज्य आलं, आदिलशाही, कुतुबशाही ह्या सगळ्या शाही आल्या. आणि त्या काळामध्ये संगीत थोडं मागे पडलं, म्हणजे रागदारी संगीत नाही म्हणणार मी त्याला, पण दरबारी संगीत म्हणेन. कारण शिवाजी महाराजांना वेळच नाही मिळाला. त्यांचं कारकीर्द इतकी झंझावाती होती, ते कीर्तन ऐकायचे रामदास स्वामींचं आणि त्यांचं नातं होतं असं म्हटलं जातं. तर रामदास स्वामींनी मात्र त्यांच्या पदांमध्ये रागदारी संगीताचा भरपूर उपयोग केलेला दिसून येतो. दासोपंत अंबेजोगाईला त्यांचा आनंद संप्रदाय आहे, त्यांच्या परंपरेमध्ये आपल्याला रागदारी संगीतामध्ये प्रबंध गायकी ते गात होते ह्याचे त्यांनी अनेको त्या पदारणवामध्ये त्यांनी अनेको पदं लिहिलेली आहेत. तर ही लोक होती तुकारामांच्या काळात होतं, एकनाथ महाराज होते, ह्या सगळ्यांच्याकडे संगीताचा अनुषंगिक वापर झाला. संगीत हे मूळ नव्हतं तर ते अनुषंगिक होतं आणि रागदारी संगीताचा प्रसार त्याच्यातनं झालेला मला दिसून आलेला आहे.
1: काळाच्या दृष्टीने थोडं पुढे येऊया आता आपण, की भारतातलं स्वातंत्र्ययुद्ध आहे किंवा ब्रिटिशांचं भारतात येणं आहे आणि स्वरलिपी, यातून हिंदुस्थानी संगीत कसं बहरलं किंवा त्याचा परिणाम नक्की काय तुम्हाला सांगता येईल?
0: थोडंसं मागे जाते मी, प्रश्न खूपच छान आहे हा. स्वरलिपीची पद्धत आपल्याकडे फार जुनी आहे. सामवेदाच्या काळापासून स्वरलिपी आहे. संगीत पारिजातमध्ये तुम्हाला स्वरलिपी खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. पण मधल्या काळात जेव्हा दरबार संगीत वाढलं आणि ग्रांथिक संगीत कमी झालं तेव्हा या स्वरलिपी आपल्या नामशेष झाल्या. म्हणजे कोणी स्वरलिपीचा वापर करेना. आणि घराणेशाहीमध्ये तर कुठेच मौखिक परंपरेला इतकं स्थान मोठं दिलं गेलं, मखरात बसवल्यासारखं असं झालं ते, की ग्रांथिक पद्धत आपल्याकडची कमी झाली. आणि तिथे जेव्हा ब्रिटिशांच्या काळामध्ये युरोपियन संगीतामध्ये स्वरलिपीला अतिशय महत्त्व आहे, ते स्वरलिपीवर आधारित संगीत आहे. आणि ब्रिटिशांनी भारतीयांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी याचा वापर केला, की तुमचं सगळं कल्चरच जे आहे हे सगळं कल्चर आदिवासी कल्चर आहे, ह्याच्यामध्ये नागर संस्कृतीने याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा परिष्कृतता नाही तुमच्या कल्चरमध्ये, हे त्यांनी वेळोवेळी आपल्यावर बिंबवलं होतं. आणि त्याच्यामुळे संगीताला सुद्धा अतिशय कमी दर्जा दिला गेला. ह्याच्यात काय झालं, सौरेंद्रनाथ मोहन टागोर किंवा ह्या काळामधले बंगालमध्ये विशेषतः आणि सयाजीराव गायकवाडांच्याकडे मौला बक्ष ह्या काळामध्ये भारतीय संगीताचं पुनरुत्थान करण्याची एक चळवळ सुरू झाली.
1: बर,
0: शाळा सुरू झाल्या भारतीय संगीता.

0: आणि आमचं संगीत किंवा आमची संस्कृती ही महान आहे, ही खूप चांगली आहे हे ठसवण्यासाठी युरोपियन पद्धतीचा वापर बंगालमध्ये टागोर मंडळींनी घेतला. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की रागदारी संगीत घेतलं, पण मग त्यांनी आपली स्वरलिपी तयार केली. पलुसकरांनी सुद्धा पहिली स्वरलिपी जी घेतली ती युरोपियन स्टाफ पद्धतीवर बेस्ड होती. सौरेंद्रनाथ मोहनांनी तेच केलेले सौरेंद्र मोहन टागोरांनी. तर त्यांनी ते जे राणीच्या स्तुतीसाठी जे काव्य केलं होतं ते त्यांनी जवळपास 12-15 रागांमध्ये केलं आणि त्यांनी दाखवलं की आता तुम्हाला कुठल्या रागातलं हे राणीचं स्तुती काव्य तुम्हाला हवं आहे गाऊन, कारण ती येणार होती तेव्हा. तर अशा प्रकारांनी त्यांनी त्याच्यावर विचार केला. त्यांनी स्वतःची स्वतंत्र नोटेशन सिस्टीम सुरू केली. मौलाबक्षांनी आपली स्वतंत्र नोटेशन सिस्टीम सुरू केली. सयाजीराव गायकवाडांचं तर प्रचंड मोठं काम आहे. त्यांनी परिषदा घेतल्या, संगीत परिषदा ज्या भातखंड्यांनी केल्या. तर त्यांना भातखंड्यांना सयाजीराव गायकवाडांनी सांगितलं की तुम्ही परिषदा घ्या आणि संगीताचं महत्त्व सांगा. पलुसकरांनी आपली पद्धती तयार केली, भातखंड्यांनी केली. अनेको त्या काळातल्या कलाकारांनी त्या काळाच्या बरोबरीने चालण्यासाठी म्हणून आपल्या आपल्या नोटेशन सिस्टीम्स त्या काळात तयार केलेल्या होत्या. आणि इन्स्टिट्यूशनलायझेशन ह्या त्या काळात सुरू झालं, कारण काळाच्या बरोबर चालायचं. आपल्याकडे सगळी एज्युकेशन सिस्टीम त्या काळामध्ये ब्रिटिश एज्युकेशन सिस्टीम वापरली गेलेली होती. माहीत नव्हतं स्वातंत्र्य मिळतंय की नाही, कारण 150 वर्ष राज्य केलेलं होतं. आपली मानसिकताही बदलली होती. क्लरिकल जॉब्स खूप आलेले होते. नंतर त्याच्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीममध्ये भारतीय लागत होते. मग भारतीयांच्या समोर आदर्श ब्रिटिशांचा होता. तर अशा ह्या पद्धतीतनं भारतीय संगीत आणि भारतीय संस्कृतीला ब्रिटिशांच्या पद्धतीमध्ये विचारसरणीमध्ये मानाचं स्थान मिळावं म्हणून अनेको कलाकारांनी याच्यावर प्रयत्न केलेले.
1: आणि एक फार महत्वाचा मुद्दा तुम्ही या ग्रंथामध्ये मांडलाय की राजशाही गेली, संस्थानं आली, पण या संस्थानांमध्ये संगीत शिक्षण देणं सुरुवात झाली आणि हा फार महत्वाचा टप्पा वाटतो मला. तर याच्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: संगीत शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन ब्रिटिशांनीच दिले. शिष्य जसा असेल त्याप्रमाणे गुरु शिकवायचा. हा शिष्य जर चांगला आहे, आपल्याकडे फार मोठं आणि तितकं सुंदर उदाहरण आहे की भास्कर व वखले यांनी मास्तर कृष्णरावांना वेगळं शिकवलं, बालगंधर्वांना वेगळं शिकवलं. कारण बालगंधर्वांना संगीत नट व्हायचं होतं, गायक नट होते ते. मास्तर कृष्णराव हे मंचावर गाणार होते संगीत सभांमधनं. तर ही जी दृष्टी होती ही आपल्याकडे आधीपासून होतीच, पण इन्स्टिट्यूशनलाइज्ड एक वेगळी आपण विचारसरणी घेतली. त्याच्यातून त्याच्याकडे बघण्याचे, त्याच्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पद्धतीने बघण्याचे हे सगळे प्रकार बदलले आपल्याकडे. आणि मग ही आपल्याकडे कॉलेजवर संगीत हा विषय आला, शाळांमध्ये संगीत हा विषय आला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर केसकरांनी आणलेला आहे हा विषय. तर त्याच्याही अगोदर मॉरिस कॉलेज होतं, त्याच्याही अगोदर आपल्याकडे कॉलेजेसमध्ये म्युझिक ॲज अ विषय म्हणून सुरू झालेला होता. शंकर श्रीपाद बोडस जे होते पलुसकरांनी त्यांना पाठवलं होतं कानपूरला की तुम्ही कॉलेजमध्ये शिकवा संगीत म्हणून. तर ही आपल्याकडे पद्धत सुरू झालेली होती आणि त्या अनुषंगाने मग आपल्याकडच्या सगळ्या अभ्यासक्रमाच्या पद्धती आणि हे सगळे वेगवेगळी संशोधनं त्या काळात झालेली आहेत.
1: इतक्या सगळ्या शतकांच्या काळामध्ये हिंदुस्थानी संगीत टिकून राहिलं त्यातल्या बदलांसह. अंजली, या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये खूप छान चित्र आहेत आणि त्या काळाचा, त्या काळातल्या शैलीचा पण अंदाज त्यामुळे येतो, चित्रांच्या शैलीचा असं मी म्हणते. तर ही चित्रं कशी निवडली, कशी गोळा केली आणि पुढे फोटोही आहेत पुढच्या टप्प्यावरती.
0: हो हो. तर काय झालं की संगीताकडे आपण बघतो ना तेव्हा फक्त काय म्हणता येईल त्याला, शब्द असे न बघता मी त्याच्याकडे चित्रांमधनं सुद्धा, शिल्पामधून सुद्धा आपल्याला काय इतिहास दिसतो का हा पण बघायचा मी प्रयत्न केलेला आहे. तर साधारणतः 16, 17, 18 या 3 शतकामध्ये रागमाला पेंटिंग्स खूप मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये चित्रित केली गेली. जहांगीराच्या काळात तर खूपच जास्त होती ती, जहांगीर आणि शहाजहाच्या काळात.

0: तर ह्याच्यावर रागांची नावं आहेत, काव्य आहे आणि तिथे नायक नायिका आहे. किंवा पूर्वीच्या काळामध्ये देवी आणि देवतांवर असायची ती चित्र, तर त्या त्या रागांचं स्वरूप त्यांनी आकृत्यांमध्ये, चित्रामध्ये, रंगामध्ये, प्रतीकांमध्ये टाकायचा प्रयत्न केला. हा मला फार एक इंटरेस्टिंग असा एक्सपेरिमेंट वाटला. आणि मग ही चित्रं जी आहेत ही तुमच्याशी बोलायला लागतात. मग राग मल्हार म्हटल्यानंतर ढग दाखवतात. ढग दाखवताना त्याच्यामध्ये कृष्ण असतो, ती राधा असते, त्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून केळीचे खुंट दाखवले जातात. केळीचं खुंट हे आपल्याकडे सृजनाचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. तर त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये ते केळीचे खुंट आहेत, कमळं आहेत, म्हणजे किती उल्हसित असं वातावरण आहे. राग हिंडोल जर तुम्ही पाहिलात तर त्याच्या हिंडोल म्हणजे झुला, त्या झुल्यावर कृष्ण आणि राधा बसलेले आहेत, गोप्या त्यांना फिरवत आहेत म्हणजे तिथून हलवत आहेत, वर मोर आहेत, असं चित्र, इतकी सुंदर चित्र काढलेली आहेत. तर ह्या चित्रांमधनं सुद्धा रागभावाचा विषय जो आहे तो त्यांनी चित्रातनं मांडलेला मला अत्यंत एक फार आनंद वाटला मला हे सगळं बघताना.
1: मंदिरातली शिल्प पण असंच अनेक ठिकाणी त्या त्या काळातल्या संगीताची किंवा वाद्य काय वाजवली जात असत,
0: हो,
1: आनंद व्यक्त करण्यासाठी काय वाद्य वापरली जात असत, असाही काही धांडोळा घेतला.
0: अगदी अगदी वाद्यांच्या बाबतीतही की वाद्य ही अनेक ठिकाणी शिल्पांमध्ये तुम्हाला मिरवणुका दिसतात. मग मिरवणुकीमध्ये तुम्हाला कुठली वाद्य दिसतील तर तुम्हाला तंतुवाद्य मिरवणुकीत दिसत नाहीत, तर तुम्हाला बासरी दिसते, तुम्हाला ड्रम्स दिसतात, तुम्हाला तुतार्या दिसतात. म्हणजे त्यातनंही की आवाज हा बाहेर जाण्यासाठी मोठे आवाज असलेले वाद्य जी आहेत ही तुम्हाला मिरवणुकीत दिसतात. आणि दरबारामध्ये मात्र तुम्हाला तंतुवाद्य, जे त्या काळामध्ये एवढा मोठा आवाज नव्हता तंतुवाद्यांचा, ती वाद्य दिसतात. बासरी दिसते छोटीशी मुरलीसारखी. तर हे सुद्धा तुम्हाला त्याच्या
1: जिथे ऑडियन्स पण थोडा आहे,
0: थोडा आहे, राजाचे समोर, दरबारासमोर मध्ये कोणीच नाही,
1: कोणीच नाही,
0: तर असे पण तुम्हाला बायफर्केशन्स
1: युद्धात वापरली जाणारी वाद्य वेगळी आहेत.
0: ती सगळी बाहेरची ड्रम्स सारखी वाद्य आहेत
1: ज्यांनी स्फूर्ती निर्माण,
0: ज्यांनी स्फूर्ती निर्माण होते, ही पण आपल्याला शिल्पांमधून दिसून येतात.
1: अंजलिताई, दोन भागात आपण ही मुलाखत केली आहे, दोन भाग आपण या विषयावर बोलतो आहोत. विषय संपलेला नाही हे मान्य आहे, पण तरी आता थांबायची वेळ झाली आहे. श्रोतेवा, ग्रंथ वाचताना चालल्यानंतर आता असं वाटतं की हिंदुस्थानी संगीत, आत्ताचं हिंदुस्थानी संगीत यापासून आता फार अंतर कापून आलंय. शुद्ध रूपात काही जपणं आता फार अवघड आहे, पण पूर्वीही संकर होत होतेच, ते स्वीकारूनच संगीताचा प्रवाह अखंड वाहत राहिला, तसंच भविष्यही असेल, हा आशावाद या ग्रंथानं नक्कीच दिला. अंजलिताई, या मुलाखतीसाठी तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांशी भरभरून गप्पा मारल्यात, याबद्दल मनपूर्वक आभार मानते. आणि भविष्यात जे काही लिहाल ते नक्की वाचू अशा खात्रीसह आज आता इथेच थांबूया. नमस्कार.
0: धन्यवाद गौरीताई, खूप छान वाटलं आकाशवाणीत येऊन. आकाशवाणीचे खूप खूप आभार.

साध संवाद या कार्यक्रमात हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास या ग्रंथाच्या लेखिका अंजली मालकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं वैशाली जाधव यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विक्रांत मंडपे. आकाशवाणीच्या पुणे केंद्रांनी हा कार्यक्रम प्रसारित केला मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर.

आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्सवर 10:30 झालेत. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आरती प्रभू यांनी लिहिलेली ही शब्दरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

आरती प्रभू यांनी लिहिलेली ही शब्दरचना गायली होती आशा भोसले यांनी. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेली राम मोरे यांची ही रचना, गायले उषा मंगेशकर यांनी.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं राम मोरे यांचं. संगीतकार होते दशरथ पुजारी. सुगम संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.

0: श्रोते हो पुणे आकाशवाणी केंद्रावर रोज सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम बाळेम जोगळेकर अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक बाळेम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून।
1: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड।
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रीधर फडके यांच्या आवाजात सदानंद डबीर यांनी लिहिलेली ही गीतरचना। संगीतकार आहेत यशवंत देव।

0: यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं आणि हा आवाज होता श्रीधर फडके यांचा. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया देवकी पंडित यांच्या आवाजात पल्लवी देशपांडे यांनी लिहिलेली शब्दरचना. संगीत आहे नरेंद्र देशपांडे यांचं.

विभावरी आपटे जोशी यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. काही स्थानिक निवेदनं प्रसारित करत आहोत. सुरुवातीचं हे निवेदन आहे, विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे इथून. इथे माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 15 जून 2026 पासून सुरू झाली आहे. एक वर्षाच्या या निवासी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना रोपवाटिका व्यवस्थापन, फळं फुलं आणि भाजीपाला लागवड तसंच बागकामाचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षण प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी इयत्ता 9वी पास असणं आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना महानगरपालिका, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ तसंच विविध खाजगी संस्थांमध्ये माळी पदावर काम करण्याच्या संधी उपलब्ध होतात. तरी माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असं आवाहन सहयोगी संशोधन संचालक यांनी केलेलं आहे. दुसरं निवेदन आहे, विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे येथील राष्ट्रीय बागवानी बोर्ड भारत सरकार प्रमाणित रोपवाटिकेमध्ये विविध फळझाडांची कलम आणि रोपं विक्रीस उपलब्ध करण्यात आलेली आहेत. यामध्ये आंबा, डाळिंब, पेरू, चिकू, सीताफळ, अंजीर, लिंबू आणि नारळ या फळपिकांच्या विविध वाणांचा समावेश आहे. रोपविक्री सकाळी 9:30 ते 5:30 या वेळेत सुरू असून शेतकरी, बागायतदार तसंच इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन सहयोगी संशोधन संचालक यांनी केलं आहे.

यानंतरची निवेदनं आहेत हरवलेल्या व्यक्तींविषयीची. नवनाथ अनंता जाधव, 55 वर्षांचे हे गृहस्थ 6 जून 2026 पासून हनुमाननगर संयुक्त मारुती मित्रमंडळाजवळ पौड रोड कोथरूड पुणे इथून बेपत्ता आहेत. त्यांचं वर्णन असं, रंगानी गोरे, उंची 5 फूट, अंगानी सडपातळ, नाक सरळ, चेहरा उभट.

0: केस काळे पांढरे, डोक्यावर गांधी टोपी, जाडसर मिशा आहेत, अंगामध्ये सफेद रंगाचे शर्ट आणि पॅन्ट त्यांनी परिधान केलेली आहे. त्यांना मराठी भाषा बोलता येते. कुणाला आढळल्यास कोथरूड पोलीस स्टेशन इथं संपर्क साधावा. राजेंद्र रामचंद्र बोराडे हे 71 वर्षांचे गृहस्थ YMCA जवळ क्वार्टर गेट पुणे इथून बेपत्ता आहेत. त्यांचं वर्णन असं, चेहरा गोल, केस काळे पांढरे, चॉकलेटी रंगाची पॅन्ट, काळ्या रंगाचं जॅकेट त्यांनी घातलेलं आहे. डाव्या हातामध्ये त्यांच्या घड्याळ आहे, पायामध्ये निळ्या रंगाचे बूट आहेत आणि जवळ मोबाईल नाही. कुणाला आढळल्यास खडक पोलीस स्टेशन इथं संपर्क साधावा. स्थानिक निवेदनांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आकाशवाणी पुणे केंद्र मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्सवर. सकाळचे ठीक 10:30 वाजलेत. आता या प्रसारण सभेत मी महेश मराठे आपल्या सगळ्यांचा निरोप घेतोय. यानंतर श्रोते हो तुमच्यासोबत या प्रसारणात असतील माझ्या सहकारी नेहा देशपांडे.
1: श्रोते हो नमस्कार. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया खानदान या चित्रपटातलं नक्ष लायलपुरी यांचं गीत. खय्याम यांच्या संगीत नियोजनात गायलंय लता मंगेशकर यांनी.

श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीतकार राहुल देव बर्मन आणि चित्रपट कुदरत.

0: ते हो कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी निवेदन.
1: श्रोते हो, आपकी पसंतच्या मागच्या दोन कार्यक्रमांमध्ये आपण हास्य अभिनेत्यांविषयी बोललो होतो. हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.
0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया गुलजार यांचं गीत. घर चित्रपटासाठी संगीतबद्ध केलंय राहुल देव बर्मन यांनी आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

किशोर कुमार यांच्या स्वरात आपण ऐकलं जॉनी मेरा नाम या चित्रपटातलं गीत. गीतकार इंदिवर आणि संगीतकार होते कल्याणजी आनंदजी.

सत्य पे सत्ता या चित्रपटातलं गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राहुल देव बर्मन यांचं होतं आणि स्वर किशोर कुमार यांचा. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात शक्ती या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन.

श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 11 वाजतायत. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत अर्पिता वैशंपायन यांनी गायलेला राग बसंत मुखारी. त्यांना तबला साथ आहे सचिन राजोपाध्ये यांची, तर हार्मोनियम साथ आहे उपेंद्र सहस्रबुद्धे यांची.

0: श्रोते हो, आत्ताच आपण शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये अर्पिता वैशंपायन यांनी गायलेला राग बसंत मुखारी ऐकला. त्यांना तबला साथ होती सचिन राजोपाध्ये यांची, तर हार्मोनियमवर होते उपेंद्र सहस्रबुद्धे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम. ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी निवेदन.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR. या मोबाईल ॲपवरही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता जगात सर्वत्र. सकाळचे 11:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम विशेष गीतगंगा. आज या कार्यक्रमात ऐकूया युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गाणी याचा भाग 8. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ.
2: नमस्कार श्रोते हो, विशेष गीतगंगा या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागातून ऐकूया मालिका सिने युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी झालेल्या गप्पांचा 8 आणि शेवटचा भाग. विशेष गीत गंगा सादर करते संजय भुजबळ.
4: अरे तुमच्यात सामील होऊन द्या

0: गायत्री आज रेडिओचं ध्वनिमुद्रण आहे आणि तुला खूप सवय आहे कॅमेरा वगैरे फेस करण्याची, लाईट्समध्ये येण्याची, मेकअप वगैरे सह. आज तू रेडिओसारखी आली आहेस.
1: हो, आज मी रेडिओसारखी आली आहे. म्हणजे मी फक्त उठली आहे सकाळी, आंघोळ केली आहे, केस विंचरलेत आणि मी इथे आली आहे.
0: ही रेडिओची खासियत आहे, हा आपलेपण आहे, कुठलंही त्यात लेपण नाही आहे,
1: करेक्ट
0: कुठलाही मेकअप नाही आहे, तर
1: करेक्ट
0: आपण आहोत तसे आहोत हे
1: करेक्ट
0: रेडिओचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल.
1: ॲब्सोल्युटली.
0: काय वाटतंय तुला आज?
1: खूप कमाल वाटतं इथे येऊन, आणि खूप छान ही वास्तू आणि वेगळा एक्सपिरियन्स आहे. जसं तुम्ही म्हणालात की कॅमेरासाठी रेडी व्हायची किंवा कॅमेरा फेस करायची सवय आहे, पण मी हे पहिल्यांदाच करते आहे, माईक फेस करणं. त्याच्यामुळे लेट्स सी की कसं वाटते. मीही माझी मुलाखत ऐकणार आहे. मी युजली नाही ऐकत, पण मी ही ऐकणार आहे ही मुलाखत, कारण मलाही बघायचं की कशी झाली आहे, काय आवाज, कसा येतोय माझा आवाज,
0: माझा आवाज,
1: किंवा
0: हा
1: काय
0: आवाज तुझे
1: कन्वे
0: कसे
1: होत
0: येत
1: आहे,
0: असे?
1: काय कन्वे होत आहे आवाजातनं. बट थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी हिअर, कारण खूप छान एक्सपिरियन्स आहे अँड इट इज अन ऑनर टू कम हिअर.
0: श्रोतेहो ना, गायत्रीला जे नाही केलंय आधी ते करण्याची खूप आवड आहे, म्हणून ती म्हणतीये की पहिल्यांदाच रेडिओ ते आली आहे आणि जे नाही केलं आत्तापर्यंत ते करण्याचा प्रयत्न करते आहे, विशेष गीत गंगा कार्यक्रमाच्या निमित्तानं. तर आपण तिचं स्वागत करूयात, अर्थात तिच्याशी या गप्पांच्या शेवटच्या भागात.
1: नमस्कार, मी गायत्री दातार. मी आज इथे आकाशवाणीच्या ऑफिसमध्ये आलेले आहे आणि इथे येऊन मला खूप कमाल वाटतंय, कारण मी पहिल्यांदा एका रेडिओ इंटरव्ह्यूच्या ऑफिस मी पहिल्यांदा मी एक रेडिओ इंटरव्ह्यू असं ॲक्च्युली इथे येऊन करते आहे. आणि खूप ग्रँड ही जागा आहे आणि खूप छान ऑरा आहे या जागेला. आणि आकाशवाणी म्हटल्यावरती अनेक लहानपणीच्या आठवणी, अनेक आठवणी जाग्या होतात आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये. तशीच माझ्या मनातली एक आठवण सांगायची झाली तर माझी आई रोज सकाळी रेडिओ लावते. उठल्यावरती एक ती 6 ला 7 ला उठते आणि तेव्हापासून रेडिओ चालू असतो ती तिच्या कॉलेजला निघेपर्यंत. सो ते जे 2-3 तास असतात त्याच्यामध्ये कायम मला लहानपणापासून सवय आहे. ती अनेक गाणी कानावर पडली आहेत, अनेक अँकर्सचे पण आवाज मला आकाशवाणीच्या खूप लक्षात आहेत, की मी त्यांना मे बी चेहऱ्याने नाही ओळखणार, पण माझ्या चाइल्डहूडमध्ये हा मी ऐकलेला आवाज आहे. किंवा मी आत्ता आईने हे गाणं लावलं होतं तर त्याच्या आधी ह्या आवाजात हा माणूस बोलत होता, हे मी नक्की ओळखू शकते. इतके ते जवळचे अँकर्सचे सुद्धा आवाज आहेत आणि आपल्या सगळ्यांच्याच

मनामध्ये आकाशवाणी पुणे चं तेवढं स्थान सुद्धा आहे. सो मला आज खूप छान वाटते आणि इथे येऊन मला त्या सगळ्या आठवणी परत एकदा रिफ्रेश झाल्यात.

आणि दुसरी गोष्ट की काही

असतात ना, आय एम ऑलवेज इन फॉर निगेटिव्ह फीडबॅक ऑल्सो, कारण मला त्याच्यातून शिकायला मिळतं की ठीक आहे हे नाही आवडत आहे का, मग मी कुठेतरी ते थोडंसं चेंज करायचा किंवा काहीतरी वर्क अराउंड इट करायचा प्रयत्न करीन. पण काही लोक असतात ना जे शिव्या देतात किंवा जे काहीतरी अवयवांवरनं काहीतरी विचित्र बोलतात आणि ज्यांनी खरं तर काही बघितलेलंही नसतं, कारण ते त्यांच्या कमेंटमधून समजतं की संदर्भ सोडून काहीतरी बोलत असतात. तर असे जे ट्रोलर्स असतात ना त्यांना मात्र मी रिपोर्ट करते आणि त्यांना मात्र ही मेसेज मी कायम देत असते की तुमच्याकडे एवढा वेळ असेल तर तो खरंच काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करण्यात घालवा. हे करून ना मला काही होणार आहे म्हणजे मी तर ते मनापर्यंत पण लावून घेत नाही, पण हे तुम्ही बाकीच्यांबरोबर करू नये म्हणून मी ते रिपोर्ट करणं गरजेचं आहे. की जर एखाद्या तुम्ही नॉन पर्सनॅलिटीच्या मुलीला जर तुम्ही अशा शब्दात बोलत असाल तर तुम्ही अदरवाईज

0: होणार आहे, म्हणजे मी तर ते मनापर्यंत पण लावून घेत नाही, पण हे तुम्ही बाकीच्यांबरोबर करू नये म्हणून मी ते रिपोर्ट
1: रिपोर्ट
0: करणं
1: करते.
0: गरजेचं आहे. की जर एखाद्या तुम्ही नॉन पर्सनॅलिटीच्या मुलीला जर तुम्ही अशा शब्दात बोलत असाल तर तुम्ही अदरवाईज काय करत असाल, म्हणजे तुम्ही अदरवाईज स्त्रियांना कसं ट्रीट करत असाल.
1: खरंच.
0: सो हे तुम्हाला कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि मे बी हा एकदम एवढाचा स्टेप आहे की तुम्हाला रिअलाइज करून देण्यापासून की असं नाही बोलू शकत तुम्ही कोणाशी. सो ह्या ट्रोलर्सला मी कायम सांगते की प्लीज फाइंड समथिंग गुड टू डू इन युअर लाईफ, किंवा प्लीज फाइंड समथिंग टू डू इन युअर लाईफ.
1: खरंच.

0: त्यांनी कुठे काही बघितलेलंही नसतं, पण वेग अशा कॉमेंट त्याच्यावर असतात. अनेक गोष्टी असतात की ज्या कुणालाच माहिती नाही,
1: करेक्ट.
0: की तुम्हालाही आणखी त्या गोष्टीचा गंध नाहीये, ती गोष्ट आणखी व्हायची आहे. खूपदा असंही होतं ना की
1: करेक्ट.
0: एखादा रोल फक्त तो डिक्लेअर झाला तर नाही तू हे नाही करायला पाहिजे, तुझं एक स्टॅम्प
1: करेक्ट.
0: काहीतरी की तुझ्या.
1: किंवा अनेकदा असं होतं ना की काही मूवीजचे ट्रेलर येतात आणि नुसतं ट्रेलर बघूनच अनेक असे कमेंट्स यायला लागतात की अरे हा तर मूवी चांगलाच नाहीये, किंवा अरे ह्याच्यात तरच आहे. तर माझं कायम हेच म्हणणं असतं की आपण अख्खं बघूया काय बनवलंय ते. कारण एखादी कलाकृती जेव्हा बनते त्याच्या मागे खूप 100, 200, 300, 500 लोकांचे कष्ट असतात,
0: बरोबर.
1: आणि खूप कष्ट असतात त्याच्या मागे. आणि कोणीच कोणाच्या सेंटिमेंट्स हर्ट व्हाव्या किंवा कोणाला वाईट वाटावं किंवा आपलं प्रॉडक्ट चांगलंच नाही झालं पाहिजे म्हणून कोणी कधी कुठली कलाकृती बनवत नाही. पूर्ण अभ्यास करूनच जे डिरेक्टर असतात, लेखक असतात, त्यांनी ते अभ्यास करूनच बनवलेलं असतं. त्यांच्या त्यांच्या परीने ते त्यांच्या त्यांच्यासाठी करेक्ट असतं, पण ते तुम्ही न बघता त्याला एकदम डिसरिगार्ड करणं हे 500 लोकांच्या कष्टांना तुम्ही डिसरिगार्ड केल्यासारखं आहे.
0: एक्झॅक्टली.
1: सो मला असं वाटतं की ऍटलिस्ट तुम्ही प्रेक्षक आहात, तुमच्या मताला मान आहे, पण माझं असं म्हणणं असतं कायम की तुम्ही आधी अख्खं बघा आणि मग तुमचं मत मांडा जे काय असेल ते.
0: बरोबर. आणि जे कोणी 500 लोक त्याच्यावर काम करतात ते करत असताना चांगलंच करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांनाही माहिती नसतं.
1: माणूस आहेत, त्यांच्याकडून पण चूक होऊ शकते की आणि एखादी गोष्ट जी मला आवडते ती दुसऱ्या कोणाला तरी नाही आवडणार. हा बेसिक चॉईसचा डिफरन्स आहे. आणि माझ्या मते मत मांडू शकता, पण मत मांडताना सुद्धा काय भाषा वापरावी त्याच्यात शिवीगाळ वापरायचा काही संबंध नाहीये, किंवा त्याच्यात गरज नाहीये. त्याच्या कुठल्याही वेडावाकडं काही अजून घाणेरडं बोलायचं काही गरज नाही. जर तुम्हाला नाही आवडलं तर तुम्हाला काय नाही आवडलं हेही उत्तम प्रकारे लिहिणारे प्रेक्षक आहेत, आणि जे आवडले तेही खूप उत्तम प्रकारे लिहिणारे प्रेक्षक आहेत. प्रॉब्लेम ह्या मधल्या लोकांचा आहे जे उगाच ट्रोल करत असतात. काही आपलं आलं नवीन की ट्रोल करायचं, कारण वेळ जात नाही आपला.
0: बरोबर. मी ते म्हणत होतो की हे सगळे लोक चांगल्यासाठीच करतात, पण त्यांनाही माहित नसतं की शेवटचं आउटकम जे येणार
1: आहे
0: ते काय असणार आहे.
1: एक्झॅक्टली.
0: त्यांनाही माहिती नसते, काय
1: माहिती नसतं
0: तर यांना कसं कळेल.
1: करेक्ट.
0: जर स्वतःच यांना माहिती नसेल
1: तर. ना तुम जानो ना हम, अशी सिच्युएशन असते. आणि हेच गाणं आपण ऐकूया पुढे, कारण अगेन लकी अलीचं गाणं आहे आणि खूप अमेझिंग गाणं आहे. आणि मूवी मधलं तर आहेच, पण त्याचं कॉन्सर्ट मधलं पण गाणं मी ते ऐकलेलं आहे, म्हणजे ऑब्व्हियसली युट्यूब वरती. पण येस, तेही गाणं मी ऐकलेलं आहे. आणि त्याच्यात अशी एक लकी अलीची अशी एक छाप आहे परत ह्या गाण्यामध्ये. त्याच्यामुळे आपण ना तुम जानो ना हम गाणं ऐकूया.
0: नक्की ऐकूया.

0: गायत्री, खूप बिझी ना शेड्यूलमधनं तू आमच्यासाठी वेळ काढलास. खूप छान छान गाणी ऐकवलीस.
1: खरंच छान होती का? खूप म्हणजे तुला, तुम्ही जे सुरुवातीला म्हणालात की एक तुझ्या एज ब्रॅकेट मधली मुलगी बोलवून बघूया म्हणजे आपल्याला कुठली गाणी ऐकायला मिळतात, तर
0: नक्की
1: मी
0: मला
1: उलटा प्रश्न तुम्हाला विचारते आता की तुमचं काय म्हणणं
0: मी
1: आहे?
0: आता असं करतो की हा तुझा प्रश्न हॉलीबॉल सारखा प्रेक्षकांकडे टाकतो आणि त्यांना विचारतो की त्यांना नक्की आपलं सुरुवातीला जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली का. पण माझी खात्री आहे, मी स्वतःना ओळखतो, त्यांना हे खूप आवडणार आहे. आणि व्हरायटी ऑफ सॉन्ग्स तू निवडलीस, एरा वेगवेगळा निवडलायस, फिल्मी नॉन फिल्मी,
1: करेक्ट
0: फक्त शाहरुख खानमध्येच अडकली नाहीयेस.
1: असं म्हणूया.

0: बऱ्याच अभिनेत्यांना पण त्यात तू समाविष्ट केलंयस. तर खूप खूप धन्यवाद तुझे याच्या सगळ्या ध्वनिमुद्रणासाठी. जाता जाता श्रोतांना काय बोलशील?
1: जाता जाता मी बोलेन की सगळ्यात पहिल्यांदा खूप धन्यवाद आणि खूप प्रेम. तुम्ही जसं तुला पाहते रे पासून ते आत्ता मेरे साईपर्यंत प्रत्येक माझ्या भूमिकेवर प्रेम केलं, त्याच्यासाठी खूप मनापासून धन्यवाद आणि प्रेम. असंच प्रेम करत राहा. आणि दुसरी गोष्ट अशी की स्वतःची काळजी घ्या. करोना जरी कमी झालेला असला तरी अजून पूर्णपणे गेलेला नाही आहे, त्याच्यामुळे प्लीज प्लीज स्वतःची काळजी घ्या. आता शेवटचं थोडंसंच युद्ध उरलंय, तेही आपल्याला ताकदीने जिंकायचं आहे, त्याच्यामुळे प्लीज स्वतःची काळजी घ्या मेंटली आणि फिजिकली.
0: गुड, खूप खूप धन्यवाद तुझे.
1: थँक्यू.
0: भेटूच आपण पुन्हा पुन्हा श्रोत्यांशी रेडिओवरनं.
2: तुझा निरोप घेण्यापूर्वी तुझा अभिनयाचा प्रवास खूप लांबच्या पल्ल्याचा हो, तुला हव्या त्या गंतव्यापर्यंत तुला पोहोचता येऊ, या आमच्या शुभेच्छा तुझ्या प्रत्येक प्रवासातल्या तुझ्याच आवडीच्या गाण्यासह.
1: धन्यवाद.

0: गंगा या कार्यक्रमात आपण मालिका सिने युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी झालेली बातचीत ऐकली. आज 8वा आणि शेवटचा भाग होता. ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.
2: तुमच्यात सामील होऊन द्या.

श्रोतेहो, आत्ताच आपण विशेष गीतगंगा या कार्यक्रमात युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गाणी याचा आठवा भाग ऐकला. संवादक आणि सादर करते होते संजय भुजबळ. श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे केंद्राचे कार्यक्रम. दुपारचे 12 वाजता आहेत. ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी राखी पाटील आपलं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आपण नेहमीच दिनविशेषावर प्रकाश टाकत असतो. आजचा दिवस असाच महत्वाचा आहे. जागतिक शाश्वत गॅस्ट्रॉनॉमी दिवस दरवर्षी 18 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. मैत्रिणींनो, दरवर्षी जगभरात आणि भारतात कितीतरी टन अन्न वाया जातं. हा दिवस अन्नाची नासाडी थांबवण्याबाबत जनजागृती करतो. गॅस्ट्रॉनॉमी हा कोणत्याही विशिष्ट प्रदेशातील संस्कृती आणि स्वयंपाक कलेचा आरसाच आहे आणि स्थानिक खाद्य संस्कृती टिकवून ठेवण्यास हा दिवस प्रोत्साहन देतो. मैत्रिणींनो, आपण जे अन्न खातो ते कुठून येतं, कसं येतं, ते कसं पिकवलं जातं आणि आपल्या ताटापर्यंत कसं हे पोहोचतं हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. आणि या संपूर्ण प्रक्रियेत पर्यावरणाचाही समतोल राखणं महत्वाचं ठरतं. मैत्रिणींनो, आपण आपल्या परीनं या दिवसानिमित्त हातभार लावू शकतो. जसं की गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य खरेदी करू नये, अन्न उरल्यास गरजू व्यक्तीला देणं, आपल्या भागात पिकवल्या जाणाऱ्या भाज्या आणि फळांना प्राधान्य देणं, अशा बाबी विचारात घेतल्या तर नक्कीच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश पूर्ण होईल, हो ना? चला मैत्रिणींनो, वळूया आता आपल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, या तंत्रज्ञानाच्या युगात दैनंदिन व्यवहार करणं सोपं झालेलं आहे. अनेक बँकेचे व्यवहार आपण आपल्या मोबाईलने देखील सहज करू शकतो. हे व्यवहार करताना त्याबाबत माहिती मात्र आपल्याला असायला हवी. एखादा व्यवहार करण्यापूर्वी त्याबाबतचे कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवेत, किती कसं सजग राहायला हवं याबाबत प्रकाश टाकते आपली जागर आर्थिक साक्षरतेचा ही मालिका. आज एक महत्वपूर्ण विषयावर आपण जाणून घेणार आहोत. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी. आणि याविषयी मार्गदर्शन लाभणार आहे सीए मानसी भालेराव यांचं. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत आपलं मनापासून स्वागत. या मालिकेअंतर्गत या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आज देखील असाच एक महत्वपूर्ण विषय आपण चर्चेला घेतला आहे. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे सीए मानसी भालेराव यांना. मानसीताई अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. गृहकर्ज घेण्यापूर्वी काय गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपल्याला सविस्तर सांगतील. स्वागत करूया. नमस्कार मानसीताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मानसीताई, प्रत्येकाचं स्वप्न असतं की

0: छोटस का होईना स्वतःच घर असावं, कारण भाड्याच्या घरात राहणं म्हणजे दर महिना भाडं देणं आहे. अनेक लोक विचार करतात की भाड्यात पैसा देण्याऐवजी आपण स्वतःच घर घ्यावं, पण तेच घर घेण्यासाठी आजकाल किमती पण वाढत चाललेल्या आहेत. मुद्दा हा आहे की पैसे कुठून आणायचे. मग आपण गृहकर्ज घेऊनही घर घेऊ शकतो. आता हे गृहकर्ज कशा पद्धतीने घ्यावं, गृहकर्ज कोण घेऊ शकतं?
1: सर्वप्रथम तर गृहकर्ज हे सगळेजण घेऊ शकतात. इंडिव्हिज्युअल मध्ये जसं आपण म्हणतो फर्मच्या नावावर पण गृहकर्ज घेऊ शकतो, पण फर्म किंवा कंपनीच्या नावावर जर घर घ्यायचं म्हटलं तर बँकेमध्ये दोन कॅटेगरी असतात, एक रेसिडेन्शियल गृहकर्ज आणि कमर्शियल.
0: बरं,
1: तर जर आपण बिझनेसच्या एंटिटीच्या नावावर घेतो आहे तर ते कमर्शियल गृहकर्जात जनरली घेतल्या जातं. आज आपण माझ्या हिशोबाने आपण रेसिडेन्शियल म्हणजे इंडिव्हिज्युअल लोकांसाठी जे गृहकर्ज घेतल्या जातं,
0: बरं,
1: त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
0: बरोबर, गृहकर्जाचे प्रकार कोणते आहेत?
1: गृहकर्जाचे भरपूर प्रकार आहे. पहिला प्रकार आपण जो मोस्टली यूज होतो तो आहे नवीन घर घेण्यासाठीचं गृहकर्ज. नवीन घर घेण्यातही दोन प्रकार राहू शकतात. एक रेडी टू मूव्ह घर आहे, म्हणजे जे कम्प्लिटेड आहे पूर्ण बांधकाम करून, तर त्यासाठी घेतलेलं गृहकर्ज.
0: बरं,
1: दुसरा प्रकार यातलाच असू शकतो की आपण अंडर कन्स्ट्रक्शन जर घर घेणार आहे. खूप लोक या ऑप्शनचा पण विचार करतात की सध्या एवढे पैसे एकदम गुंतवण्यापेक्षा जी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे ती घेऊया.
0: बरं,
1: तर ते एक प्रकारचं गृहकर्ज आहे. तिसरं गृहकर्ज म्हणजे घराच्या नूतनीकरणासाठी घेतलेलं, जे आपण म्हणतो घर तर आहे माझं पण आता मला रिनोव्हेशन करायचं आहे काही वर्षांनंतर, तर त्यासाठी पण गृहकर्ज मिळतं. आणि अजून एक म्हणजे प्लॉट पण घ्यायचा आहे प्लस त्याच्यावर मला स्वतःचं घर बांधायचं आहे.
0: बरं,
1: तर त्याला प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन असं गृहकर्ज म्हणतो आपण.
0: गृहकर्जाचे हे प्रकार झाले, पुढे यावर चर्चा करूया. आता नवीन नोकरी असते खास करून युवा पिढींची आणि बचतही म्हणाव तेवढी नसते, भाड्यात पैसे द्यायचे नसतात त्यांना.
1: बरोबर,
0: अशा वेळी या लोकांनी गृहकर्ज घेताना कशी काळजी घ्यायला हवी किंवा कोणते मुद्दे लक्षात घेणं गरजेचं ठरेल?
1: नवीन पिढीच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा म्हटलं तर सर्वप्रथम त्यांनी हे अनालिसिस करायला हवं की खरंच स्वतःचं घर घेण्याची आवश्यकता आहे का.
0: बरं,
1: ऍट प्रेझेंट, कारण की आपल्या समाजात आपण जर म्हटलं तर स्वतःचं घर घेणं ही एक इमोशनल बाब पण आहे.
0: हो,
1: की स्वतःचं घर असावं, जे पिढ्यानपिढ्या आपल्याला शिकवलं जातं की एक घर स्वतःचं असावं, पण ते घर असं नको की त्याच्यामुळे आपला फायनान्शियल स्ट्रेस वाढेल किंवा काही, तर ते एक अनालिसिस म्हणजे इमोशनल डिसिजन न घेता एक प्रॅक्टिकल डिसिजन घ्यावं. घर घेण्याचं डिसिजन घेण्याआधी पहिले तर आपल्याला हा रेशो असतो की अंदाजे 20% अमाऊंट आपल्याला डाऊन पेमेंटमध्ये टाकायची असते.
0: हो,
1: तेवढे आपले सेव्हिंग झाले आहेत का. रॅदर दॅन 20% जास्त सेव्हिंग हवे, आणि मग आपण हे डिसिजन घ्यायला पाहिजे की भाड्याच्या घरात राहणं कंटिन्यू करायचं आहे की स्वतःचं घर घ्यायचं आहे.
0: बरं,
1: कारण नवीन पिढीने हा विचार करायला हवा की आज आपण हा टेंटेटिव्ह वरवरचा विचार करतो की अरे मी तर 20-25 हजार रुपये भाडं भरतोच आहे, मग मी ईएमआय का नाही भरावं स्वतःचं. पण जर खरंच गरज नसेल आणि गोष्टी मॅनेज होत असतील तर फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेल की डाऊन पेमेंटची जेवढी मोठी अमाऊंट तुमची घरात एकरकमी इन्व्हेस्ट होणार, ती ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट तुमची लॉस, एक तुम्ही जर चुकीचं डिसिजन चुकीच्या वेळी घर घेण्याचं डिसिजन घेतलं तर ती होऊ शकते.
0: बरं,
1: तर त्यामुळे पहिले तर ते अनालिसिस करायला पाहिजे. आणि जर इफ देअर इज अ नीड ऑर वॉन्ट तर मग डेफिनेटली स्वतःचं घर घेण्यासाठी काही पहिले तर बजेट ठरवायला हवं त्यांनी.
0: बरं,
1: तर बजेट कसं ठरवावं हा पण एक विषय आहे. तर त्याच्यासाठी काही बेसिक रूल्स आहे जे आमच्या हिशोबाने आमच्या अभ्यासाच्या हिशोबाने आपण लक्षात घ्यायला हव्या. 5-20-40 असं आम्ही त्याला रूल म्हणतो. तर 5 म्हणजे आपलं जे अॅन्युअल इन्कम आहे, तर अॅन्युअल इन्कम तुम्ही स्वतःचं एकट्याचं पण कन्सिडर करू शकता, पण आजकालच्या पिढीमध्ये दोघंही जण कमावते असतात तर दोघांचं पण अॅन्युअल इन्कम तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्या अंदाजे 5 टाइम्सपेक्षा जास्ती किमतीचं तुम्ही लोन घ्यायला नको.
0: बरं,
1: म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं अॅन्युअल इन्कम जर 20 लाख रुपये आहे तर माझी मॅक्सिमम लिमिट 1 कोटीची पाहिजे.
0: बरं,
1: बजेट असं ठरवायला पाहिजे. त्याच्यानंतर 20 हा रूल म्हणजे गृहकर्जाचं टेन्युअर असतं, जनरली अंदाजे 5 वर्ष ते 25 ते 30

0: वर्ष हे तुमच्या जो कोणी व्यक्तिगृह कर्ज घेणार आहे त्याच्या वयावर पण अवलंबून असतं. तर 5 वर्ष ते 30 वर्ष असा कालावधीमध्ये पण बँका आपल्याला गृहकर्ज देतात. तर अंदाजे 20 वर्षाच्या वरचं टेन्युअर आपण नाही घ्यायला पाहिजे. आणि 40 म्हणजे तुमचं जे मंथली इन्कम आहे, जी सॅलरी म्हणा किंवा जे इन्कम बिझनेसवाल्यांचं तुमच्या हातात येतं, त्याच्या 40% वर तुमचं ईएमआय नको.
1: बरं,
0: हा रूल आहे, थंब रूल. तर हे गणित बसवून तुम्ही पहिले तर बजेट ठरवायला हवं की मला किती रुपयाचं घर घ्यायचं आहे, आणि मगच नवीन पिढीने पुढे जायला हवं.
1: बरोबर, कारण नवीन पिढीची स्वप्न जरा पुढची
0: वेगळी आहेत,
1: वेगळी असतात. मी करून घेईल, मी करू शकतो या भावनेत न जाता आर्थिक बजेट आधी ठरवावं, आणि
0: बरोबर
1: सांगितलेले मुद्दे आहेत त्याचाही पहिले विचार करणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात वाहून न जाता.
0: बरोबर,
1: याच बाबतीतला एक प्रश्न आहे की सिबिल म्हणजे काय, क्रेडिट स्कोअर म्हणजे काय, आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
0: बऱ्याच जणांना गृहकर्ज घेताना सगळ्यात पहिले आपण जेव्हा बँकेकडे जातो किंवा कोणत्याही संस्थेकडे जातो गृहकर्ज घेण्यासाठी, किंवा मी तर म्हणेल कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यासाठी, हा सिबिल स्कोर महत्वाचा आहे.
1: बरं,
0: सिबिल म्हणजे क्रेडिट ब्युरोद्वारे आपला राखला जाणारा स्कोर. तर हा प्रत्येक बँक पडताळून पाहते. सिबिल स्कोरवरून तुमची रिपेमेंटची शिस्त बँक अनालाइज करते. तुम्ही पूर्वी घेतलेले कर्ज त्याच्यात दिसतात, त्याचं रिपेमेंट तुम्ही कसं केलं आहे, त्याच्यात काही डिफॉल्ट आहे का, किंवा इवन याच्यात क्रेडिट कार्डनी केलेले खर्च, क्रेडिट कार्डचं रिपेमेंट, असे सगळे मुद्दे बँकेला दिसतात. तर अंदाजे 750 वर जो सिबिल स्कोर असतो तो आपण उत्तम मानतो.
1: बरं,
0: तर याच्या कॅटेगरी आहे 750 वर म्हणजे अति उत्तम स्कोर, 700 ते 750 म्हणजे चांगला स्कोर, त्याच्यानंतर 650 ते 699 मध्यम, आणि त्याच्या खाली जो स्कोर असतो तो चांगला नाही मानत आपण.
1: बरं,
0: तर याचा परिणाम असा होऊ शकतो की जर कमी स्कोर असेल तर बँक तुम्हाला जास्ती व्याजदर भरायला म्हणेल. म्हणजे अंदाजे जर एक नॉर्मल बॉरोअर साठी 7.5% जर व्याजदर आहे गृहकर्जाचा, तर तुम्हाला बँक म्हणेल 8% आम्ही तुम्हाला देऊ.
1: बरं,
0: तुम्ही याच्यावरच ऍक्सेप्ट करा. किंवा काही बँका कर्ज सरळ नाकारू पण शकतात, कारण की सिबिल स्कोरवरून तुमचं कपॅसिटी असते किंवा तुमची नियत कळते की तुम्ही डिफॉल्ट करताय का लोन भरताना. एक ईएमआय भरताय, दोन नाही भरताय, परत एक भरताय, अशा काही इरेग्युलॅरिटी आहेत का.
1: बरं,
0: याचं अंदाज बांधून देणारा स्कोर म्हणजे सिबिल स्कोर.
1: सिबिल म्हणजे नेमकं काय हे आता आम्ही जाणून घेतलंय. मानसीताई, गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी सिबिल कसा सुधारावा?
0: ठीक आहे, हा खूपच चांगला प्रश्न आहे. सर्वप्रथम तर एक अजून याच्यात गोष्ट मला सांगायची आहे की वारंवार सिबिल इन्क्वायरी केल्याने सुद्धा आपला स्कोर कमी होतो.
1: बरं,
0: तर जेव्हा तुमचं फायनल डिसिजन आहे की तुम्ही कर्ज घ्यायला जाणार, तेव्हाच तुम्ही सिबिलची इन्क्वायरी टाकायला पाहिजे. किंवा मल्टिपल बँकांकडे एकत्र तुम्ही जर इन्क्वायरी केली तरी पण सिबिल स्कोर थोडासा कमी होतो. तर आता एक आपण हे करू शकतो की आपण स्वतः इन्क्वायरी केली आणि आपल्याला जर लक्षात आलं की आपला सिबिल स्कोर थोडा कमी आहे, तर पहिले तर त्या स्कोरचा अभ्यास करणे, त्याच्यात काय त्रुटी आहे या जाणून त्याच्यावर ऍक्शन घेणे.
1: बरं,
0: उदाहरणार्थ अशा केसेस होतात की माझ्याजवळ समजा एखादं क्रेडिट कार्ड आहे, मी त्याचे पैसे भरले होते हे मला माहिती आहे, माझ्याकडे प्रूफ पण आहे, पण काही टेक्निकल गोष्टींमुळे म्हणा किंवा बँकेकडून किंवा क्रेडिट कार्डची जी कंपनी असते त्यांनी गव्हर्नमेंटकडे प्रॉपर रिपोर्टिंग न केल्याने जर हा डिफॉल्ट आला असेल तर मला त्यांच्याकडे जाऊन ते सुधारून घेणे हे माझं काम आहे, त्यांनी सिबिल इम्प्रूव्ह होतो. दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा क्रेडिट कार्डचं ईएमआय ड्यू आहे, आपल्याला माहिती आहे की हे आहे, तर फुल अँड फायनल सेटलमेंट किंवा ते माफच करून द्या अशा याच्यात जर ते सेटलमेंट झालं, त्यांनी पण सिबिल स्कोर खराब होतो.
1: बरं,
0: तर ही गोष्ट अवॉइड करणे जितकं आपल्याला शक्य असेल तेवढं. दुसरं तेच आहे की जुनं कुठलं माझं लोन असेल तर त्याचं ईएमआय रेग्युलरली भरणे, यांनी स्कोर इम्प्रूव्ह होतो. अगदी 20-30 पॉइंटनी सुद्धा जर सिबिल स्कोर आपला वाढला तर व्याजदरात खूप फरक पडतो.
1: बरोबर, आता आपण आर्थिक बजेटनुसार गृहकर्जासाठी अर्ज कसा करावा ही पण आपण गोष्ट जाणून घेतली.
0: बरं,
1: सिबिल म्हणजे काय, कसा तो सुधारायला हवा याही बाबतीत जाणून घेतलं. आता गृहकर्ज

0: करण्यासाठी आपल्याला बँक निवडायची आहे, अर्ज करायचा आहे बँकेत जाऊन, तर बँकेची निवड कशी करायची?
1: हा महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ की बँकांचे प्रकार. तर एक राष्ट्रीयकृत बँका म्हणजे नॅशनलाइज बँक, दुसरं आहे प्रायव्हेट बँक म्हणजे खाजगी बँक, आणि तिसरा प्रकार जो आपण म्हणू शकतो ते एनबीएफसी किंवा एचएफसी म्हणतो म्हणजे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन. या तीन प्रकारात मेजरली गृहकर्जासाठी आपण कॅटेगरीज करू शकतो. तर प्रत्येक बँकेचे आपले आपले पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स आहे. जर तुम्ही नॅशनलाइज बँकेकडे गेला तर व्याजदर कमी असतो, प्रायव्हेटमध्ये थोडा जास्ती असतो, आणि कोऑपरेटिव्हमध्ये किंवा एनबीएफसी जो आपण प्रकार म्हटला तिसरा, त्याच्यात तर अति जास्ती असतो. डॉक्युमेंटेशनमध्ये नॅशनलाइज बँका आणि प्रायव्हेट बँका जनरली खूप स्ट्रिक्ट असतात की हे डॉक्युमेंट आम्हाला हवंय म्हणजे हवंय, त्याच्याशिवाय पुढे जाणार फाईल नाही जाणार. कस्टमर सर्व्हिस हा एक मुद्दा तुम्ही लक्षात आणून घेतला पाहिजे की कस्टमर सर्व्हिस आपल्याला कशी मिळते समोरच्या बँकेकडून. आजकालची तू आपण जसं नवीन पिढीची गोष्ट करतो आहे तर नवीन पिढीला बँकेत जाणे हा खूप मोठा विषय आहे.
0: हो,
1: तर ते लोक प्रेफर करतात की बँकवाले माझ्याकडे यावे किंवा ऑनलाईन सगळं प्रोसेसिंग होऊन जावं. तर हा एक महत्वाचा मुद्दा सध्याच्या जनरेशनला पकडून ठरतो
0: बरं
1: बँकेच्या निवडीसाठी. आणि गृहकर्ज घेताना हिडन चार्जेस असतात काही बँकांचे जे आपल्याला वरवर माहिती नसतात, तर ते नॅशनलाइज बँकेत जनरली नसतात, प्रायव्हेट बँकेत एखाद वेळेस असू शकतात, पण एनबीएफसीमध्ये असतात. तर हे सगळे पॅरामीटर्स आपण अनालिसिस करून बँकेची निवड केली पाहिजे. माझं ओपिनियन घ्यायचं म्हटलं तर लॉंग टर्म म्हणजे मोठ्या कालावधीसाठी नॅशनलाइज बँक हे बेस्ट सोल्युशन आहे.
0: बरं, गृहकर्ज घेण्यापूर्वी सगळी माहिती त्याचा अभ्यास स्वतः करणं खूप गरजेचं ठरेल. आता व्याजदराचाही अभ्यास करणं गरजेचं ठरेल का?
1: व्याजदराचा बेसिक अभ्यास करणं गरजेचं राहू शकतं. ऍक्च्युली व्याजदर आपल्याकडे दोन प्रकारचे असतात, एक फिक्स्ड इंटरेस्ट रेट आणि एक फ्लोटिंग असं आपण म्हणतो. तर आताच्या काळानुसार फिक्स्ड इंटरेस्ट रेट तर मॅक्झिमम ठिकाणी बंदच झालेला आहे. फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणजे हा प्रकार असा असतो की आरबीआय एक रेपो रेट डिसाईड करते. तुम्ही जर कधी ऐकलं असेल तर अरे आज रेपो रेट वाढला, आज रेपो रेट कमी झाला, तर हा रेपो रेट या व्याजदराशी लिंक्ड असतो. जसं फॉर एक्झाम्पल रेपो रेट वाढला तर आपलं लोनचा पण व्याजदर वाढतो आणि डिपॉझिटचा पण व्याजदर वाढतो. किंवा रेपो रेट कमी झाला तर लोनचा व्याजदर कमी होतो. हा फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्टची गोष्ट आहे व्याजदराची. फिक्स्ड मध्ये असं असतं की 20 वर्षासाठी मी गृहकर्ज घेतलं आहे समजा 7%, 20 वर्ष पूर्ण तो 7%च रेट राहील. पण या केसमध्ये काय होतं की जर आरबीआयनी रेपो रेट कमी केला तर माझं नुकसान होऊ शकतं, कारण की माझा रेट तर फिक्स्ड आहे, तो नाही चेंज होणार. तर म्हणून शक्यतोवर सगळे लोक फ्लोटिंगच प्रेफर करतात. तो रेट असा ठरतो की रेपो रेट आरबीआयने ठरवलेला प्लस ज्या बँक्स आहेत जिथून तुम्ही गृहकर्ज घेणार त्यांचा एक स्प्रेड असतो त्याच्यामध्ये. तर ते स्प्रेड बँक स्वतःची स्वतः ठरवते. तो बँक टू बँक डिफर होऊ शकतो. म्हणजे समजा आपण म्हटलं की आरबीआयचा रेपो रेट समजा 6% आहे उदाहरणार्थ, आणि एका बँकेत स्प्रेड आहे समजा गृहकर्जावरती 0.50% किंवा दुसरीकडे अजून गेले थोडा जास्ती असू शकतो. अजून याच्यात एक रिस्क प्रीमियम नावाची गोष्ट ऍड होते. तर रिस्क प्रीमियम म्हणजे बॉरोवर जो कोणी इंडिव्हिज्युअल गृहकर्ज घ्यायला गेला आहे बँकेकडे त्याचं अनालिसिस करून बँक ते प्रीमियम ठरवेल. रिस्क प्रीमियम की मला या व्यक्तीला गृहकर्ज देण्यात किती रिस्क आहे. तर असा हा टोटल रेट ऑफ इंटरेस्ट, टोटल व्याजदर बँक ठरवते. तर ही बेसिक माहिती थोडीशी आपल्याला असणं गरजेचं आहे.
0: बरोबर, खूप छान पद्धतीने तुम्ही सविस्तर अशी माहिती मॅडम देत आहात. मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिके अंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी या विषयावर सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत आणि ही माहिती देत आहेत मानसी भालेराव. पुढेही महत्वपूर्ण मुद्दे त्यांच्याकडून जाणून घेऊया. आता ईएमआय नियोजनाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हाही एक महत्वाचा प्रश्न आहे.
1: हो,
0: काय सांगाल?
1: सर्वप्रथम आपण म्हणू की घर घ्यायचं आहे, गृहकर्ज घ्यायचं आहे, तर ईएमआय नियोजन, ईएमआय हे बँक जे ठरवते ते आपल्या अॅन्युअल इन्कमवर ठरवते. ईएमआय म्हणजे थोडक्यात काय, आपली रिपेईंग कपॅसिटी लोनची. तर ती जनरली आपलं जे इन्कम आहे त्याच्या 40-50% वर नको. 50 ही खूप जास्त.

0: झालं. आपल्याला जर रिस्क कपॅसिटी कमी करायची असेल तर 40% वर नको. ही झाली टोटल EMI. म्हणजे मी फक्त गृहकर्जाचं नाही सांगत आहे, तुमचं जर एक्झिस्टिंग एखादं लोन आहे, समजा पूर्वी तुम्ही अजून एखादं घर घेतलं आहे त्याचं लोन सुरू आहे, किंवा कार आहे कारचं कर्ज सुरू आहे, तर हे टोटल सगळे EMI मिळून तुमचं मंथली इन्कमच्या 40% वर नको जायला. अदरवाईज आपण फायनान्शियल स्ट्रेस मधून नक्कीच जाऊ.
1: बरोबर.
0: तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कधी कधी काय गडबड होते की लोन जर आपल्याला जास्ती जरी बसत असेल पण खरंच तेवढ्या कर्जाची गरज आहे का? मला माहिती आहे की मी आज 50,000 रुपये महिना EMI भरू शकते, पण खरंच मला गरज आहे का तेवढ्या मोठ्या कर्जाची? हा एक मुद्दा आपण कन्सिडर केला पाहिजे. लोन घेण्यापूर्वी सगळ्यात प्रथम काही मुद्दे जे आपण लक्षात घ्यायला पाहिजे ते आहे की आपला भविष्यात वाढणारा खर्च. आज आपले पोरं आहे, त्यांचं एज्युकेशनला लागणारा खर्च, त्याची सोय आपण आहे का आपली, किंवा त्याची सोय होते का मॅनेज? ते EMI भरून आपण तेवढे पैसे जमा करू शकतो आहे,
1: बचतही व्यवस्थित पद्धतीने होते का?
0: 1-6 महिन्याचा इमर्जन्सी फंड आपल्याकडे आहे का? म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर हाच आहे की हा 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड असल्याशिवाय आपण गृहकर्ज घेण्याचा विचारच नाही करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: कारण की उद्या काही मेडिकल इमर्जन्सी आली, जसं आता काही वर्षांपूर्वी कोविड आला होता, सगळ्यांचं इन्कम बंद झालं काय आहे, तर तेव्हा जे इमर्जन्सी फंड ज्या लोकांनी जमा करून ठेवले होते त्यांना ते कामात आले, पण ज्यांचे नव्हते त्यांची सगळी पंचायतच झाली होती. तर हे सगळे मुद्दे आधी आपण ठरवायला पाहिजे.
1: हो, मग तू रेशो पडताळणी आहे, कागदपत्र आहेत, तर त्याचाही कसा पद्धतीने या लोकांनी अभ्यास करायला हवा, किंवा तिथेही व्यवस्थित ते कागदपत्र असायला हवी.
0: बरोबर. गृहकर्ज घेतल्याचा एक सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला मी हे सांगेन की आपण जे प्रॉपर्टी विकत घेण्याचं ठरवलंय, प्रॉपर्टी म्हणजे घर, आयदर तो फ्लॅटही असू शकतो, इंडिपेंडेंट घरही असू शकतं, किंवा अंडर कन्स्ट्रक्शन राहू शकतं. तर जर गृहकर्ज तुम्ही घेता आहे तर जी लीगल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वाली गोष्ट आहे, कागदपत्र पडताळणी, ही बँकच आपल्याला करून देते. तर आपण खूप निश्चिंत त्या बाबतीत. म्हणजे आम्ही तर रिकमेंड करतो की जर बँक तुम्ही कर्ज नसाल घेणार तरी सुद्धा थोडे पैसे खर्च करून लीगल डॉक्युमेंट पडताळणी आपण करूनच घ्यायला पाहिजे, पुढच्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी. तर मेन असतं की ओनरशिप डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं, की खरंच त्या बिल्डरच्या नावावरती प्रॉपर्टी व्यवस्थित झाली आहे का, किंवा जर आपण रिसेलचं घर घेतोय तर जुन्या ओनरचे कागदपत्र सगळे व्यवस्थित आहे का, तर त्यासाठी लागणारं सगळं लीगल व्हेरिफिकेशन आपण आधी करायला पाहिजे.
1: बरोबर. तुम्ही गृहकर्जाचे प्रकार जेव्हा सुरुवातीला सांगितले,
0: बरोबर,
1: एक प्रकार होता नूतनीकरणासाठी पण कर्ज आपण घेऊ शकतो.
0: हो.
1: आता अनेक लोकांचे चांगले फ्लॅट्स असतात किंवा घर असतं, त्यांना ते विकायचं नसतं किंवा नवीनही घ्यायचं नसतं, त्या जुन्या घराला थोडंसं नवीन लुक द्यायचा असतो, तर अशा वेळी तो व्यक्ती कर्ज घेऊ शकतो.
0: हो हो, 100% घेऊ शकतो. पण त्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे या कर्जापेक्षा, की त्याच्यामध्ये तुम्ही काय नूतनीकरण करणार आहे त्याचं एक एस्टिमेट बँकेला द्यावं लागतं. ते जनरली आर्किटेक्ट लोक किंवा असं काढून देतात, आणि त्या बेसिसवरती प्लस परत तुमचं रिपेईंग कपॅसिटी अनालिसिस होईलच, तिथे पण सिबिल बघितला जाईलच तुमचा, आणि त्यानुसार मग ते कर्जाचं EMI वगैरे सगळं ठरतं.
1: मग अशा वेळी त्या व्यक्तीची कशी काळजी घ्यायला हवी? इथे
0: बेसिक काळजी तीच आहे की तुमचा सिबिल व्यवस्थित आहे का बघणे, नसेल तर तो करणे. आणि नूतनीकरणाच्या केसमध्ये तशी खूप लीगल व्हेरिफिकेशनची गरज नाही, कारण आपलं स्वतःचंच घर असतं ते. तर लीगल डॉक्युमेंटेशन हा पार्ट इथून म्हणजे आपण गाळू शकतो म्हणू शकतो. फक्त बँक ते व्हेरीफाय करते, कारण की जर त्या बँकेमध्ये तुमचं एक्झिस्टिंग काहीच कर्ज नाहीये तर मग बँक ते व्हेरीफाय करेल त्यांच्या प्रोसेसनी, आणि मग तुम्हाला त्या बेसिसवरती नूतनीकरणासाठी गृहकर्ज मिळेल.
1: बरं. आता इन्कम टॅक्स मध्ये या होम लोनचे काय फायदे आहेत?
0: हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम तर आता इन्कम टॅक्स मध्ये ओल्ड टॅक्स रिजाईम आणि न्यू टॅक्स रिजाईम अशा दोन स्कीम आलेल्या आहे. सध्या दोन्ही सुरू आहे. तर इन्कम टॅक्स मध्ये आपण पहिल्यांदा ओल्ड टॅक्स स्कीमचं जर म्हटलं, तर गृहकर्ज जर पहिलं घर असेल तुमचं आणि स्वतःचं आहे, तर एक EMI मध्ये दोन गोष्टी असतात, एक प्रिन्सिपल असतं म्हणजे मुद्दल तुमची, आणि व्याज अशा दोन गोष्टी मिळून ईएमआय बनतं.
1: बरं.

0: समजा माझं उदाहरण द्यायचं झालं तर 50,000 रुपयाचं ईएमआय आहे, तर 20,000 रुपये माझ्या मुद्दल मध्ये फेडल्या जातात आहे आणि 30,000 रुपये माझ्या व्याजात जातात आहे. हे याचं बायफर्गेशन आपल्याला बँकेतून मिळतं. तर ऍट द इयर एंड वर्ष संपल्यानंतर बँकेकडून आपल्याला एक इंटरेस्ट सर्टिफिकेट मिळतं किंवा लोन स्टेटमेंट त्यांच्याकडून आपण घेऊन यायचं. त्याच्यामध्ये जी मुद्दलवाली अमाऊंट आहे त्याचं डिडक्शन आपल्याला टॅक्समध्ये सेक्शन 80C मध्ये मिळतं, ओल्ड टॅक्स स्कीम मध्ये.
1: बरं.
0: आणि इंटरेस्टचं डिडक्शन मिळतं सेक्शन 24B मध्ये, त्याच्यातही टॅक्स सेव्हिंग होतो. पण न्यू टॅक्स स्कीम मध्ये 80C डिडक्शन नाही मिळत, फक्त इंटरेस्टचं मिळतं. म्हणजे मुद्दलीचं डिडक्शन नाही मिळत, फक्त व्याजाचं डिडक्शन मिळतं, असा फरक आहे. पण टॅक्स वाचवण्यासाठी गृहकर्ज घेतो आहे हे डिसिजन नाही घ्यायला पाहिजे आपण.
1: बरं. तर जिथे जशी गरज आहे
0: हो
1: तसं डिसिजन घेणं महत्वपूर्ण ठरेल. मानसिकताई, आता या सगळ्या बाबतीमध्ये आपण बारीक बारीक मुद्द्यांचा विचार केलेला आहे. एक महत्वपूर्ण मुद्दा माझ्याकडून सुटून गेला तो म्हणजे रेरा पडताळणी.
0: अगदी बरोबर.
1: याचाही विचार कशा पद्धतीने करायला हवा याचही माहिती आपल्याला असायला हवी का? काय सांग.
0: रेराची माहिती आपल्याला 100% असायला हवी. जर आपण फ्लॅट घेतो आहे तर इंडिपेंडंट हाऊस साठी रेरा अप्लिकेबल नाहीये. रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन ऑथॉरिटी जी 2016 मध्ये आली अंदाजे. तर हे बिल्डर लोक आपण खूप उदाहरण ऐकतो की बिल्डर लोक फसवतात किंवा म्हणतात की 2 वर्षात आम्ही बांधकाम करून देऊ पण ते होतच नाहीये, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले. तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की आपण भाड्याच्या घरात राहतो आणि भाडं पे करत असतो, आपलं स्वतःचं घर आपल्याला मिळत नाही पटकन. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी म्हणून रेरा ऍक्ट आली. तर फक्त बिल्डरचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे किंवा त्या स्कीमचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे एवढंच सफिशियंट नाहीये. आपण रेराच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायला पाहिजे. तुम्ही ज्या स्कीम मधला फ्लॅट घेण्यात इंटरेस्टेड आहात तिथे रेराच्या साईटवर बिल्डर लोकांना पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात त्या स्कीमचे. ते सगळे तुम्ही व्हेरीफाय करायला हवे. म्हणजे बिल्डर आपल्याला ज्या अमेनिटीज सांगतात, त्या अमेनिटीज म्हणजे एक्स्ट्रा ज्या फॅसिलिटीज ते आपल्याला देणार आहे, तर हे सगळं रेरावर पण नमूद केलं आहे का?
1: बरं.
0: जो सँक्शन मॅप आपल्याला दाखवला जातो आहे तोच सँक्शन मॅप रेराच्या साईटवर पण अपलोड झाला आहे का? या सगळ्या गोष्टी आपण आणि हे इंडिव्हिज्युअल लोक पण स्वतः करू शकतात. रेराची ऑफिशियल जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची त्याच्यावर जाऊन आपण हे करायलाच हवं.
1: बरोबर. स्मार्ट बोरोवरच्या टिप्स तुम्ही या अनुषंगाने काय सांगाल?
0: स्मार्ट बोरोवरच्या टिप्स मी हे सांगू शकते की सगळ्यात प्रथम निगोशिएट करण्याची कपॅसिटी. जो व्याजदर असतो बँकांकडे, मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं की तो कसा ठरतो, रेपो रेट प्लस रिस्क प्रीमियम प्लस समथिंग स्प्रेड. तर काही बँकांच्या हातामध्ये थोडंसं कमी जास्त करण्याची कपॅसिटी असते. तर आपला सिबिल स्कोर समजा उत्तम आहे, आपलं डॉक्युमेंटेशन उत्तम आहे, आपल्याकडून कुठेच काही कमी नाहीये, तर आपण व्याजदर कमी करण्यासाठी बँकेसोबत वाटाघाटी करायला हव्या. दुसरं एक टिप मी सांगेन की नुसतं व्याजदरावर फोकस न करता जेव्हा आपण बँकांमध्ये तुलना करतो तर तेव्हा प्रोसेसिंग फी किती लागणार आहे, लीगल फीस किती लागणार आहे, घराचं इन्शुरन्स घ्यायचं आहे का, मग इन्शुरन्स प्रीमियम एक बँक किती चार्ज करते, दुसरी किती चार्ज करते, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं रेपो रेट कमी झाला की व्याजदर कमी होतो, तर व्याजदर कमी झाल्या एका स्मार्ट बोरोवरचं हे काम असायला पाहिजे की माझ्या बँकेकडे मी अप्लिकेशन देईन की माझ्या लोनचा व्याजदर कमी करा.
1: बरं.
0: बँक हे स्वतःहून करणार नाही. तर आपण तेवढी जागरूकता ठेवून आपण अप्लिकेशन केली तर बँकेला बांधील आहे हे करणं.
1: बरं. मी तेवढं सजग त्या व्यक्तीने राहणं
0: गरजेचं आहे. दरवर्षी आपला रेट ऑफ इंटरेस्ट जो ठराविक आहे तोच लागतो आहे की कमी जास्त लागतो आहे, तर हे थोडंसं वेळ देऊन आपण वेळात वेळ काढून हे पडताळणी करायला हवी.
1: तर मानसिकताई, जाता जाता चांगलं गृहकर्ज कसं असावं यावर काय सांगाल तुम्ही?
0: परवडणारं असावं, ट्रान्सपरंट असावं, त्याच्यात कुठलीही हिडन कॉस्ट किंवा अशा गोष्टी नसाव्या, कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित राहावं, लवचिक राहावं म्हणजे व्याजदराच्या बाबतीत, आणि कर बचत करणारं असावं.
1: हो, खूप छान. म्हणजे ज्या व्यक्तीला स्वतःचं घर घ्यायचं आहे किंवा फ्लॅट घ्यायचं आहे आणि त्यासाठी तो कर्ज घ्यायला जाणार असेल तर नक्कीच या

0: सगळ्या गोष्टींचा या मुद्द्याचा जर विचार केला तर पुढे त्याला त्रास होणार नाही.
1: नक्कीच.
0: तो एक छान त्याच्या स्वप्नातल्या घरात राहायला तो जाऊ शकेल.
1: नक्कीच.
0: आज खूप छान आपला हा विषय होता चर्चेला आणि तुम्ही सविस्तर माहिती या विषयाची दिलेली आहे. तर मानसी भालेराव आपण इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: तुम्हाला गाणे ऐकायला आवडतं का मानसीताई?
1: नक्कीच.
0: आता ह्या मुलाखतीच्या शेवटी तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया.
1: जब वी मेट पिक्चर मधलं तुमसे ही वाला.

गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सीए मानसी भालेराव यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आणि मैत्रिणींनो मालिका होती जागर आर्थिक साक्षरतेचा. वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, उत्तम आहार आणि नियमित व्यायाम करून आपण आपल्या तब्येतीची नेहमीच काळजी घेतो. असं असलं तरी काही छोट्या मोठ्या कुरबुरी डोकं मात्र वर काढतात. अशा संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपली एक खास मालिका आहे आरोग्य संवाद. आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवत असतो. आज आपल्या जिव्हाळ्याचा आवडता असा विषय आहे ज्यावर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवणार आहोत. विषय आहे केसांच्या आरोग्यासाठी. याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर श्रद्धा महल्ले. त्यांच्याशी संवाद साधला आहे कविता कोहळे आपल्या या मैत्रिणीनं. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आरोग्य संवाद या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकालाच आपले केस हे छान सुंदर, काळेभोर, दाट आणि चमकदार असावेत असं वाटत असतं. पण सध्याची धावपळीची जीवनशैली, प्रदूषण, जेवणातील अनियमितता, बदलते हार्मोन्स, आजारपण यामुळे बरेचदा केस गळतीची समस्या निर्माण होते आणि मग आपण खूपच घाबरायला लागतो की टक्कल तर पडणार नाही ना. चला तर आज याविषयीच आजच्या कार्यक्रमातून अधिक मार्गदर्शन घेऊयात. त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत त्वचारोगतज्ञ डॉक्टर श्रद्धा महल्ले. श्रद्धाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रद्धाताई, अनेक वेळा आपल्याकडून धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांची नीट काळजी घेतली जात नाही, बरेचदा इतरही कारण असतात. तर सुरुवातीला या केसांच्या कोणकोणत्या समस्या असतात याबद्दल काय सांगाल?
1: आजकाल केसांच्या समस्या खरंच वाढताना खूप दिसतात आहेत. जसं मी बघते की आधी तेवढ्या समस्या घेऊन लोक यायचे नाही, पण आता यंगस्टर, स्पेसिफिकली जे कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत, ते देखील म्हणजे केस गळतीच्या समस्या घेऊन येतात. म्हणजे ओपीडीमध्ये तुम्ही बघाल तर 30-40% म्हणजे असे पेशंट असतात की त्यांना केसांच्या समस्या असतात. त्याच्यात प्रामुख्याने केस गळती ही सगळ्यात मुख्य समस्या घेऊन येताना पेशंट दिसतात. दुसऱ्या नंबरची समस्या म्हणता येईल की केस पांढरे होणे, हे खूप कॉमन झालं आहे. आणि लहान मुलांची देखील, म्हणजे 8-9 वर्षाचे मुलं असतात, त्यांचे देखील केस जे आहे ते पांढरे होताना आजकाल दिसतात आहे. तर ह्या

0: ज्या केसांचे जे पण काही प्रॉब्लेम्स होते ते आजकाल अर्ली एज मध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. त्यांना तर टक्कल पडणे, काही लोकांना तुम्ही बघाल की हेअर रिसेशन होताना दिसते, म्हणजे जी हेअर लाईन आहे ती मागे जाताना दिसते आणि टक्कल पडताना दिसते. ती पण आधी 30-35 वयात व्हायची, ती पण 20-25 वर्षातच टक्कल पडून पूर्ण केस गेलेले असतात. असे काही पेशंट्स असतात. काही लोकांना डँड्रफ म्हणजे ज्याला आपण कोंडा म्हणतो, काही लोकांना टाळूवर खाज येते, काही ड्रायनेस होतो, अशा सारख्या म्हणजे अशा समस्या वाढताना दिसतात
1: आणि बरेचदा दुतोंडी केस पण होतात.
0: हो हो, हे तर फारच कॉमन झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघाल की काही अशा समस्या असतात की ज्या ताणतणावाशी रिलेटेड राहतात, की अचानक हेअरफॉल सुरू झालेला आहे तर असे पण पेशंट जास्त करून येतात. काही अशा समस्या असतात की ज्याच्यामध्ये पेशंट आपले स्वतःचे म्हणजे ताणामुळे म्हणा की केस खेचून काढतो, तर त्यावेळेस भरपूर वेळा नुसतं डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन होत नाही, तर तो ताण कमी करायसाठी म्हणजे सायकॅट्रिस्टची पण गरज असते आणि ट्रीटमेंट घेण्याची गरज पडू शकते. आणि काही असे ज्या समस्या म्हणता येतील की ज्याच्यामध्ये ऑटोइम्युन आजार त्याच्यात हे शिरकाव करतात आणि सडनली आपल्या जे केस जे असतात, केसांची मुळं आहे, तर त्याच्यावर आपली रोग प्रतिकार शक्ती त्याच्यावर हल्ला करते आणि जे केसांची मुळं आहे ती एकदम कमकुवत होऊन जातात आणि सडनली हेअरफॉल सुरू होतं, तर त्याच्यामध्ये चट्ट्यामध्ये केस गेलेले जाणवतात, ज्याला आपण उंदरी लागणं असं म्हणतो आणि त्याला मेडिकल टर्म आहे ज्याला आपण अलोपेशिया एरियाटा असं म्हणतो. तसे भरपूर सगळे कारण घेऊन पेशंट आजकाल येताना दिसतात हेअरचे प्रॉब्लेम्स घेऊन.
1: पण श्रद्धा, ते कसं असतं ना, काही प्रमाणात आपले केस रोजच गळतात म्हणजे सगळ्यांना माहीत असतं की कंगव्यामध्ये एवढे केस साधारणतः येतीलच, तर मग आपले केस जास्त गळत आहे आणि आपल्याला तज्ज्ञाची गरज आहे हे आपण घरच्या घरी कसं समजायचं?
0: हो नक्कीच, तुम्ही बघाल की आपल्या टाळूवर साधारणतः 1,00,000 केस असतात आणि जर 100 हेअरफॉल होत असेल, केस गळती होत असेल, तर नक्कीच तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हटलं थोड्या वेळ आधी की ते त्याला फाटे फुटत असतील केसांना, ते निस्तेज दिसत असतील, ड्राय दिसत असतील, त्याचबरोबर डॅन्ड्रफ झाला असेल, कोंडा झाला असेल, तर अशा वेळेस तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. कारण भरपूर वेळा आपल्याला असं वाटतं की नाही की हा साधा कोंडा आहे, मी शॅम्पू करेल किंवा काहीतरी घरगुती उपाय करेल आणि तो ठीक होऊन जाईल, तर भरपूर वेळा ते तसं नसून ती सोरायसिसची सुरुवात पण राहू शकते. भरपूर वेळा कुठल्या तरी केमिकलच्या वापरामुळे, जसं शॅम्पू झाले, सिरम झाले, याच्या वापरामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. तर त्याच्यामुळे तुम्हाला तज्ज्ञाचा सल्ला त्यावेळेस घेण्याची गरज असते.
1: नक्कीच. तर मग याची प्रमुख कारण काय सांगता येतील?
0: त्याची कारण जर आपण बघितली तर मोस्ट कॉमन म्हणजे जे कारण आहे सध्याच्या ते आहे अँड्रोजेनेटिक अलोपेशिया, ज्याला आपण म्हणतो हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया, ज्याच्यामध्ये एक फिमेल पॅटर्न मेल पॅटर्न बॉल्डनेस ज्याच्यात दिसून येतं खूप कमी वयातच, म्हणजे जवळपास 15-16 वर्षापासून याची सुरुवात होते आणि वयाच्या 25 वर्षापर्यंत टक्कल पडलेलं राहतं. तर हा हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया आहे,
1: अनुवंशिकतेमुळे
0: होतं आणि जर आई वडिलांना असेल तर
1: मुलांना
0: ते नक्कीच आवर्जूनच होतं. तर अशा पेशंटला आपण आधी सांगतो की तुम्ही लवकर जर ट्रीटमेंट कराल तर ऍटलिस्ट ह्याच्यापासून बॉल्डनेस पासून तुम्हाला आपण वाचवू शकतो, नाहीतर जितकं लेट तुम्ही औषधं घ्यायला सुरुवात कराल तर त्यावेळेस मात्र मग आपल्याकडे कमी पर्याय उपलब्ध राहतात. एकदा मुळापासून केस निघून गेल्यावर आपण जर ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला तेवढा चांगला रिझल्ट त्याच्यात मिळणार. दुसरं मुख्य कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. तुम्ही आजकाल बघाल की मुलींमध्ये देखील वजन वाढ झालेलं आहे, त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होताना दिसतो आहे. मुलींमध्ये पीसीओडी कॉमन झालेला आहे, त्याचबरोबर थायरॉइडचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. तर ह्या सगळ्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे देखील हेअरफॉल जो आहे हा कॉमनली आढळून येतो. तिसरं मुख्य कारण म्हणजे ताण. जसं आपण थोड्या वेळ आधीच बघितलं की ताणामुळे देखील हेअरफॉल हा कॉमनली होतो, ज्याला आपण टिलोजन इफ्लुएम असं म्हणतो, ज्याच्यात सडनली केस जाण्यास सुरुवात होऊन जाते. ताणाचे पण शारीरिक ताण राहू शकतो, मानसिक ताण राहू शकतो, तर तब्येत खराब झाली असेल, जसं की आपण म्हणतो टायफॉइड झाला आहे, मलेरिया झाला आहे आणि त्याच्या अगदीच 2-3 महिन्यात अचानक हेअरफॉल सुरू होऊन जातो, तर हे सगळे शरीरावर आलेल्या ताणामुळे आपली केस गळती सुरू होते आहे. तर हे एक मुख्य कारण आजकाल दिसून येतं. आणि चौथं मुख्य कारण म्हणजे पोषक मूल्यांची कमतरता, विटॅमिन्सची डेफिशियन्सी.

0: हे देखील एक कॉमन कारण म्हणता येईल. कारण आजकालची जी जीवनशैली आहे त्यात खूप बदल झालेले आहेत. आपण धकाधकीचं जीवन आहे, फास्ट झालेलं आहे सगळं काही, तर त्यामुळे हेअर फॉल देखील हे सगळे कारणांमुळे वाढताना दिसत. आणि अजून एक कारण म्हणता येईल की प्रदूषण. आणि खूप सगळ्या रासायनिक किंवा केमिकल पासून बनलेले जे काही प्रॉडक्ट्स आपण वापरताना दिसतात यंगस्टर, तर हे पण एक कारण आहे.
1: नक्कीच, म्हणजे जर हेअर फॉल जास्त

0: पासून बनलेले जे काही प्रॉडक्ट्स आपण वापरताना दिसतात यंगस्टर, तर हे पण एक कारण आहे.
1: नक्कीच. म्हणजे जर हेअरफॉल जास्त होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन त्याचं योग्य कारण काय आहे याचा शोध घेऊन मग त्यानुसार ट्रीटमेंट केली तर जास्त चांगलं.
0: हो अगदीच.
1: तर मग शरीरातील प्रत्येक गोष्टीचं कार्य नीट व्हावं म्हणून आहार विहार हा खूप महत्वाचा असतो. तसंच केसांचं आरोग्य सौंदर्य आणि चमक वाढवण्यासाठी आताच तुम्ही म्हणालात की व्हिटॅमिन्सची खूप गरज असते, तर हे व्हिटॅमिन साधारणतः कोणते असतात?
0: व्हिटॅमिन्स मध्ये तुम्हाला लक्षात येईल की व्हिटॅमिन B7 ज्याला आपण बायोटीन म्हणतो ह्याची गरज खूप जास्त प्रमाणात असते. त्यानंतर अमायनो ऍसिड म्हणजे प्रोटीन्स, तर ह्याची देखील आपल्याला आपल्या केसांसाठी फार गरज असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12, जर B12ची कमतरता झाली तर पांढरे केस होण्यास सुरुवात होते. व्हिटॅमिन D3 पण तेवढंच आपल्या केसांसाठी आवश्यक असतं. तर हे बेसिक व्हिटॅमिन्स आहे. आणि त्याचबरोबर आयरन, म्हणजे हिमोग्लोबिन जर आपलं कमी असेल, लोह कमी असेल शरीरातलं, तरी पण केस तुटू शकतात, पातळ होऊ शकतात. मॅग्नेशियम आहे, सेलिनियम आहे, तर असे जे भरपूर पोषण तत्व म्हणू, व्हायटामिन्स म्हणू, याची गरज आपल्या शरीराला असते.
1: डॉक्टर, आताच तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे भावनिक ताणतणावामुळे पण केस गळण्याच्या समस्येत वाढ होते, तर मग हे आपण कसं समजायचं?
0: भावनिक ताणतणावामुळे ना तीन प्रकारे आपण म्हणू शकतो की हेअरफॉल होऊ शकतो. पहिलं कारण म्हणजे टिलोजन इफ्लुवियम, ज्याच्यामध्ये शरीरावर ताण येतो, तो एखाद्या आजारामुळे असू शकतो किंवा सडन म्हणजे वेदर काही चेंज झालं असेल किंवा काही औषधं घेतली असतील तर त्याच्यातून हा ताण निर्माण होऊन अचानक हेअरफॉल सुरू होऊ शकतो. तर हा एक शारीरिक ताणतणाव आपल्याला म्हणता येईल. दुसरं एक कारण आहे ज्याच्यामध्ये जो ॲलोपेशिया जो राहतो तो ऑटोइम्युन कारणांमुळे होतो. शरीरावर रोगप्रतिकार शक्तीवर त्याचा इफेक्ट होतो आणि त्याला आपण ॲलोपेशिया एरियाटा असं नाव देतो, ज्याच्यात आपल्याला पॅची हेअर लॉस दिसतो, म्हणजे चट्ट्यांमध्ये केस निघून गेलेले राहतात, तर ज्याला उंदरी लागणे म्हणतो. तर हा पण एक शरीरावर आलेल्या ताणामुळे होणारा ॲलोपेशिया. आणि तिसरा प्रकार आहे ट्रायकोटिलोमेनिया, ज्याच्यामध्ये जो पेशंट असतो तो आपले केस, शरीरावरचे केस, टाळूवरचे, आयब्रोजचे, सगळ्या शरीरावरचे केस ओढून काढतो. तो शरीरामध्ये निर्माण झालेला ताणामुळे तो हे करत असतो.
1: अच्छा.
0: तर हा ताणामुळे निर्माण होणारा ॲलोपेशिया, म्हणजे हे तीन प्रकारचे ॲलोपेशिया आपल्याला म्हणता येईल. तर ह्याची ट्रीटमेंट देखील वेगळी राहते.
1: आजकाल बरेच बाजारात हेअर प्रॉडक्ट पण असतात आणि आजकाल सर्रास ते वापरले जातात, यंगस्टर तर खूप वापरतात, तर याच्यात भरपूर रासायनिक पदार्थही असतात, तर हे वापरणं कितपत योग्य आहे?
0: आता तुम्ही सिरम्स कुठले घेत आहात, म्हणजे एखादं ऍडव्हर्टाइज बघून तुम्ही सिरम निवडत असाल की मला एक कंडिशनिंग सिरम हवं आहे किंवा एखादं सिलिकॉन बेस ऑइल हवं आहे, जेव्हा केस जास्त गुंततात त्यावेळेस असे काही सिरम्स आपण लावण्याचा सल्ला देतो. पण ते जर नुसतंच ऍडव्हर्टाईज बघून जर तुम्ही ते घेत असाल आणि त्याच्यामध्ये जर काही रासायनिक तत्व असतील, जसं की सिलिकॉन जास्त असेल, पॅराबेन जास्त असेल, त्याचे जे साईड इफेक्ट आहे तुमच्या केसांवर नक्की होऊ शकतात. पण भरपूर वेळा जेव्हा तुम्ही त्वचारोग तज्ञाकडे जाता, त्यांना तुमच्या कंप्लेंट सांगता आणि त्यानुसार जर तुम्हाला डॉक्टरांकडून जर काही सिरम्स किंवा काही लोशन मिळत असतील की जे हेअर ग्रोथसाठी दिले जातात, जसं की स्टेम सेल्स आम्ही देतो, स्टेम सेलची सिरम देतो, त्याचबरोबर आम्ही मिनॉक्सिडिल चे सोल्युशन्स देतो केसांना लावायसाठी, जेणेकरून तुमची हेअर ग्रोथ होऊ शकते. पण ह्या मिनॉक्सिडिलचा वापर करत असताना तो कसा वापर करायचा, किती कॉन्सन्ट्रेशन वाले मिनॉक्सिडिलचं पर्सेंटेज तुम्ही किती युज करायचं, त्याचबरोबर बाकी पण एक्झोजोम्स वाले काही सिरम्स आले आहेत, लोशन्स आलेले आहेत, प्रोकॅपिलाय, कॅपॅक्सिल, असे भरपूर सगळे सिरम्स तुम्ही युज करू शकता. पण मला असं वाटतं की त्याआधी तुम्ही तज्ञाचा सल्ला घ्यावा.
1: नक्की.
0: आणि नुसतंच ऍडव्हर्टाईजच्या मागे लागून हे सिरम लावा ते सिरम लावा असं करू नये.
1: कारण एकदा का कुठल्या गोष्टीचं चलन आलं की बहुतेक यंगस्टर तरी त्याच्याच मागे धावतात आणि मग बरेचदा त्यांना त्यापासून नुकसानही होतं. केस धुण्याची एक विशिष्ट पद्धत असावी असं म्हटलं जातं, तर याचा पण या केस गळतीवर काही परिणाम होत असतो का? म्हणजे जसं म्हणतात की कंडिशनर लावलंच पाहिजे शॅम्पू नंतर, तर अशी काही पद्धत आहे का?
0: हो नक्कीच असं आहे, कारण भरपूर सगळ्या समस्या ज्या आहेत त्या केसांपासून निर्माण होतात असं आम्ही म्हणतो. जसं की केसांमध्ये समजा कोंडा असेल तर त्या कोंड्याचं रूपांतर फंगल इन्फेक्शन मध्ये होऊन शरीरावर फंगस होऊ शकतो. त्याच्यामुळे पहिली काळजी तुम्ही

0: केसांची घ्यायला हवी. त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो की कंडिशनिंग, क्लिन्झिंग आणि व्यवस्थित त्याला मॉइश्चरायझेशन, हे ह्या तिन्ही गोष्टी व्हायला हव्यात. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा केस धुता, जो शॅम्पू तुम्ही युज करत असाल तो माइल्ड असायला हवा. खूप गरम पाण्याचा वापर करू नये किंवा खूप थंड पाणी देखील केस धुताना वापरू नये. कोमट पाण्याने केस धुवायला हवेत. जर तुम्ही खूप गरम पाणी वापरत असाल तर त्याचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या हेअर फॉलिकल्सवर होतो, हेअर रूट्सवर होतो आणि केस तुटू शकतात, केस पांढरे होऊ शकतात. त्याचबरोबर खूप स्ट्रॉंग केमिकल असणारे शॅम्पूज वापरू नयेत. केस जेव्हा ओले असतील तेव्हा कंगवा त्याच्यात फिरवू नये, कारण ज्यावेळेस ते केस ओले असतात तेव्हा ते खूप नाजूक असतात आणि जेव्हा आपण केसांमधून कंगवा फिरवतो
1: जास्त तुटतात.
0: हा, तर तुटण्याची जी समस्या आहे ती जास्त वाढू शकते. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहे ज्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि काही पेशंटला सवय असते की खूप अँटी डँड्रफ शॅम्पूज वापरायची, पण असे जर हानिकारक शॅम्पूज म्हणजे गरज नसताना वापरत असाल तर त्यावेळेस देखील पेशंटला केसांच्या समस्या आहे, जसं ड्रायनेस होऊ शकतं, फ्रीझी होऊ शकतात केस, तर ह्या समस्या वाढताना दिसतात.
1: अगदी जुन्या काळापासून तेल मॉलिशची पद्धत खूप परंपरेनं राबवली जाते सगळ्यांकडेच बहुतेक. तर या तेल मॉलिश केसांसाठी किती आवश्यक आहे?
0: नाही, केसांची मालिश तर व्हायलाच पाहिजे. म्हणजे खूप पेशंट मला विचारतात करायची की नाही करायची, पण मी प्रत्येक पेशंटला सांगते नाही, तेल हे लावायलाच पाहिजे. कारण जेव्हा आपण केसांना तेल लावतो तर त्याचा इफेक्ट कंडिशनिंग म्हणून होतो, म्हणजे आपले केस चकाकतात असं म्हणता येईल. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण मॉलिश करतो तर त्यावेळेस आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे, टाळूचं जे सर्क्युलेशन आहे ते वाढतं. आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे जे पण आपल्या अन्नातून जे पण व्हायटॅमिन्स मिनरल्स आपल्या शरीरात जे उपलब्ध असतात ते केसांपर्यंत, केसांच्या मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचतात. तर त्याच्यामुळे मॉलिश तर करायलाच हवी, पण ती किती प्रमाणात करायला हवी, किती तेल वापरायला हवं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
1: कोणतं वापरायला हवं,
0: कुठलं तेल वापरायला हवं. तर काही पेशंट काय करतात की खूप तेल लावून घेतात रात्री झोपायच्या आधी, दुसऱ्या दिवशी ते तेल काढण्यासाठी म्हणून खूप शॅम्पू लावतात देखील वापरतात. काही पेशंटला डँड्रफ असतो, सोरियासिस असतं केसांमध्ये, तर त्यावेळेस आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही अशी जर कंडिशन असेल तर तेल वापरू नका.
1: नका
0: तर कुठे तेल वापरायचं आणि कुठे नाही वापरायचं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. पण केसांना तेल लावायला हवं.
1: अगदी खरं आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी जशी सीटीएम प्रोसेस असते, म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, तशीच केसांच्या आरोग्यासाठी पण अशी काही प्रोसेस असते का?
0: हो, असते ना. त्याच्यासाठी आपण क्लिन्झिंग करतो, कंडिशनिंग करतो आणि मॉइश्चरायझर म्हणजे इन द फॉर्म ऑफ आपण म्हणतो सीरम लावतो. तर हे जसं स्किनसाठी आपण करतोय तसं केसांसाठी पण ही सेम तशाच प्रकारची एक प्रोसेस म्हणता येईल.
1: श्रद्धाताई, आजकाल सलून मध्ये जाऊन खूप ट्रीटमेंट घेतल्या जातात, म्हणजे अगदी हेअर स्टाईलिंग पण वारंवार केल्या जाते, अगदी केस धुवायला सुद्धा लोक आजकाल सलून मध्ये जायला लागले. तर याचा काही दुष्परिणाम होतो का? कारण तिथे ते गरम रॉड वगैरे खूप वापरले जातात.
0: हो, हीट स्टायलिंग आजकाल खूपच प्रचलित आहे. आणि त्याचबरोबर भरपूर सगळ्या हेअर ट्रीटमेंट्स पण आहेत, जसं किरॅटिन ट्रीटमेंट आहे, सिस्टीन ट्रीटमेंट आहे, बोटॉक्स ट्रीटमेंट आहे, ह्या सगळ्या ट्रीटमेंट पण आजकाल सर्रास होताना दिसतात. म्हणजे खूप लोक करतातही आणि एक फॅड म्हणता येईल असं झालेलं आहे. पण तुम्ही नॅचरली तुमच्या केसांना जितकं चांगलं ठेवू शकता तितकं तुम्ही चांगलं ठेवायला हवं, नुसतंच ह्या ट्रीटमेंटच्या मागे न लागता. कारण ह्याचे पण स्वतःचे काही साईड इफेक्ट असतात. जसं तुम्ही हीट स्टायलिंग करत असाल तर ऍटलीस्ट काही स्प्रे येतात की ज्यांनी हीट रेझिस्टंट स्प्रे, तर ज्यांनी तुम्ही केसांना त्या हीट ट्रीटमेंट पासून बचाव करू शकता, तर असे काही स्प्रेचा वापर करून तुम्ही ह्या ट्रीटमेंट करायला हव्यात. कारण त्यांनी पण केस नाजूक होऊ शकतात, तुटू शकतात, ड्राय होऊ शकतात. आणि ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहे केराटिन वगैरे, सिस्टीन वगैरे, तर ह्या ट्रीटमेंटमध्ये काही हानिकारक केमिकल्सचा वापर करून केसांना सरळ करण्यात येतं. त्याच्यात फॉर्मॅलिटीहाइड
1: स्ट्रेटनिंगचं प्रमाण खूप वाढलं,
0: स्ट्रेटनिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये ते प्रोटीन राहतं की जे तुमच्या केसांमध्ये ते टाकतात आणि थोडे जे केस आहेत ते लांब होतात, लांब होण्यापेक्षा ते स्ट्रेट होतात, ते असे सरळ छान दिसतात. पण जेव्हा त्याचा इफेक्ट कमी होतो ना तर त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात, तर तुमचे केस तुटायला सुरू होतात, त्याचं जे एक सखाकी असते ती कमी झालेली असते. आणि जर तुमचे हेअरफॉल, म्हणजे हेअरफॉलला सुरुवात झालेलीच असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल केसांमध्ये.

0: डँड्रफ म्हणा किंवा इरिटेशन होत असेल स्कॅल्पमध्ये, खाज येत असेल, तर अशा वेळेस अशा ट्रीटमेंट करू नयेत असा सल्ला मी सगळ्यांनाच देते. आणि त्या व्यतिरिक्त बोटॉक्स ही जी ट्रीटमेंट आहे केसांची, तर ही ट्रीटमेंट थोडीफार बरी असं म्हणता येईल या दोन्ही ट्रीटमेंटपेक्षा, की ज्याच्यामध्ये कंडिशनिंग सिरमचा वापर करून केसांना एक कोटिंग केलं करण्यात येतं, तर ही त्यातल्या त्या थोडी बरी ट्रीटमेंट आहे. पण जर तुमची केसांची कंडिशन चांगली असेल तरच ह्या सगळ्या ट्रीटमेंट करा. जर केस आधीच नाजूक असतील, तुटत असतील, आणि अशा वेळेस जर तुम्ही हा ट्रीटमेंट कराल, त्याचे दुष्परिणामच तुम्हाला होतील.
1: नक्कीच. श्रद्धा, एकदा केस पांढरे दिसायला लागले की मग वारंवार केसांना कलरिंग केलं जातं, घरच्या घरी मेहंदी लावली जातात, नाही तर वेगवेगळे डाय वापरले जातात, तर या सगळ्यांचे पण दुष्परिणाम असतीलच ना? कारण आजकाल पांढरे केस दिसावे असं कोणालाच वाटत नाही.
0: हो ना, सगळ्या
1: याबद्दल काय सांगा?
0: सगळ्यांना तेच असतं की माझे केस हे काळेच राहायला हवेत.
1: अगदी
0: ना, 70 एखादी स्त्री असेल तर तिलाही तेच वाटतं की माझे केस काळेच
1: दिसायला पाहिजे.
0: पण हे जे केमिकल्स आपण यूज करत आहोत सध्या हेअर कलरच्या माध्यमातून, त्याच्यात अमोनिया असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट आपल्या केसांवर होतात, केस तुटणे, काही लोकांना तर रिएक्शन पण होते हेअर कलर लावल्यानंतर. तर हेअर कलरचा वापर जो आहे तो कमीत कमी
1: करायला पाहिजे.
0: त्या व्यतिरिक्त तुम्ही मेहंदी युज करू शकता, नॅचरल मेहंदी. किंवा आजकाल असे पण हेअर कलर आहे जे की मेहंदीच्या फॉर्म मध्ये असतात, त्याचा रंग जो आहे तो काळा येतो, पण ते थोडे कमी हानिकारक म्हणता येईल. पण प्रत्येक याचे साईड इफेक्ट जर होतात, जसं तुम्ही मेहंदी जरी लावाल तरी तुमचं असं लक्षात येईल की मेहंदी लावल्यानंतर तुमचे केस जे आहेत ते कडक झालेले आहेत, ड्राय झालेले आहेत,
1: आणि खूप खास सुटते मेहंदी लावली की
0: खास सुटते. त्याच्यामुळे मी पेशंटला नेहमीच हा सल्ला देते की तुम्हाला जेव्हाही हेअर कलर लावायचा असेल तेव्हा व्यवस्थित चेहऱ्याला देखील मॉइश्चरायझर लावा. कारण जेव्हा तुम्ही हेअर कलर लावता त्याचं काही प्रमाणामध्ये जो कलर असतो तो आपल्या त्वचेमध्ये देखील शिरतो, त्याच्यामुळे प्रॉपर मॉइश्चरायझर चेहऱ्याला देखील लावायला हवं. आणि माइल्ड शॅम्पूचा वापर करायला हवा, कारण त्याचे साईड इफेक्ट इतके असतात की काही दिवसानंतर जर तुम्हाला तो हेअर कलर सूट झाला नाही तर त्वचेवर पण एक काळा रंग निर्माण होतो.
1: कारण केस धुताना बरेच ते सगळे केमिकल्स आपल्या चेहऱ्यावर
0: पण येतात, त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट लगेच नाही दिसून पडणार. एक 5-6 झाली की हळूहळू तुमची स्किन जेव्हा वीक होते तेव्हा मग ते त्वचेवर देखील त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होते.
1: अगदी खरं आहे. आजकाल हेअर ट्रान्सप्लांटचं प्रमाणही खूप वाढलंय डॉक्टर, तर हे हेअर ट्रान्सप्लांट कितपत सेफ आहे? कारण टक्कल कोणालाच नको असतं आणि आपल्याला परत केस यावेत असं प्रत्येकालाच वाटतं, तर हेअर ट्रान्सप्लांट बद्दल काय सांगाल?
0: हेअर ट्रान्सप्लांट काही स्पेसिफिक कंडिशन मध्ये करणं गरजेचं राहतं. जसं मी म्हटलं, जेव्हा केस गळती ही अनुवांशिक असेल ज्याच्यामध्ये अँड्रोजेनेटिक अलोपेशिया हा कॉमनली होताना दिसतो, तर त्याच्यात जर मेल पॅटर्न बॉल्डनेस होत असेल, जेव्हा तुम्हाला वयाच्या अगदीच 20-25 टक्कल पडत असेल, तर अशा कंडिशन मध्ये डॉक्टर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटचा सल्ला देतो. पण त्याआधी पण काही ट्रीटमेंट्स असतात, जसं की काही तोंडावाटे औषधी असतात, काही सिरम्स असतात, काही ट्रीटमेंट ज्याच्यात PRP आहे, स्टेम सेल ट्रीटमेंट आहे, ह्या ट्रीटमेंट जेव्हा केल्यानंतरही तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत नाही, मग अशा कंडिशनमध्ये टक्कल जर पडली असेल तर तुम्हाला केश प्रत्यारोपण करणे हेच गरजेचं राहतं.
1: अगदी.
0: तर अशा काही कंडिशन्स हाच एक लास्ट पर्याय म्हणता हेअर ट्रान्सप्लांट, तर त्यावेळेस तो करावाच लागतो.
1: पण तोही तज्ञांकडूनच करून घ्यावा.
0: नक्कीच, तज्ञांकडून. कारण की खूप सगळे भरपूर जागेवर अशा तुम्ही ऍडव्हर्टाईज बघाल की इथे हेअर ट्रान्सप्लांट होतं, पण ह्या सगळ्या गोष्टी तज्ञाकडून करून घेणंच तेवढंच महत्वाचं आहे. कारण की ही काही साधी प्रोसिजर राहत नाही, पूर्ण एक दिवस त्याच्यात अख्खा दिवस जातो. ह्याच्यामध्ये व्यवस्थित OT ते करायला हवं, नाहीतर इन्फेक्शन किंवा ह्या सगळ्या गोष्टी वाढू शकतात. आणि रिझल्ट म्हणजे केस प्रत्यारोपण केल्यानंतर तुम्हाला किती त्याच्यातून रिझल्ट मिळतो आहे हे देखील चेंज होऊ शकतं असं म्हणता येईल. जेव्हा तुम्ही
1: प्रत्येकाच्या शरीरानुसार त्याचे हे राहतील.
0: हो,
1: प्रतिसाद.
0: नक्कीच. आणि तुम्ही कुठून करत आहात त्यावर पण ते डिपेंड राहील.
1: अगदी. श्रद्धाताई, अकाली पांढरे केस होणं, कोंडा होणं, फाटे फुटतात, राठपणा येतो, ड्रायनेस, तर या सगळ्यांवर काही थोडाफार घरगुती उपाय पण सांगता येईल का?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही तुमच्या केसांकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं, तेल लावायला

0: हवं केसांना व्यवस्थित, जसं आपण म्हटलं की क्लिन्झिंग, कंडिशनिंग आणि मॉइश्चरायझिंग ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित वापर करायला हवा. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करू नये. जसं होममेड रेमेडीज ज्या यूज होतात, तर दही, लिंबू ह्या अतिप्रमाणात
1: रस लावणे,
0: ह्या अतिप्रमाणात नको व्हायला. कारण जिथे अतिप्रमाणात ह्या गोष्टींचा वापर झाला तिथेच त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात. माइल्ड शॅम्पूचा वापर व्हायला हवा. डेली शॅम्पू पण नको करायला. तर आठवड्यातून दोन वेळा तरी तुम्ही केस धुवायला हवेत. आणि केसांकडे एक व्यवस्थित निगा राखायला हवी माइल्ड प्रॉडक्टचा वापर करून, की ज्याच्यामध्ये पॅराबेन, SLS हे कमी असतील.
1: तर मग आपले केस हे नेहमी निरोगी आणि सुंदर दिसावे असं आपल्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं, तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
0: त्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट टिप्स राहतील. त्याच्यात सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे तुमची जी लाईफस्टाईल आहे ती तुम्ही कुठेतरी ठीक करायला हवी. ज्याच्यामध्ये सकाळी वेळेवर उठणं, रात्री वेळेवर झोपणं, मोबाईल कमीत कमी बघणं, त्यानंतर डेली एक्झरसाईज करणं, मेडिटेशन करणं. म्हणजे ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स आहेत त्यांच्यासाठी हे स्पेसिफिक इम्पॉर्टंट राहील की त्यांनी योगा, मेडिटेशन याकडे लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर सकस आहार घेणं, ज्याच्यामध्ये प्रोटीन आणि फळं हे देखील समाविष्ट असतील. आणि त्याचबरोबर तुमच्या केसांना तुम्ही प्रदूषणापासून दूर ठेवायला हवं, खूप जास्त उन्हापासून दूर ठेवायला हवं. आणि त्याचबरोबर ताण कमी ठेवायला हवा, की जेणेकरून तुमचा जो हेअर फॉल आहे तो कमी होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं आपण तर आपले केस हे नेहमीच चांगले राहतील, चमकदार राहतील,
1: सुंदर दिसतील.
0: सुंदर दिसतील नक्कीच.
1: नक्कीच. तर मैत्रिणींनो, तुम्ही श्रद्धाताईंनी सांगितलेल्या सगळ्या टिप्सचं पालन करा आणि तुमचे केस नेहमीच आरोग्यदायी आणि सुंदर ठेवा. तर डॉक्टर श्रद्धा, आज आपण इथं आलात आणि केसांच्या आरोग्यासाठी याविषयी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा मोहल्ले यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सविस्तर माहिती सीए मानसी भालेराव यांच्याकडनं जाणून घेतली. शिवाय आताच केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा मोहल्ले यांची मुलाखत ऐकलीत, सविस्तर माहिती जाणून घेतलीत. हा कार्यक्रम आजचा कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला होता. दुपारचा 1 वाजतोय. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम NCERT.

0: अभी आपने सुना कार्यक्रम चिड़िया की बच्ची। तो श्रोताओं, अब हमारा कार्यक्रम यानी उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अब अपने मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार,
1: नमस्कार।
2: उमंग, उमंग, उमंग, उमंग, उमंग।
3: श्रोते हो, NCERT उमंग हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
3: श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना।

0: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित। आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट। आजच्या भोगवादी आणि चंगळवादी जगात प्रत्येक समुदायाला आध्यात्मिक उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या। त्या आज मध्य प्रदेशात बेतूल इथं आध्यात्मिक जागृतीद्वारे समाजाचं सक्षमीकरण या विषयावरच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या। सध्याच्या युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक आहे। विकसित भारतासाठी प्रत्येक समुदायाची उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या।
1: 2047 विकसित भारत बनाने के लिए हम सोचे हैं। पूर्वतन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी कहते थे, ये देश एक जमीन का टुकड़ा नहीं है, जीता जागता राष्ट्र पुरुष है। राष्ट्र पुरुष का प्रत्येक अंग हिमालय से लेकर के कन्याकुमारी तक अक्षत होना चाहिए, क्षति नहीं होना चाहिए। ऐसे ही ये भारत में रहने वाले जनता, कोई भी समाज पीछे ना रह जाए।
0: मध्य प्रदेशातल्या आपल्या दौऱ्यात त्या उद्या आंतरराष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत। तसंच येत्या रविवारी जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील। त्या राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील। त्यानंतर नवी दिल्लीला परतण्यापूर्वी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील। फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या विविध उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत। भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे। प्रधानमंत्री मोदी सेंट गुबिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोड बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील। हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल। त्याचप्रमाणे अर्ल स्टॉमच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील। रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल। तसंच मिस्ट्रल एआयचे सहसंस्थापक अर्थूर मेंश यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॉन मेश याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले। यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं। या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विव्याटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील। ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे। यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे। याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे। झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्यसंग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे। झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिनं शस्त्र खाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली। तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं। पुष्पा महतो झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा भागात सक्रिय होती। जेएमएमचे माजी खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरडीह येथील भूसुरुंग स्फोट यासारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे। यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे। तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी

आज मतदान होत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. मिझोराममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मूव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोने आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियानं उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानानं पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडनं क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीनं ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि कॉंगो यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियानं जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेनं इराकवर 4-1 मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं उरुग्वेवर 3-2 अशी मात केली. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग 3रा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना चिली विरुद्ध कोरिया सामन्यात जिंकणाऱ्या संघाशी येत्या शनिवारी म्हणजे 20 जूनला होणार आहे. अन्नपदार्थांशी निगडीत सर्व व्यावसायिकांना हाताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी फक्त सुरक्षित आणि गंजरोधक सुऱ्या, ब्लेड्स तसंच इतर साधनं वापरण्याचे निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार ऋतुपर्ण बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक करण्याच्या सभापती रवींद्र बोस यांच्या निर्णयाला अंतरिम मनाई करण्यास कलकत्ता उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणी उमेदवारी नाकारण्यात आलेले तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनीही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार.
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित आणि सोन्यावरचं आयात

शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नेते तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो 1:40 आणि 32 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: बीड जिल्ह्यात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात कमी पाऊस. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा सल्ला. जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
3: बीड जिल्ह्यात सध्या खंडित आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठा मुबलक आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनानं चोख नियोजन करावं, तसंच जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. जिल्ह्यात 7 जून ते 16 जून दरम्यान 11 तालुक्यांमध्ये 53.4 मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीला 143 प्रकल्पांपैकी 12 प्रकल्प कोरडे आहेत. गेवराय तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन आमदार विजयसिंह पंडित यांनी जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नदीपात्रात ग्रामस्थांना पिण्याचं पाणी आणि गुरांसाठी पाणी सोडण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच वितरिका क्रमांक 4 मधून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. हरित बीड अभियानांतर्गत निसर्गाकडून प्रेरणा, हवामान आणि आपल्या भविष्यासाठी या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाचं रक्षण करण्याची तसंच प्लास्टिकचा वापर न करण्याची सामूहिक शपथ घेतली. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं. बीड जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांचं हसतमुख स्वागत, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुरुवात हा संदेश देत जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव अभियान आनंदी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलं. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शिरूर कासार तालुक्यातल्या खोकरमोहा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्यानं प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी परळीत वैजनाथ तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, जनगणना कामकाज, महसूल प्रशासन तसंच ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या समस्या यांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सोयाबीन बियाण्यांचं वाटप तसंच विविध बचत गटांना सुमारे 43 लाख रुपयांच्या कर्ज वितरण आदेशांचं वाटप करण्यात आलं. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसंच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे यांनी आष्टी इथं आढावा बैठक घेतली. या दोन्ही योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना उपचार घेताना येणाऱ्या अडचणी, आयुष्मान कार्डचा आढावा तसंच शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. बीड इथं राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं नेत्रदान श्रेष्ठदान या विषयावर जनजागृती व्याख्यान पार पडलं. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करत अंधत्व निर्मूलनासाठी योगदान देण्याचं आवाहन करण्यात आलं. बीड जिल्ह्यात आगामी पावसाळ्यासाठी प्रशासनानं विभागनिहाय वृक्ष लागवडीचं विशेष उद्दिष्ट निश्चित केलं असून संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. इतर घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती

0: शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या अर्थात सारथीच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या ऐतिहासिक किल्ले धारूर इथं विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बीड जिल्हा पोलीस विभागासाठी 4 AI सर्व्हेलन्स व्हेकल्सचं उद्घाटन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या हस्ते झालं. माजलगाव पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धाडी टाकून लसीचा साठा नष्ट केला तर रिफाईन सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. बीड तालुक्यातल्या हिंगणी खुर्द इथल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणंद रस्ता अतिक्रमण हटवून मोकळा करण्याचे आदेश तहसीलदारांनी जारी केले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बीड शहर आणि ग्रामीण भागात विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातल्या विविध शैक्षणिक संस्था आणि संघटनांनी अभिवादन केलं. माजलगाव तालुक्यातल्या श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं अधिक मासानिमित्त लाखो भाविकांनी भगवान पुरुषोत्तमाचं दर्शन घेतलं. महिनाभर चाललेल्या या यात्रेत दररोज अन्नदान भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: श्रोतेहो, मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 1:47 आणि 36 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत नव्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
3: The next wave.
2: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया ए दिल है मुश्किल या चित्रपटातलं इर्शाद कामिल यांची गीतरचना. संगीत विशाल शेखर यांचं आहे आणि गायलंय पॅपॉन यांनी.

श्रोते हो द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात यानंतर ऐकूया टू स्टेट्स या चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीत आहे शंकर अहसान लॉय यांचं आणि स्वर अरिजित सिंग आणि चिन्मयी श्रीपदा यांचा.

हे होतं रजत अरोरा यांचं गीत. संगीत होतं विशाल शेखर यांचं आणि डर्टी पिक्चर या चित्रपटासाठी गायलं होतं कमल खान यांनी. यानंतर ऐकूया यंगिस्तान या चित्रपटातलं कौसर मुन्सीर यांचं गीत. संगीत आहे जीत गांगुली यांचं, स्वर अरिजित सिंग यांचा.

0: श्रोतेहो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी निवेदन.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: श्रोतेहो द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया आय हेट लव्ह स्टोरी या चित्रपटातलं कुमार यांचं गीत. संगीत आहे विशाल शेखर यांचं आणि गायलंय श्रेया घोषाल आणि सोना मोहपात्रा यांनी.

श्रोते हो द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आत्ता आपण काही हिंदी चित्रपट गीतांचा आनंद घेतला. आता पुन्हा 3:45 द नेक्स्ट वेव या कार्यक्रमामध्ये काही नव्या मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेणार आहोत. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 2:15 दोपहर समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात वरुण पांढरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात भजन आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम

श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 2:45 आणि 14 सेकंद झाले आहेत. आता ऐकूया नव्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव. आज या कार्यक्रमामध्ये काही मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेणार आहोत. सुरुवातीला ऐकूया हर्षवर्धन वावरे यांच्या स्वरात क्षितिज पटवर्धन यांचं गीत. संगीत जी व्ही प्रकाश कुमार यांचं आहे. चित्रपट हाफ टिकेट.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया डबल सीट या चित्रपटातलं समीर विद्वांस यांचं गीत. संगीत आहे ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांचं. गायलंय प्रियांका बर्वे आणि अभय जोधपूरकर यांनी.

श्रोते हो द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमातलं शेवटचं गीत स्वप्नील बांदोडकर आणि शिवाली पारेकर यांच्या स्वरात ऐकूया. क्षण या चित्रपटातलं नितीन आखवे यांचं गीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. सकाळी 8 मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात 9 मतदान

केंद्रांवर मतदान सुरू आहे. 619 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत 61 उमेदवारांनी आपलं मतदान नोंदवलं. नांदेड मतदारसंघात दुपारी 12 वाजेपर्यंत 57 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघात 53% मतदान झालं. परभणी जालना मतदारसंघांसाठी 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, मात्र इथं दुपारी 12 वाजेपर्यंत केवळ 27% मतदारांनी मतदान झालं, त्यामुळे मतदारांना मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. अमरावती मतदारसंघात महानगरपालिकेतल्या काँग्रेसच्या 17 नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत, मात्र इतर नगर परिषदांमधल्या नगरसेवकांना असा कोणताही आदेश दिलेला नाही. भंडारा गोंदिया मतदारसंघात मतदानासाठी भंडारा जिल्ह्यात 2 आणि गोंदिया जिल्ह्यात 2 अशी एकूण 4 मतदान केंद्र उभारली आहेत. 457 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान सुरू आहे. 836 मतदार मतदान करणार असून त्यासाठी 14 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातल्या सर्व जागांवर महायुती मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे यवतमाळ वर्धा गडचिरोली चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर संजय देशमुख संजय जाधव संजय दिना पाटील ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे, मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात 10,000 टनाच्या अल्युमिनियम एस्ट्रोजन प्रेस या यंत्राची पायाभरणी उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एस्ट्रोजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अल्युमिनियम एस्ट्रोजन बनवण्याची क्षमता या एस्ट्रोजन प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118व्या तर आयआयटी मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे.
सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25-30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोनं आयात

0: च्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 मधल्या ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गोवेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अल्स्टॉम कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वे आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्ट्रेल एआयचे सहसंस्थापक आर्थर मिंच यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिने शस्त्राखाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं आणि ती झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा या भागात सक्रिय होती. जेएमएमचे खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरुडिया येथील भूसुरुंगस्फोट यांसारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियाने उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानाने पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनाने अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि कॉंगो यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियाने जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेने इराकवर 4-1 अशी मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 3:10 आणि 20 सेकंद झाली आहेत. आमची ही प्रसारण सभा आता समाप्त करत आहोत. पुन्हा आपली भेट आपल्या सायंकालीन प्रसारण सभेत 4:58 मिनिटांनी. मी नेहा देशपांडे आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शुभ सायंकाळ श्रोते हो. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. या सायंकालीन प्रसारण सभेत मी केतकी भट आपण सर्वांचं स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. आज आंतरराष्ट्रीय सहल दिवसानिमित्त आजच्या कार्यक्रमात गाण्यांची मस्त सफर करूया. सुरुवातीला तमाशा चित्रपटातलं लकी अली यांच्या स्वरात इर्शाद कामिल यांचं गीत, AR रहमान यांचं संगीत असलेल्या या गीताने सुरू करूया सफरनामा.

लकी अली यांनी गायलेलं अंजाना अंजानी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शब्द होते विशाल दादलानी यांचे आणि संगीत विशाल शेखर यांचं. यानंतर ऐकूया रॉकस्टार चित्रपटातलं इरशाद कामिल यांचं गीत. संगीतबद्ध केलंय ए आर रहमान यांनी आणि स्वर मोहित चौहान यांचा.

0: कार्यक्रमात यानंतर क्लिंटन सिरिजो आणि बियांका गोमेज यांनी गायलेलं स्वानंद किरकिरे यांचं गीत ऐकूया. चित्रपट आहे इंग्लिश विंग्लिश आणि गीताला संगीत अमित त्रिवेदी यांचं.
1: न्यूयॉर्क में लंबी लंबी बिल्डिंग्स होती है.

यानंतर ऐकूया पॅपॉन आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरात निलेश मिश्रा यांचं गीत. संगीत प्रीतम यांचं. चित्रपट बर्फी.

कार्यक्रमातलं शेवटचं गीत पी के या चित्रपटातलं, शान आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात, गीत स्वानंद किरकिरे यांचं आणि संगीत शांतनू मोहितराळ यांचं.

या गीताबरोबरच आपली हिंदी चित्रपट संगीताची सफर आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. थोड्याच वेळात म्हणजेच ठीक संध्याकाळच्या 5:30 वाजता ऐकूया कार्यक्रम युववाणी. यामध्ये प्रासंगिक भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा जन्मदिवस, त्यानंतर मालिका वेध विश्वाचा आणि नंतर मालिका तरुणाई यामध्ये मल्लखांपट्टू निनाद दीक्षित यांची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत. सादरकर्ते अतुल साखरकर, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित करू थोड्याच वेळात.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी.

नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपल्या भारतात अनेक थोर शास्त्रज्ञ होऊन गेलेत, पण या शास्त्रज्ञांच्या मानदी आळीत महिलांचा प्रवेश सुनिश्चित झाला तो एका महिला शास्त्रज्ञामुळं, ज्यांच्या संशोधनातल्या कार्यक्षमतेमुळं संशोधन क्षेत्रात महिलांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. अशा भारतातल्या वैज्ञानिक शाखेत PhD मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणजे कमला सोहोनी, ज्यांचा आज जन्मदिवस. कमला सोहोनी या एक भारतीय बायोकेमिस्ट होत्या. बंगळुरू येथील IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये काम करत असताना त्यांनी कडधान्य, दूध आणि शेंगांमधील प्रथिनांवर संशोधन केलं. 1936 मध्ये त्यांनी MSc पदवी विशेष प्राविण्यासह पूर्ण केल्यानंतर एका वर्षानं त्यांच्या समर्पण आणि संशोधन क्षमतेमुळं प्राचार्य CV रमण यांनी महिलांनाही IISc मध्ये प्रवेश देण्याचा शेवटी निर्णय घेतला, आणि हे शक्य झालं ते कमला सोहोनी यांच्यामुळं. यानंतर त्यांना UK कॅम्ब्रिज विद्यापीठात फ्रेडरिक जी हॉपकिन्स प्रयोगशाळेत काम करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं, जिथे त्यांनी वनस्पतींच्या उतींचा अभ्यास केला. बटाट्यांवरील संशोधनातून त्यांनी सायटोक्रोम सी या एन्झाईमचा शोध लावला, जो वनस्पती, मानव आणि प्राण्यांच्या पेशींमध्ये आढळतो आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये आवश्यक भूमिका बजावतो. या विषयावरील त्यांचा प्रबंध 14 महिन्यांत पूर्ण झाला आणि कमला सोहोनी यांनी PhD मिळवली. PhD मिळाल्यानंतर कमला या 1939 मध्ये भारतात परतल्या, आणि तेव्हा 1947 दरम्यान तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या सूचनेनुसार कमला यांनी नीरा या पेयावर काम केलं. नीरा हे पेय म्हणजे विविध प्रजातींच्या ताडीच्या झाडांच्या फुलांमधून काढलेला रस. त्यांना या पेयात विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि लोहाचं लक्षणीय प्रमाण आढळलं. नंतरच्या अभ्यासात तर असं दिसून आलं की आदिवासी समुदायातील कुपोषित किशोरवयीन मुलं आणि गर्भ

0: गर्भवती महिलांच्या आहारात नीरा या पेयाचा एक स्वस्त पूरक म्हणून समावेश केल्यानं आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली आणि याच विषयावरील त्यांच्या कार्यासाठी कमला सोहोनी यांना राष्ट्रपती पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, यासोबतच कमला या भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था म्हणजे CGSI सक्रिय सदस्य होत्या. 1982-83 या कालावधीत त्या CGSI अध्यक्ष म्हणूनही निवडून आल्या. कमला सोहोनी यांनी पदोपदी आपली क्षमता सिद्ध करून संशोधन क्षेत्रात मुलींना स्थान नाकारणाऱ्यांच्या विचारावर चपराक बसवली आणि संशोधन क्षेत्रात मुलींकरिताही स्थान निश्चित करण्याची महत्वपूर्ण भूमिका कमला सोहोनी यांनी बजावली. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. मित्रांनो, आता ऐकूया वेध विश्वासा ही मालिका आपला मित्र समर बोबडे याच्यासह. दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या, मग चला घेऊया वेध विश्वासा.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेदविश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेदविश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या व्हेनस मिशन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रो सोबत स्पेस कॉर्पोरेशन साठी करार केला आहे. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिलं आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्स मध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शन वर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट मुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजी मध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो,

0: शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: त्या ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा. मित्रांनो, आताच आपण वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. आता ऐकूया तरुणाई ही मालिका. यात आपण ऐकूया मल्लखांबपटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या तरुणाई या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, तरुणाई या मालिकेत आज आपण राष्ट्रीय मल्लखांबपटू आणि वीरांगणा संस्थेचा सहसंस्थापक आपला युवा मित्र निनाद दीक्षित याच्याशी बातचीत करणार आहोत. निनाद, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: खूप खूप धन्यवाद.
2: आपला आजच्या चर्चेचा विषय मल्लखांब हा आहेच, तर आपण सुरुवातीला सगळ्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की ह्या प्रवासाची सुरुवात कशी झाली.
3: माझ्यासाठी मल्लखांबाची सुरुवात ही माझ्या शालेय जीवनातन झाली आणि साधारण 5वीत असताना मी हा खेळ सुरू केला. आमच्या शाळेत मल्लखांब असल्यामुळे तिथे मुलांचा सराव असायचाच चालू आणि तो पाहून स्वाभाविक त्या खेळाकडे आकर्षण झालं आणि मग असंच मधल्या सुट्टीत एकदा मी पण खेळून पाहिलं. त्यावेळी आमच्या सरांच्या निदर्शनास मी आलो की हा चांगला मल्लखांब खेळतोय, याला आपल्या टीम मध्ये घ्यायला हवं. तर मग त्यांनी सांगितलं की रोज संध्याकाळी प्रॅक्टिसला येत जा आणि मग तेव्हापासून तो आमचा सराव सुरू झाला. तिथून शाळेपासून मुळतः या खेळाची सुरुवात झाली.
2: तू ज्या वेळेला पहिल्यांदा मल्लखांबावर चढलास त्यावेळेला मनात काय भावना होत्या?
3: उत्सुकता होती आणि एक जरा मल्लखांबावर चढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक जरा थोडीशी तुम्ही त्याला थ्रिल असा शब्द जो वापरता किंवा थोडीशी एक भीती असते, कारण बरेचदा काही खांब उंच असतात आणि आपल्याला त्याचा सराव नसतो, गुळगुळीत असतात, त्याच्यावर कसं ग्रीप करायचं, त्याच्यावर कसं चढायचं, त्याच्यावर जे एलिमेंट करायचे ते कसे करायचे, आपली ग्रीप सुटली तर काय होईल, तर ही भावना मनात असतेच आणि तीच खरी मजा पण असते की मल्लखांब प्रत्येक क्षणाला तुमच्या समोर चॅलेंज असतो. म्हणजे तुम्ही कितीही तयार खेळाडू असाल तरी तुम्ही साध्यातल्या साध्या एलिमेंट मध्ये सुद्धा फॉल होऊ शकता आणि चुका करू शकता. तर हे कारण माहिती असतंच प्रत्येक खेळाडूला, तर त्यामुळे एक जरा स्वाभाविक भीती असते आणि जर ती भीती ओव्हरकम करून तो एलिमेंट केला तर आनंदही असतो.
2: पण या सगळ्याचा सराव कसा करतोस तू?
3: याचा सराव आता बघा, याच्यात मी जेव्हा सुरू केलं तेव्हा नागपूरमध्ये याचं जरी मल्लखांब त्यापूर्वी अनेक शाळांमध्ये होतं, पण ज्यावेळी मी हा खेळायला घेतला तेव्हा नागपुरात मला वाटतं फक्त केशवनगर शाळेत हा मल्लखांब खेळला जायचा आणि नागपुरातला एक सेंटर पॉइंट शाळेत मल्लखांब खेळला.
2: कुठल्या सालची गोष्ट ही?
3: साधारण 2010-10 दरम्यान वगैरे.
2: ओके.
3: 2009-10 दरम्यान. तर त्यावेळी हे दोनच ठिकाण असल्यामुळे आणि खेळ तसा नामशेष होऊ लागला होता नागपूर शहरात, खेळाडू कमी होते आणि मग त्यामुळे तेवढा विकसित पण नव्हता, म्हणजे चांगल्या मॅट्स नव्हत्या, चांगले साधन सामग्री नव्हते, चांगलं प्रशिक्षण पण नव्हतं. म्हणजे शाळेचं प्रशिक्षण हे शाळेतले क्रीडा शिक्षक जेवढं शिकवतील तेवढं असायचं. क्रीडा शिक्षकांना 10 खेळ सांभाळायला असायचे, तर प्रत्येक वेळी तुमच्याकडे तसं लक्ष की डेडिकेटेड मल्लखांब कोच सारखं ते देऊ शकत नसायचे. तर त्यावेळी तर असं होतं की जायचं आणि आपण जेवढं पाहिलंय मुलं आपले सिनियर्स करतायत तेवढं करायचं. पण नंतर नंतर जेव्हा खेळात इंटरेस्ट वाढायला लागला तर हे लक्षात आलं की आपण याला अजून तंत्रशुद्ध पद्धतीने शिकलं पाहिजे आणि मग यासाठी मी मुंबईला गेलो. काही 2-3 महिने तिथे सराव केला.
2: अच्छा.
3: तिथल्या काही कोचेसच्या संपर्कात राहिलो. त्यानंतर अधिक चांगले जे खेळाडू आहेत त्यांच्यासोबत संवाद राहिला की हे एलिमेंट कसे करतात, ते एलिमेंट

0: कसे करतात, त्यानंतर मला या खेळाची काय प्रोसेस असते हे साधारण हा खेळ सुरू केल्यानंतर 3 वर्षांनी कळलं की
1: अच्छा
0: मलखांब खेळायचं म्हणजे मलखांब ऍक्च्युअली तुम्हाला जर तुम्ही 1 तास सराव करत असाल तर 20 मिनिट मलखांब करायचे.
1: अच्छा
0: हा, तुम्हाला 40 मिनिट त्या मलखांब वर प्रॅक्टिस करण्यासाठी जे व्यायाम आवश्यक आहेत ते करायचे असतात. म्हणून 15 ते 20 मिनिट मलखांब आणि बाकी पूर्ण वेळ हा तुमचा मैदानी व्यायामावर असला पाहिजे हे तेव्हा कळलं. त्यानंतर जर तुम्हाला 3 तास 2.5 तास 2 तास सराव करायचा, एक ऍथलीट म्हणून

0: हा तुमचा मैदानी व्यायामावर असला पाहिजे हे तेव्हा कळलं. त्यानंतर जर तुम्हाला 3 तास, 2.5 तास, 2 तास सराव करायचा, एक एक ऍथलीट म्हणून सराव करायचा असेल, तर मग न्यूट्रिशन तुमचं तसं असलं पाहिजे, तुमची स्लीप रिकव्हरी तशी असली पाहिजे. तर मग या सगळ्या गोष्टी तंत्रशुद्ध पद्धतीने कशा करायच्या हे नंतर नंतर कळत गेलं. जेव्हा जेव्हा थोडंसं एक्सपोजर मिळतं, बाहेर जातो, बाहेरच्या स्पर्धकांना भेटतो, त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की यांची तयारी ही तशी नाही आहे जशी आपल्यासारखी, यांची तयारी खूप चांगली आहे. तर मग या तयारी मागचं काय कारण आहे? आम्हाला पहिले ती जादू वाटायची की अरे हे मुंबईचे खेळाडू म्हणजे काय काहीच्या काही कमाल करतात, हे कसं हे शक्यच नाही, हे अमानवी आहे. पण मग नंतर लक्षात आलं की ही प्रोसेस आहे, ही काही ही कुठली जादू नाही आहे, ही कुठली अशी गोष्ट नाही आहे की जी असाध्य आहे. ती साधता येऊ शकते, पण त्या ते साधायला एक निर्धारित साधना पण आहे. माझ्याकडे जे कोणी पालक पण येतात की मलखांब शिकवायचंय मुलांना, तर आम्ही त्यांना ते सांगतो की हा खेळ असा नाहीये की तुम्हाला प्रत्येक म्हणजे पहिल्या दिवसापासून चुरशीचा वाटेल, तुम्हाला कबड्डी पहिल्या दिवशीपासून चुरशीची वाटते, कारण कोणाला तरी आउट करणे, कोणाला तरी हे आहे आपल्याला स्पर्श करून वापस येणे, ती लाईन क्रॉस करणे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ती चुरस आहे क्रिकेटमध्ये, ती चुरस आहे की चौकार, षटकार, हे विकेट, या सगळ्या घेतल्यावर त्या माणसाला एक एका क्षणात आनंद मिळतो. तसं मलखांब मध्ये नाहीये, मलखांब मध्ये एक इलेव्हन शिकायचं तर 2 महिन्यांची प्रोसेस आहे. तुम्ही 2 महिने त्या प्रोसेस मध्ये जाता आणि मग एक दिवस तुम्हाला तो आनंद जो एक विकेट घेतल्यावर मिळालेला असतो तो 2 महिन्यांनी मिळतो. तर तसा एक साधनेचा प्रकार असल्यामुळे आणि ही साधना असते हे 3 वर्षांनी आम्हाला कळलं आणि आता तेव्हापासून ही कंटिन्युअस चालू आहे साधना, आताही चालू आहे.
1: तू आता म्हणालास की मुंबईला गेल्यानंतर तुझ्या समोर एक खूप नवीन विश्व उभं झालं, सो त्याबद्दल जरा डिटेल मध्ये सांगू शकलास तर.
0: बघा, इथून आम्ही जेव्हा म्हणजे माझ्या बाबांनी मला म्हटलं की तू मुंबईला, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यात चांगलं मलखांब कुठे शिकवला जातो, तर म्हटलं मुंबईला सगळ्यात चांगले खेळाडू आहेत, तिथे नक्कीच चांगलं शिकवलं जाऊ शकतं. मग मी तिथे गेलो आणि तिथे एक प्रबोधन स्पोर्ट्स म्हणून हे होतं, तिथे मी बाबांनी मला एनरोल केलं आणि तिथे माझे सर आहेत मंदार आसेगावकर आणि तन्मय आसेगावकर सर म्हणून, तर त्यांनी मला हा खेळ पहिले समजावून सांगितला की कसा असतो, काय असतो, याची प्रोसेस काय असते. आणि त्यांनी मला मग महत्वही असं सांगितलं की जर तुम्हाला आता एखादा एक एलिमेंट शिकायचा आहे मलखांबवर करणारा, एक प्रकार तुम्हाला शिकायचा आहे आणि त्या प्रकारामध्ये तुमच्या पोटाची ताकद लागते, म्हणजे तुमची कोर स्ट्रेंथ लागते, तर मग त्या कोर स्ट्रेंथ साठी कोणत्या एक्सरसाइजेस करायच्या. आता कोर स्ट्रेंथच वाढवायला 10 एक्सरसाइज असतील, पण या 10 पैकी नेमकी तुला या एलिमेंट साठी कोणती करायची, त्या एलिमेंट साठी कोणती करायची आणि त्या एलिमेंट साठी कोणती करायची हे निर्धारित करणे. जसं आमच्या याच्यात एक एलिमेंट आहे शोल्डर प्लँक, तर त्याला शोल्डर प्लँक म्हटल्यावर निश्चितच आपल्याला लक्षात येतं की शोल्डर इन्व्हॉल्व्ह आहे, पण जितकं शोल्डर इन्व्हॉल्व्ह असतो त्यात तितकंच तो प्लँक होल्ड करण्यासाठी तुमचं कोर एंगेज असतं, कारण तुमची लोअर बॉडी तुमच्या पोटाने तुम्हाला थांबवून ठेवायची असते. तर हा सेन्स पहिले आम्हाला नव्हता, आम्हाला असं वाटायचं की शोल्डर प्लँक म्हणजे काय, तर शोल्डरची ताकद वाढवा.
1: अच्छा,
0: हा म्हणजे तुम्ही शोल्डरची एक्सरसाइज करा. पण मग नंतर लक्षात आलं की नाही, हे करायचंय तर असं केलं पाहिजे. तुम्हाला जर हँड स्टँड करायचंय तर हो बरोबर आहे, शोल्डर्सची स्ट्रेंथ असली पाहिजे, तुमच्या हातांमध्ये क्षमता असली पाहिजे, पण त्या छोट्याशा खांबावर तुम्ही हँड स्टँड उचलणार कसे आहात, तो प्रेस हँड स्टँड करायचा असेल तर तुमच्या लोअर बॅकमध्ये, तुमच्या ग्लूट्समध्ये, तुमच्या कोरमध्ये किती स्ट्रेंथ असली पाहिजे आणि ती पर्टिक्युलर पोझिशन कशी आपल्याला एकापासून दुसऱ्यावर शिफ्ट करायची आहे, ही प्रोसेस मला मुंबईत शिकायला मिळाली. आणि मग ती तिथे शिकल्यानंतर त्यांनी मला हे सांगितलं की तू अशीच प्रोसेस नागपूरला पण शिकव सगळ्यांना, म्हणजे जो प्रत्येक खेळाचं बेसिक असतं की पहिले वॉर्म अप होतं, स्ट्रेचिंग, बेंडिंग, कंडिशनिंग, मग तुम्ही तो जो खेळ खेळता तो खेळ खेळता आणि मग त्यानंतर तुम्ही स्ट्रेंथ एक्सरसाइज आणि मग कुलिंग डाऊन वगैरे या सगळ्या, हा हे एका प्रकारचं प्रत्येक खेळाचं गणित असंच असतं. पण हे आम्हाला माहिती नव्हतं, कारण आम्ही 6वी 7वीत होतो आणि आम्हाला हे याची कल्पना नव्हती, मलखांब खेळायचं म्हणजे आपली लंगोट जंगी घातली की मलखांबवर चढलं असं होतं. पण त्यानंतर ही प्रोसेस मला मुंबईत लक्षात आली की आपल्याला या प्रोसेसने जायला लागतं आणि ही प्रोसेस साधारण 1.5 तास आपला घेत असते.
1: अच्छा,
0: हा, तर असं एकंदरीत मुंबईत शिकायला मिळालं.
1: मल्लखांब खेळताना प्रचंड कमालाची फ्लेक्झिबिलिटी लागतेच, तू आता म्हणालाच, तसंच एकाग्रता सुद्धा लागते, पेशन्सही लागतो, तर मग हे सगळं डेव्हलप करायला तू काय केलंस?
0: बघा, प्रत्येक एलिमेंटची वेगळी तयारी असते. जसं मी तुम्हाला आता उदाहरण दिलं की मला जर हँड स्टँड करायचं आहे तर माझं चित्त जर एकाग्र नसेल तर ते करता नाही येणार. तुमच्या श्वासांचं सुद्धा गणित त्यात तुम्हाला बसवावं लागतं. तुम्ही कसाही श्वास घेऊ शकत नाही. तुम्हाला कधी घ्यायचा आहे कधी सोडायचं हे लक्षात घ्यावं लागतं.

0: आणि जसं आता तुम्ही होल्ड करून आहात हाताच्या भारावर, तेव्हा तुम्ही जोर जोरदार असा श्वास घेऊ शकत नाही. तुम्हाला बॅलन्स ठेवायला तेवढं एकाग्र चित्त लागतं. तुम्हाला एका ठिकाणी बरोबर शांतपणे पाहावं लागतं. आणि हे ते करता करता येतं. फ्लेक्झिबिलिटीचा विषय असा असतो की जर मला एक पाच शिरासन करायचं असेल, म्हणजे मानेत पाय घालायचा असेल मलखांवर बसून, तर तो मला खाली घालता यावा पहिले. आणि कारण वर तर बसायचंय तर वर बॅलेन्स करून मग ते करायचंय.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे खाली ग्राउंडवर त्याची आधी प्रॅक्टिस जास्त केली जाते. आणि आमचं जे स्ट्रेचिंग बेंडिंगचा जो पार्ट असतो वॉर्म अप झाल्यानंतर, त्यात आम्ही ते सगळं कव्हर करत असतो की आम्हाला ज्या ज्या एलिमेंट्सची तयारी करायची त्याची स्ट्रेचिंग बेंडिंग आम्ही आधीच आमची ग्राउंडवर करत असतो. तर स्ट्रेचिंग बेंडिंग तिथे होऊन जातं. पेशन्स वगैरे तर तुम्हाला तो करता करता तो डेव्हलप होतो.
1: हा.
0: आणि एकाग्रता सुद्धा, म्हणजे याच्यात असं आहे, मला क्रीडा भारतीचे अखिल भारतीय सहमंत्री होते प्रसन्नजी हरदास, त्यावेळी ते आमच्या ज्या मैदानावर आले त्यांनी एक छान गोष्ट मला सांगितली की निनाद, तू एकही खेळाडू असा नाही पाहणार जो मोठ्या स्तरावर खेळ खेळतोय आणि तो हुशार नसेल. हा, तू कोणाचं उदाहरण घे, तू धोनीचं उदाहरण घे, तेंडुलकरचं उदाहरण घे, कोहलीचं उदाहरण घे, इकडे सुनील छेत्रीचं उदाहरण घे, किंवा कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही खेळाडूचं उदाहरण घे, तो तुला हुशारच दिसेल. आणि त्यावेळी ते एक लक्षात आलं की एक तर तुम्ही खेळ खेळता खेळता हुशार होता, किंवा जो हुशार असेल त्याला एक तो एज असतो की तो खेळाला नीट समजू शकतो. कारण स्पून फीडिंग एका स्तरापर्यंत तुमचा कोच करत असतो की असा असा एलिमेंट बसवून देणे, हे कर, हे रुटीन कर. एका वेळेनंतर तुम्हाला तुमचं रुटीन ठरवायचं असतं. तुमची बॉडी प्रत्येक गोष्टीला कसं अडॉप्ट करते, जसं तुम्हाला लिहून दिलं असेल की तुला चणे खायचे आहेत, आता चणे तुम्हाला सूट करतायत नाही करतायत हे तुमच्या शरीरात तुम्हाला कळतं. लहान मुलं तितके फारसे बोलत नाही तर त्यांचं चालून जातं. पण एकदा साधारण जसं 12वी नंतर मुलं हे झाले, तयार झाले, की मग त्यांना लक्षात येतं की हे मला पचतं किंवा हे मला पचत नाही, हे म्हणजे ते दूध मला चालतं किंवा नाही चालत. आणि मग तेव्हा त्यांच्याकडे पर्याय असतात. तर त्यावेळी जो व्यक्ती जास्त चांगल्याने ते हँडल करेल तो त्या खेळामध्ये जास्त पुढे जाण्याची शक्यता असते.
1: फ्युचर प्लॅन्स विषयी काय सांगशील?
0: ज्या खेळासोबत संलग्नित आहे त्या खेळासोबत संलग्नित राहायचंय. माझी कायम ही अशी कंप्लेंट राहिली आहे माझ्या पूर्वीच्या खेळाडूंना, संघटकांना आणि मल्लखांब प्रेमींना घेऊन, की मलखांब जितका असा तळहाताच्या फोडासारखा तुम्ही जपायला हवा होता तो जपला नाही, किंवा त्याच्या अवतीभवती असं एक वातावरण तयार नाही झालंय की या खेळातले लोक याच खेळात राहतील जास्त वेळ. आणि त्यामुळे हे माझ्या पुढच्या जनरेशननी म्हणू नये हे कायम माझ्या डोक्यात राहिलंय. त्याचसाठी विरांगण संस्था सुद्धा आम्ही सुरू केली. आणि त्यानंतर आता आम्ही स्वास्थ्यम स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी सुद्धा सुरू केलेली आहे. त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मलखांब प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही चांगले प्रशिक्षण केंद्र जिथे चांगल्या सुविधा, चांगले कोचेस असतील आणि चांगल्या सुविधा, म्हणजे खरंच नागपूर शहरात किंवा विदर्भात नसतील अशा चांगल्या सुविधा, जसं आता आमच्या विरांगण संस्थेत तीनही ऍपरेटर्स आहेत. आमच्या लहानपणी ते नसायचे. आता आम्ही जी संस्था सुरू केली त्यात तीनही ऍपरेटर्स आहेत, क्रॅश मॅट्स आहेत, चांगल्या फ्लोअर मॅट्स आहेत. तर ती सगळी सोयीसुविधा दिली. आणि जेव्हा तुम्ही चांगल्या सोयीसुविधा देता तेव्हा पालक येऊन तुम्हाला फीस पण चांगली देतात. फीस पण चांगली देतात, तुमचे कोचेस चांगले त्यातनं अर्न करू शकतात, त्यातनं पैसे कमवू शकतात. मॉनिटायझेशन आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: कोणत्याही खेळामध्ये आता आपल्याकडे ना एक असा भाव असतो की सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात जो माणूस काम करतोय त्यांनी पैसेच घेऊ नये. म्हणजे व्याख्याता आहे का, तर पैसेच घेऊ नये. अरे तू संगीत नाही, तू क्लासेसचे पैसे कशाला घ्यावे, तू तुझ्या गुरुंकडनं तर फुकट शिकला ना, असा एक थोडासा भाव असतो. की हे या गोष्टीला खूप चांगलं मानलं जातं की नाही तो हे आहे पण तो पैसे नाही घेत. माझं असं मत आहे की संस्कृती असेल, सांस्कृतिक खेळ, सांस्कृतिक विषय हे तेव्हा चांगल्याने जपल्या जातील जेव्हा त्या क्षेत्रात कार्यरत लोकांना त्याचा आर्थिक मोबदला सुद्धा मिळेल. हा, म्हणजे त्यांना जर आता मला मलखांब खेळायचंय किंवा मल्लखांबचा संघटक व्हायचंय किंवा खेळाडू व्हायचंय किंवा प्रशिक्षक व्हायचंय, आणि जर मलखांब प्रशिक्षक म्हणून जर मी उदरनिर्वाह करू शकत नसेल तर मग मी या खेळात फार काही टिकू शकणार नाही.
1: बरोबर.
0: ठीक आहे. पण या खेळातनं सुद्धा प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह होऊ शकतो, इथल्या संघटकांचा होऊ शकतो, इथे जे क्लब्स काढतात त्यांचा होऊ शकतो. हे जेव्हा तुम्ही सिद्ध करता तेव्हा तो खेळ चांगल्याने वाढतो. आणि मला कुठेतरी वाटतं की ते मुंबईने चांगल्या पद्धतीने केलं, की मुंबईत प्रशिक्षक काबर तयार झाले इतके चांगले, कारण तो जर सेशन घ्यायला जातो

0: त्याला पर सेशन त्याचे पैसे मिळत आहेत. आपल्या इथे काय अपेक्षा असते की नाही नाही जा तू खेळ टिकव. खेळ टिकव कसा, त्याला त्याला किमान पेट्रोलचा खर्च लागणार आहे, तो त्याचा वेळ देतोय, या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. तर आम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या एक मॉडेल तयार केलं की या खेळाला जर आपल्याला टिकवायचं असेल तर या या पद्धतीने जावं लागेल. कोचेसला पण संघटकांना पण प्रशिक्षकांना सगळ्यांना डोक्यात घेऊन सगळ्यांच्या परीने हा खेळ असा विन विन सिच्युएशन असली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही एक चांगलं स्वास्थ्यमचं पण प्रशिक्षण केंद्र तयार केलंय, चांगलं विरांगणचं पण केलंय आणि छान त्यामागे उत्तम काम चालू आहे.
1: तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी नागपूर आकाशवाणीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तू वेळात वेळ काढून आलास आणि आपल्या सगळ्या युवा श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्यास त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया तरुणाई या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार. मित्रांनो आताच आपण तरुणाई या मालिकेत मल्लखांबपटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत ऐकली.

मित्रांनो, आताच आपण तरुणाई ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं, तर सादर करते होते डॉक्टर विजय सिंग राजपूत. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा आपल्याच आवडत्या युववाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

0: Europe's largest technology and startup event, where Mr. Modi is expected to highlight India's growing innovation ecosystem and technological advancements. The Prime Minister is also scheduled to address members of the Indian community during a special diaspora event. Education Ministry today said that 52 Indian institutions are featured in the QS World University Rankings 2027. IIT Delhi remains India's highest ranked institution at 118th globally, while IIT Delhi, IIT Bombay and IIT Madras are among the world's top 200 universities. Education Minister Dharmendra Pradhan expressed happiness that India's global academic footprint continues to expand. Union Education Minister Dharmendra Pradhan today chaired a high-level review meeting to assess preparations for the NEET UG re-examination scheduled on Sunday. During the meeting, Minister stressed the need to maintain the highest standards of integrity, transparency and efficiency in the examination process. He directed all concerned authorities to remain vigilant and ensure all necessary arrangements for the free and fair conduct of the re-examination. India's Meenakshi Hooda advanced to the quarterfinals of the World Boxing Cup 2026 in Guiyang, China today. Meenakshi secured a convincing 5-0 victory over Poland's Natalia Kuczewska in the women's 51kg round of 16 bout. Four Indian boxers will be in quarterfinal action tomorrow. And that is the end of this news bulletin.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. ऐकूया आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर 6:20 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:30 कामगार सभा, यामध्ये शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग याविषयी डॉक्टर सोनल कुलकर्णी यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन स्मिता नामदे, सादर करते नयन पवार. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. 7:00 प्रादेशिक बातम्या, तर 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत, यामध्ये 7/12 सुधारणा 2026 जमीन नोंदणीतील ऐतिहासिक परिवर्तन याविषयी ॲडव्होकेट भाग्यश्री काळे यांनी दिलेली माहिती. त्यानंतर चालू जमाना ही कौटुंबिक श्रुतिका, लेखन माधुरी शिंदे, सहभाग प्रसाद कुलकर्णी, धीरज केदारी, वहिदा शेख. आणि शेवटी बाजारभाव, सादर करते धीरज केदारी. 7:15 कार्यक्रम एक कलाकार, आजचा कार्यक्रम गायिका उषा उत्थूप यांच्यावर केंद्रित. 9:15 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, तर 9:30 कंट्री वाईड आणि 10:15 इन्साइट्स हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 नादब्रह्ममध्ये अर्पिता वैशंपायन यांनी गायलेला राग जनसंमोहिनी. तबल्यावर साथ सचिन राजोपाध्ये यांची आणि संवादिनीवर उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांची. रात्री 11:00 हिंदी समाचार आणि त्यानंतर इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर हे होते आजचे उर्वरित कार्यक्रम. उद्याच्या प्रातःकालीन प्रसारणात 5:55 गिरवाणवाणीमध्ये ऐकू शकता श्रीमद शंकराचार्य रचित महिषासूर मर्दिनी स्तोत्र शर्वरी लेले यांच्या स्वरात. 6:05 प्रभातवंदन, यामध्ये चिंतन या सदरात डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांचे विचार. 6:35 दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी सदरात अन्न सुरक्षिततेमध्ये शेतकऱ्यांची भूमिका याविषयी माहिती. 7:15 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये योगासनं नियम आणि काळजी याविषयी योगशिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3, सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. 6:50 परिसर कार्यक्रमात परिसर आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3, सादर करते विजय भुयार. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची. 7:00 आजचा विचार, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम. 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. 7:50 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी. 9:00 मराठी चित्रपट संगीत, 9:30 गिरवाण भारती, यामध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम वादनाट्यम, प्रस्तुती पयोधी देशपांडे.

0: आणि सहकाऱ्यांची, निर्मिती सहाय्य साक्षी जरंडीकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। 10 वाजता गांधीवंदना, लेखन अनुताई लिमये, सादरकर्ते विनायक मोरे। 10:15 सुगम संगीत। 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग जौनपुरी। 11:30 विशेष गीतगंगा। शास्त्रीय नृत्यगुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग पहिला। संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ। 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात स्त्री आरोग्याची बावन्नी। त्यानंतर संगीतोपचार अभ्यासक डॉक्टर रजनी अपसिंगेकर यांचं भाषण संगीतम करोती कल्याणम। त्यानंतर संस्कृतीच्या पाऊलखुणा, प्राचीन भारतीय शास्त्रसंपदा या अंतर्गत भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची डॉक्टर निलिमा थत्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला। सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची आहे। 12:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT। 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र। 12:15 आणि 2:30 कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह। दरम्यान 12:15 दोपहर समाचार। उद्याच्या दुसऱ्या प्रसारण सभेत 5:00 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युववाणीमध्ये स्टेट युंड या सदरात जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम गाण्याच्या जन्मासाठी। लेखन आणि निवेदन आरती गाढवे, सादरकर्ते धीरज केदारी। संध्याकाळी 6:30 स्वस्थ भारत यामध्ये गर्भवती महिलांसाठी योग याविषयी योगतज्ञ डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत। निवेदन स्मिता नामदे, सादरकर्ते नयन पवार। निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची। 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संजय मंडकमाले यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत। आणि त्यानंतर बाजारभाव, सादरकर्ते धीरज केदारी। 7:15 एक कलाकार हा कार्यक्रम, 9:15 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 नादब्रह्म यामध्ये पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग आडंबरी केदार, तबल्यावर GS हिरेमठ तर संवादिनीवर अब्दुल कादिर यांची साथ। तर 11:00 हिंदीतून तसंच 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू। तर ही होती आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा।
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: आकाशवाणी आपल्या

0: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
2: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी, शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
3: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू, स्वच्छ घर

0: मी म्हणते जुनं तेच सोनं.
1: नाही, मी म्हणते नवं तेच सोनं.
0: जुनं नवं
2: कशालाही नावं न ठेवता जुन्या नव्याचा समन्वय साधणारी आकाश

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6:20 संस्कृत समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग याविषयी डॉक्टर सोनल कुलकर्णी यांची मुलाखत. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, योग ही एक प्राचीन पद्धत आहे ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. कामाच्या ठिकाणी तणाव कमी करण्यासाठी आणि शारीरिक आजार टाळण्यासाठी योग अत्यंत फायदेशीर आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यातून मुक्त होण्यासाठी योगाची कशी मदत होते हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर सोनल कुलकर्णी यांना. डॉक्टर सोनल कुलकर्णी या होमिओपॅथी तज्ञ, आहार तज्ञ, योग शिक्षिका तसंच मुद्रा चिकित्सक म्हणून गेल्या 20 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत. डॉक्टर सोनल कुलकर्णी, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार स्मिता.
0: डॉक्टर सोनल, सध्या औद्योगिक क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे, पण त्याच्यामधून जो काही त्यांना ताणतणाव आहे किंवा शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागतं आहे, ह्या सगळ्यासाठी योग त्यांना कसा मदत करू शकतो? बरं,
1: ज्या वेळेस औद्योगिक क्षेत्राचं विस्तृतीकरण चालू आहे त्याचबरोबर त्याच्यातले आव्हानं दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात जर आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जर पाहिलं तर रोज सकाळी उठून जी आपली धावपळ असते आणि दिवसभर कामाचा तणाव असतो आणि बऱ्याच जणांचं झोप होत नाही किंवा हे सगळे तणाव असतात, तर की योग हा तुमचा फक्त सोबती नाही तर योग हा एक संजीवन म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच काम करू शकतं. जिथे आपण आजारांना केवळ बरं करण्यासाठी नाही तर आजारांना लांबच ठेवण्याचं आपण काम करू शकतो.
0: डॉक्टर, पण त्याचप्रमाणे इतर क्षेत्रात जसं काही बांधकाम क्षेत्र आहे, शेतीच्या याच्यात काम करणारे लोक आहेत, ह्या शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींना योग आणि प्राणायाम किती उपयुक्त ठरू शकतो? बरं,
1: प्रत्येक क्षेत्रामध्ये योगाचं महत्व आहे. जसं की आता बांधकाम असो, शेती व्यवसाय असो किंवा इतरही ज्याच्यामध्ये शारीरिक श्रम भरपूर आहेत तिथे नक्कीच योग हा आपल्याला मदत करू शकतो. कारण ज्यावेळेस आपण योग योग्य पद्धतीने निवडतो त्यावेळेस जो स्नायूंवरती येणारा रोजचा तणाव आहे, शारीरिक थकवा

0: आपण ज्याला म्हणतो, त्याचबरोबर दिवसभर काम केल्यानंतर येणारा मानसिक थकवा आहे, या सर्वांना परतवून लावणारा जर कोणी एक सुंदर सोबती असेल तर योग आणि त्यांची आसनं आहेत. प्राणायाम पण श्वसनाचे जे आपण व्यायाम आहेत, पण नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांना शारीरिक श्रम आणि मानसिक श्रमही भरपूर आहे तिथे योग आणि प्राणायाम नक्कीच मदत करू शकतो. स्मिता,
1: तर मग ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या दैनंदिन जीवनशैलीचा त्यांच्या सांधे, स्नायू आणि श्वसन संस्थेवर कसा परिणाम होत असतो?
0: योग इतकं प्राचीन शास्त्र आहे हे. जसं महर्षी पतंजलीनी प्रत्येक अबालवृद्ध सर्वांसाठी खूप सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्यावेळेस कामाचा तणाव आहे तर त्याची आपल्याला सुरुवातीला लक्षणं आपल्या शरीरावरती दिसायला लागतात. जसं सकाळी झोपेतनं उठल्यानंतर उठण्याची इच्छा न होणं, त्यानंतर शरीर आखडतं, त्यानंतर आपल्या शरीराची स्नायूंची क्षमता हळूहळू मंदावत जाते आणि कालांतराने त्याचं रूपांतर कुठल्या तरी व्याधीमध्ये होतं. तर ह्यांची जे लक्षणं आहेत आपण सुरुवातीलाच जर का ओळखली, हा सगळ्यात मेन महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून आम्ही सांगतो की सकाळी तुम्ही योग आसनं जर केली, त्यानंतर जर का काही ताण क्षमता वाढवणारे स्नायूंचे व्यायाम जर केले, फुफ्फुसांचे क्षमता वाढवणारे जर का काही प्राणायाम केले, तर नक्कीच तुमचा जो दिवस आहे तो एक ऊर्जा देणारा तुमचा दिवस पूर्ण जाऊ शकतो. स्मिता,
1: डॉक्टर, आता काही क्षेत्रांमध्ये असं असतं की त्या व्यक्तींना बराच वेळ उभं राहावं लागतं किंवा जड वजन उचलावी लागतात, यामुळे होणाऱ्या हाडांचं जे दुखणं असतं ते कमी करण्यासाठी मग कोणती आसनं उपयुक्त ठरू शकतात? बरं,
0: सर्वात आधी तर उभं राहण्यामुळे तुमच्या स्नायूंवरती ताण पडणार आहे, मणक्यांवरती ताण पडणार आहे, त्याच्यानंतर पायांवरती दीर्घकाळ उभं राहिल्यानंतर सूज येणं आणि त्यानंतर व्हेरिकोज वेन्स नावाचा जो एक प्रकार आहे त्या सगळ्या तणावाचं रूपांतर ह्या सगळ्या व्याधींमध्ये होत असतं. तर त्यासाठी जर सकाळी तुम्ही कामावरती जाण्यापूर्वी ताडासन आहे, त्याच्यानंतर मार्जरी आसन आहे, त्याच्यानंतर उष्ट्रासन आहे, ज्याच्यामध्ये तुमचं शरीर पूर्णपणे रिलॅक्स होतं, 12 सूर्यनमस्कार तुम्ही नक्की करा. 12 सूर्यनमस्कार आणि त्याच्याबरोबर त्याची मंत्र सूर्यनामावली बरोबर म्हटलेले सूर्यनमस्कार, तेव्हा फक्त शरीराचे स्नायू नाही आपले मनही ऊर्जावान होते. मंत्रोच्चारांनी आपल्या फुफ्फुसांची क्षमता सुद्धा वाढते आणि एकंदरीत त्याचा आपल्याला फायदा दिवसभरासाठी होतो. मग तुम्ही दिवसभर दीर्घकाळ जरी उभं राहिलात तरी तुम्हाला तणाव कमी प्रमाणात जाणवतो. खूप जास्ती वजन उचलल्यामुळे त्याचं रूपांतर कंबरदुखीमध्ये होतं. पण योग हा फक्त तुमच्या मॅटवरती न करता त्याला तुम्ही तुमच्या आहारामध्येही घेऊन जा असं सांगण्यात आलेलं आहे. तर नक्कीच तुमचा आहार जर का पोषक असेल तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच कंबरदुखी आणि हे सगळे जे काही आव्हानं त्यांना सामोरं जावंच लागणार नाही. आणि वजन उचलल्यामुळे जे काही स्नायूंना तुमच्या हानी होते ती हानी आपण टाळू शकतो. स्मिता,
1: डॉक्टर, आता तुम्ही कंबरदुखी बद्दल बोललात, तर मग कंबरदुखी आणि मणक्याच्या तक्रारींसाठी मग कोणती योगासनं उपयुक्त आहेत? बरं,
0: कंबरदुखीसाठी सगळ्यात प्रामुख्याने तर ताडासन तर आहेच आहे. त्याच्यानंतर आपण कटीचक्रासनाचा एक प्रामुख्याने उल्लेख इथे करतो, कारण आपला जो मणक्यांचा भाग आहे त्याला संपूर्ण आपण पीळ देण्याचं काम करत असतो. कटीचक्रासनामध्ये तुमची मान, पाठ, कंबर आणि पाय हे सर्वच त्याच्यामध्ये पूर्णपणे रिलॅक्स होत असतात. दुसरं, मर्कटासनाचा एक संच असतो, तो मर्कटासनाचा संच करू शकता. त्याच्यानंतर सेतुबंध आसन, तुम्ही प्रामुख्याने ह्याला अजिबात टाळू नका. जर तुम्हाला कंबरदुखी आहे तर सेतुबंधासन हे तुमच्यासाठी एक खरोखर वरदान आहे. स्मिता,
1: डॉक्टर सोनल, आपण बघतो की कामगारांना सततच्या कामाच्या ताणामुळे खांदे, मान, मनगट यावर ताण येत असतो, तर हा ताण कमी करण्यासाठी कोणते सोपे योगाभ्यास आहेत की जे ते करू शकतील?
0: योग सुरुवात करण्याच्या आधीही एक सूक्ष्म व्यायाम नावाचा एक प्रकार असतो. महिलांनी तर हा नक्कीच करावा, कारण ज्यावेळेस आपला जो ताण शरीरामध्ये साठत आहे तो वात ह्या स्वरूपात साठत असतो. स्मिता, तर त्याचं निर्मूलन करण्यासाठी सूक्ष्म व्यायाम, जसे छोटे छोटे सांधे आहेत आपले, जसे की बोटं आहेत, मनगट आहे, मान आहे, खांदे आहेत, पायांची बोटं आहेत, पायांची जी काही स्नायू आणि पायांची जी काही सांधे आहेत, त्यांच्या मंद हालचाली जर आपण केल्या तर त्यांचा तणाव पूर्ण कमी होतो आणि नक्कीच आपल्याला एक ऊर्जा तिथे बघायला मिळते. त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतो. नेहमी सबब दिली जाते की आमच्याकडे वेळ नाहीये. प्रामुख्याने महिला वर्ग असो किंवा कामगार बंधू असतील, त्यांची मुख्य सबब ही असते की माझ्याकडे वेळ नसतो. योगसूत्र लिहिताना सगळ्यात आधी अथ योग अनुशासनम, म्हणजे अनुशासन. जर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही थोडंसं डिसिप्लिन आणलं तर कुठलीही

0: गोष्ट मला नाही वाटत असाध्य आहे. तुम्ही जर 7 ते 8 मिनिटं सोपे व्यायाम करण्यासाठी जर काढू शकलात तर तुमच्या शरीरामध्ये रोग कुठलाही बळावणार नाही याचं मी नक्की शाश्वती देऊ शकते. सूक्ष्म व्यायामांना विस्तृत करायचं झालं तर मानेच्या ज्या हालचाली आहेत त्या योग्य पद्धतीने श्वासांच्या सोबत करणं आवश्यक आहे. त्यानंतर खांद्यांना गोलाकार पद्धतीने फिरवणे, मनगट जे आहे गोलाकार सरळ आणि उलट पद्धतीने फिरवणे, त्यानंतर पायांची जी काही सांधे आहेत त्यांच्या हालचाली आहेत, बोटांच्या हालचाली आहेत, सोबत जर का आपण कटी चक्रासन असे जे सोप्या पद्धती जर का आपण केल्या तर नक्कीच तणाव मुक्त आपण होऊ शकतो आणि तुमची आखडणार नाही स्नायू. जर का तुम्ही रेग्युलर पद्धतीने जर का आपण गोलाकार आणि सोप्या पद्धतीने जर तुम्ही स्नायूंना मुव्हमेंट केली तर तुम्ही तिथे आखडणार नाही.
1: डॉक्टर, औद्योगिक क्षेत्र म्हटलं की त्याच्यामध्ये धूळ आहे, धूर आहे किंवा या रासायनिक पदार्थांचा एक वास आहे, तर ह्या सगळ्यांना ह्या कामगारांना सामोरं जावं लागतं, तर त्यातून त्यांना ज्या काही व्याधी उत्पन्न होतात तर त्यासाठी कोणते प्राणायाम म्हणा किंवा कोणते योगासनं उपयुक्त ठरू शकतील?
0: ज्यावेळेस ह्या धुळींचे कण रासायनिक जे काही पदार्थ आहेत नाका आणि तोंडाद्वारे आपण घेत असतो शरीरामध्ये ते श्वासनलिकेद्वारे आपल्या फुफ्फुसांमध्ये साठत असतात. काही कालांतरानंतर त्यांचं जे काही परिवर्तन आहे, फुफ्फुसांचे आजार आहेत, त्याची सुरुवात छोट्या छोट्या आजारांपासून होते. जसं की तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती सुरुवातीला कमी जाणवेल, रोगप्रतिकार शक्ती कमी आहे असं आपण जर दुर्लक्ष केलं त्याच्याकडे, वेळेवरती त्याचा प्रबंध नाही केला, तर त्याचं परिमार्जन न्यूमोनिया, लंग कॅन्सर, दमा, श्वास लागणे, हृदय विकार, वजन वाढणे, परत त्याच्यानंतर मनावरती. हठयोगामध्ये एक सुंदर श्लोक आहे, जेव्हाही श्वासांचा प्रश्न येतो त्यावेळेस हठयोगामध्ये सांगितलेलं आहे की चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत. म्हणजे तुमचा श्वास आणि तुमचं मन हे इतकं जोडलेलं आहे, जेवढा तुमचा श्वास दीर्घ तेवढं तुमचं मन शांत असतं. आणि त्या पद्धतीने उलट आहे, जर तुमचा श्वासच नीट नाहीये तर तुमच्या मनामध्ये तणाव, अँझायटी, डिप्रेशन, झोप न लागणे, म्हणजे हा धूर हा जो परिणाम आहे हा फक्त शारीरिक न राहता हा मानसिक पातळीवरती पण आपल्याला बघायला मिळतो. यावरती उपाय आहेत जिथे श्वसनाची गती आपली कमी करता येईल असं दीर्घ श्वसन, जे तुम्ही मोकळ्या हवेत करणं आवश्यक आहे. सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठता त्यावेळेस तुमचे प्रातविधी झाल्यानंतर तुम्ही मोकळ्या हवेमध्ये हे प्राणायाम करणं आवश्यक असतं. त्यामध्ये दीर्घ श्वसन आहे, अनुलोम विलोम, कपालभाती, त्याचप्रमाणे लंग रिहॅबिलिटेशन एक्सरसाइजेस म्हणतो त्याला. छाती जिथे प्रसरण पावते आहे ती प्रसरण पावल्याने तुमच्या फुफ्फुसांवरती पण त्याचा परिणाम होतो. तो सकारात्मक परिणाम कसा होतो, तुमची छाती प्रसरण पावणारे जे काही आसनं आहेत, जसं उदाहरण घ्यायचं झालं तर उष्ट्रासन आहे, भुजंगासन आहे, ह्या आसनांमुळे काय होतं आपल्या ज्या फुफ्फुसांना आहे भरपूर प्रसरण पावण्याची एक तिथे संधी मिळते, त्यामुळे ते ऑक्सिजन इनहेलेशन भरपूर करतात, प्राणवायू भरपूर प्रमाणात येतो आणि त्याचा परिणाम असा होतो की मन शांत होतं. त्याच्यानंतर आपलं कार्बनचं जे काही उत्सर्जन आहे ते वेगाने, गॅशियस एक्सचेंज ज्याला म्हणतात ते वेगाने होतं. जो काही इम्प्युअर तिथला वायू आहे तो वेगाने शरीराबाहेर जातो, म्हणजे आपल्या फुफ्फुसांची शुद्धी तिथे होत असते. फक्त कार्बन डायऑक्साइड नाही, जी धूळ आणि जी रसायनं तुमच्या फुफ्फुसांमध्ये साठली जात आहेत दिवसेंदिवस त्याचं सुद्धा आपण उत्सर्जन तिथे करू शकतो.
1: मग की ज्यांना दम लागतोय किंवा श्वास घेण्याला त्रास होतोय तर अशा व्यक्तींनी योग करताना मग काय काळजी घेणं गरजेचं आहे? बरं,
0: मला इथे काय करावं ह्यापेक्षा काय करू नये हे नमूद करणं जास्त आवश्यक वाटतं स्मिता, कारण बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की योग करायचा आहे तो खूप तीव्र गतीने करायचा आहे, खूप सारी आसनं करायची आहेत, खूप साऱ्या फास्ट एक्सरसाइजेस करायच्या आहेत. असं न करता तुम्हाला दम लागण्याचा त्रास होतो आहे किंवा इतरही श्वासांचे विकार आहेत तर तुम्ही सगळ्यात आधी ज्या फास्ट केल्या जाणाऱ्या एक्सरसाइजेस आहेत, योगासनं करतो किंवा जलद गतीने जी काही व्यायामाचे प्रकार आहेत ती टाळणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या प्रकारांकडे एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हळूवार पद्धतीने, थोडासा तुम्हाला कालावधी लागला त्याच्यात तरी हरकत नाही, आपण पाहिलं की फुफ्फुसांची प्रसरण होण्याची क्षमता वाढवण्याची ज्या काही व्यायाम पद्धती आहेत किंवा ज्या काही सूर्यनमस्कार आहे जसं की, त्यानंतर बरेच काही आपण त्याच्यामध्ये योगासनही करू शकतो प्राणायामही करू शकतो. पण ह्या सगळ्यांपेक्षाही जलद गतीने तुम्ही काही गोष्टी न करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे स्मिता. त्यामध्ये एका प्रमाणापर्यंत कपालभाती,

0: हे करू शकतात. ज्यांना खूप जास्ती श्वास लागतो त्या व्यक्तींनी कधीही भस्त्रिका किंवा असे जे प्राणायाम आहेत जिथे तुमची अत्याधिक ऊर्जा पणाला लागलेली असते ते प्राणायामांचे प्रकार टाळणं खूप आवश्यक असतं. तुम्ही सावकाश करणं हेच खूप आवश्यक आहेत.
1: डॉक्टर, कामगारांना फक्त शारीरिकच त्रास असतो असं नाही तर त्यासोबतच त्यांना आर्थिक म्हणा किंवा कौटुंबिक ताण देखील बऱ्याच प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. मग अशा वेळी या ताणाचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो बरं, आणि यामध्ये योगाची कशी मदत होते? मग

0: येणं, त्या कामाला सुद्धा तुम्ही सकारात्मक दृष्टीनी आणि एन्जॉय करून करणं आपण जे म्हणतो. पण ह्या सगळ्यांमध्ये जसं की आपल्या मनावरती परिणाम होतोय, अनिद्रा आहे किंवा अँझायटी आहे, असं जर का चिडचिडेपणा आहे, काम करत असताना तुम्ही शांत राहणं, सकारात्मक राहणं हे तर आवश्यक आहेच आहे. त्याशिवाय जो काही परिणाम आपल्याला त्या तणावाने झालेला आहे तो आपण टाळू शकतो. त्याचं संपूर्ण निर्मूलन करत असताना ध्यान पद्धती मी इथे विशेष करून अधोरेखित करेल. मानसिक तणाव जर असेल, श्वसनाचे जे काही व्यायाम आहेत, प्राणायाम आहेत, त्याबरोबर ध्यानाचा जर का अवलंब केला, ध्यानामध्ये सुरुवातीला तुम्ही शांतपणे बसणे, तुमचे जे काही मोबाईल किंवा जे काही स्क्रीन आहेत त्या सगळ्या तुम्ही जर टाळून सकाळी तुम्ही ताज्या हवेमध्ये एक 10 मिनिटं फक्त ध्यानाचा सराव केला, किंवा तुम्ही झोपण्यापूर्वी जर हा सराव केला, तर मानसिक तणाव जो काही आपल्या शरीरावरती मनावरती आला आहे किंवा त्याचं व्याधीत रूपांतर झालं आहे, तर त्यात सुद्धा फरक जाणवतो. स्मिता, ते मला पूर्वी खूप जास्त दमा आणि सर्दीचा स्वतःला खूप जास्त त्रास होता, बरीच औषध उपचार करूनही त्यात फरक पडत नव्हता. मी रेग्युलर योगा प्राणायाम सुद्धा करत होते, पण मला ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल जर जाणवला तर तो केवळ ध्यानामुळे जाणवला. योग ही एक त्रिसूत्री आहे, त्याच्यामध्ये आसन, ध्यान आणि प्राणायाम हे तीनही अंग त्याच्यामध्ये अविभाज्य आहेत. स्मिता, जेव्हा मनाचा प्रश्न येतोय तेव्हा ध्यान पद्धती स्वीकारत असताना एक आसन तुम्ही निवडावं. तुम्ही जर का खाली बसू शकत नाही, बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की ध्यान हे फक्त खाली बसून किंवा पद्मासनात केलं जातं, असं काहीही नाही. जे काही तुम्हाला कम्फर्टेबल असेल असं आसन घ्यावं आणि त्याच्यावरती 10 मिनिटं बसून पाठीचा कणा सरळ ठेवून श्वासांवरती लक्ष केंद्रित करावं. श्वासांवरती लक्ष केंद्रित करत असताना हळूहळू आपल्याला असं लक्षात येतं की आपलं मन शांत होत आहे, मनामध्ये विचार येत आहेत, पण हरकत नाहीये, तुम्ही त्याला हळूहळू टाळू शकतो. आणि आपल्याला असं लक्षात येतं की हळूहळू आपली एकाग्रता वाढायला लागते. स्मिता, त्याचं रूपांतर असं होतं की आपल्याला झोप शांत लागते. आणि हा थेंबे थेंबे तळेसाची असा प्रकार आहे. पहिल्याच दिवशी जर कोणी म्हणाले की मला जर ध्यान व्हायला पाहिजे तर असं होणार नाही. नियमित सरावानी हे साध्य होत. कमीत कमी आठवड्यातनं 5 दिवस आपण ध्यान केलं पाहिजे आणि किमान 10 मिनिटं ध्यान केलं पाहिजे. ओम उच्चारण हे अतिशय सुंदर ध्यान पद्धती आहे. भ्रामरी तुम्ही जर का केलं, आता रिसेंट खूप रिसर्चेस आहेत स्मिता ज्याच्यामध्ये सांगितलंय की एक भ्रामरी जरी केलं तर आपलं अल्फा स्टेट ऑफ माइंड म्हणजे जे ब्रेन वेव्स आहेत त्यामध्ये एवढे तरंग अनुभवायला मिळतात, म्हणजे मन शांत करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. स्मिता,
1: डॉक्टर अतिश्रम करणारे व्यक्ती आहेत तर त्यांना दिवसभराच्या श्रमानंतर शरीराला आणि मनाला आराम देण्यासाठी तर संध्याकाळच्या वेळेला किंवा झोपेच्या आधी अशी शांततेने करण्यासारखी असणं काय आहे?
0: मी त्याला बेड टाइम रुटीन म्हणत असते, बेड टाइम रिच्युअल म्हणत असते. म्हणजे जसं की आपण दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी एक 10 मिनिटाचं रुटीन आपण जर का सेट केलं तर त्यामध्ये काही आसनं आपण करू शकतो. म्हणजे ध्यानाला बसण्यापूर्वी जर तुम्ही ही आसनं केली आणि ध्यान केलं तर अतिशय सुंदर तुम्हाला झोप लागू शकते. त्या आसनांमध्ये प्रामुख्याने मला असं वाटतं की ताडासन नक्की करायला पाहिजे, ज्याच्याने संपूर्ण शरीरावरचा ताण कमी होतो. स्मिता, वृक्षासन हे एक आसन असं आहे जे नक्कीच प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि 100% तुम्ही सेतुबंधासन करून जर झोपलात, सेतुबंधासन म्हणजे आपण जमिनीवरती सरळ झोपून कमरेचा भाग आपण उचलत असतो, हे 3 आसनं केली आणि एक 5 ते 10 मिनिटं ध्यान केलं, पलंगावरती बसून न करणं हे लक्षात ठेवणं जरुरी आहे. कारण ज्यावेळेस आपण जमिनीवरती बसून किंवा चेअरवरती बसून करतो त्यावेळेस आपलं मन थोडंसं जागृत असतं आणि जागृत अवस्थेत मध्येच ध्यान करणं आवश्यक असतं. तर हे 10 मिनिटाचं रुटीन करून खूप जास्त फायदा होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा उठाल तर तुम्ही म्हणाल नक्कीच अरे मला आज कमी तणाव जाणवतोय, सकाळी उठल्यानंतरही फ्रेश वाटते. सकाळचा जो काही योग अभ्यास आहे त्याच्यापासून जर सुरुवात केली तर दिवसभर तुमचा ताणतणाव कमी होईल. योगासनं जर केले तर झोपही शांत लागेल. स्मिता, काही निवडक प्राणायाम आपण रात्रीच्या आपल्या रुटीनमध्ये इन्क्लूड करू शकतो. प्रामुख्याने तिथे दीर्घश्वसन, त्याच्यानंतर पूरक, रेचक आणि कुंभक ही प्राणायामाचा जो प्रकार आहे तो आपण निश्चित करावा. अनुलोम विलोम हा प्रकार इथे करू शकतो. टाळण्यासारखे जर प्राणायाम म्हटलं तर रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही कपालभाती, भस्त्रिका, बंध आणि पोटांचे स्नायू जिथे कामाला लागतात असे कुठलेही प्राणायाम रात्री न करणंच योग्य ठरतं.
1: डॉक्टर, आता मधल्या वेळेत की जेव्हा त्यांना ब्रेक असतो त्या पिरियड मध्ये त्यांनी काही करता येतील अशी काही आसनं आहेत का बरं की ज्याच्यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक ताण कमी होण्यास मदत होईल?
0: ज्यावेळेस हा बसण्याचा आपला कामाचा प्रकार आहे तर त्यावेळेस आपण डेस्क योगा म्हणतो आपण त्याला, तुम्ही बसल्या बसल्या

0: सांध्यांच्या हालचाली करू शकता हळूवार पद्धतीने, गोलाकार पद्धतीने, जसं की पायांच्या हालचाली करू शकता. काही वेळा उभं राहूनही तुम्ही ताणन क्षमता वाढवणारे व्यायाम प्रकार आहेत, योगासन आहेत, ते करू शकता. त्याच्यामध्ये उभं राहून आम्ही मार्जरासन प्रकार सांगतो, ज्याच्यामध्ये तुमचं जे काही खांदे आहेत त्यांना आपण प्रसरण पावण्यासाठी मदत करत असतो. त्यामुळे खांद्यांवरती पाठीवरती आलेला तणाव, त्याच्यानंतर आपला श्वासही थोडासा अनियमित झालेला असतो, तो श्वासही त्याच्याने नियमित होतो. हे जर छोटे छोटे आपण आसनं केली उभं राहून मार्जरासनामध्ये, तुम्ही फक्त एवढं करू शकता सुरुवातीला की उभं राहायचं आहे सरळ समस्थितीमध्ये आणि हाताची घडी घालायची आहे मागच्या बाजूनी. फक्त एवढं केल्याने आपले खांदे प्रसरण पावतात आणि जो तणाव आलेला आहे पूर्ण तो नीट होतो आणि तुमचा श्वासही सुरळीत चालायला लागतो. तर हा प्रकार तर प्रत्येक जण करू शकतं. आपल्या पायाच्या पिंढऱ्यांना आम्ही सांगत असतो की हे तुमचं दुसरं हार्ट आहे, आपलं रक्ताभिसरण व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान असतं. तर पायांच्या ज्या पिंढऱ्या आहेत त्यांना आकुंचन पावणं आणि प्रसरण पावणं, ह्याला आम्ही सोलियस पुशअप असं म्हणतो. सोलियस पुशअपचा फायदा तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण सुद्धा रेग्युलेट करतं आणि नक्कीच तुमचं रक्ताभिसरणही व्यवस्थित करतं. दिवसभराचा तुमचा जो काही ऑक्सिजनचा पुरवठा आहे तो सुरळीत होतो, श्वास तुमचा व्यवस्थित होतो. एक वेळ आपण फिक्स करू शकतो, जसं जेवणानंतर 1 ते 1.5 तासानंतर हे पिंढऱ्यांचे जर व्यायाम आपण केले, पिंढऱ्यांना फक्त तुम्ही टाचा उचलून त्यांना आकुंचन आणि प्रसरण पावण्याचा जर प्रकार केला, त्याचा परिणाम म्हणजे ओव्हरऑल बॉडीमध्ये मिळेल. आणि शिवाय आपण बाकीचे मानेचे खांद्यांचे जे सूक्ष्म व्यायाम आहेत तेही आपण इथे करू शकतो. आपण जे काही आतापर्यंत सर्व व्यायाम प्रकार, योगासन आणि श्वसनाचे व्यायाम पाहिले, हे सगळ्यांसाठीच उपयुक्त आहेत. पण खास करून महिला वर्गासाठी, जसं की लॉंग सिटिंग आवर्स मुळे कमरेचा भाग जो आहे तो आखडून जातो, पोटाचे स्नायू स्थूल आणि सैल पडायला लागतात हळूहळू, त्याचा परिणाम असा होतो की पोट सुटायला लागतं. तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी सेतुबंधासन केल्याशिवाय झोपू नये. सकाळ आणि संध्याकाळ हे नक्की करावं, तर त्यांचे हॉर्मोनल बॅलन्सही व्यवस्थित राहणार आहे, त्यांची कंबर आणि पोट ह्याचा सुद्धा तणाव कमी होणार आहे आणि पोटाचे स्नायू जे सैल पडत चाललेले आहेत ते सुद्धा पडणार नाहीत. दुसरं तर भद्रासन आपण ज्याला म्हणतो, भद्रासन म्हणजे बटरफ्लाय, खाली बसून तुम्ही दोन्ही पायांचे तळवे जोडून सरळ बसणे थोडा वेळ, हा सकाळ संध्याकाळ तुम्ही प्रकार करू शकता. त्यामुळे नक्कीच तुमच्या पोटाकडे रक्तप्रवाह वाढतो आणि महिलांना नक्कीच फायदा होतो त्याच्यामध्ये. गर्भवती महिलांनी मार्गदर्शनाखालीच केला पाहिजे असं सांगेल मी स्विता.
1: डॉक्टर, आज तुम्ही एक आहार तज्ज्ञ म्हणून देखील काम करतात, तर ह्या सगळ्यांसाठी योग्य आहार कसा राहील त्याबद्दल काय सांगाल?
0: आपल्याला ऊर्जा देणारा आहार घेणं खूप आवश्यक आहे. जो धावपळ करणारा वर्ग आहे ना, त्यांचा जेवणाचा वेळ 5 मिनिटाचा असतो, म्हणजे ते खूप फास्ट जेवतात आणि न चावता गिळणे असा एक प्रकार होतो. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स पण खूप आपल्या शरीरामध्ये वाढत जातोय, तो जो की कारणीभूत आहे बऱ्याचशा आजारांना स्मिता. तर मी प्रामुख्याने इथे सांगेल की तुम्ही जेवा, कमी जेवा पण शांतपणे जेवा. त्याच्यानंतर पोषक आहारामध्ये जर का सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये पालेभाज्या असणं, फळं असणं, डाळी, कडधान्य, ड्राय फ्रुट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स असणं, हे सर्वच आवश्यक आहे. एकच प्रकारचा आहार न घेता तुम्ही संतुलित आहार घेणं खूपच आवश्यक आहे. अथ योग अनुशासनम, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. रोज योग नक्की अंगीकारावा, प्राणायाम आणि ध्यान हे नियमित करावं, पोषक आहार घेणं, एक रुटीन छान सेट करणं हे खूप आवश्यक आहे. कामगार बंधू आणि भगिनी ते जर का स्वस्थ राहिले तर त्यांचा एक योगदान आपल्या समाजामध्ये खूप मोठं आहे. त्यांनी स्वतः स्वस्थ राहणं हे तर आपला देश, आपला राष्ट्र हे स्वस्थ होण्यास मदत होईल आणि नक्कीच तो होईल जर का तुम्ही योग अंगीकारला.
1: डॉक्टर सोनल, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या कामगार बंधू भगिनींना त्यांचा ताणतणाव म्हणा किंवा शारीरिक मानसिक व्याधी ज्या काही आहेत योग मार्गाने ते कसं दूर ठेवू शकतील हे सोप्या भाषेत समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग याविषयी डॉक्टर सोनल कुलकर्णी यांची मुलाखत आताच आपण ऐकलीत. बरे तर श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: अशी अचानक आली।
1: प्रसाद कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार आणि गायक मिलिंद इंगळे। या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात, आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।
2: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्स मधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगावमध्ये 630 पैकी 616, सोलापूरमध्ये 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकांचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा एक महत्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल एआयचे सीईओ आर्थुर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. सीएमए सीजीएमचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. सीएमए सीजीएम कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून एलएनजीवर चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायमन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली.

0: रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. गडचिरोलीतलं लोहखनिज उत्तम दर्जाचं असल्यानं ते महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून विकसित होईल. या खाणींमधून 2030 पर्यंत 5 कोटी टन लोहखनिज उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. पोलाद उद्योगासाठी राज्यात अनुकूल परिसंस्था असून यातून 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य राहत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. मुंबईत 1862 बॉम्बे गॅस कंपनीची स्थापना झाली होती. त्या काळात जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्याचा वापर करून 450 किलोमीटर लांबीची गॅस पाईपलाईन सुरू केली होती. मुंबईच्या पथदिव्यांसाठी या गॅसचा वापर केला जात होता आणि 120 वर्ष ही पाईपलाईन सुरू होती असं फडणवीस यांनी सांगितलं. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118 तर आयआयटी मुंबई 134 क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170 क्रमांकावर आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडा हिनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टीयोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करून एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका भोंदू बाबाला आणि त्याच्या 7 साथीदारांना पुण्यात अटक करण्यात आली. त्यात 6 महिलांचा समावेश आहे. पुण्यात खराडी भागातल्या या बाबाच्या आश्रमाची झडती घेऊन पोलिसांनी

विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक सामुग्री, 15 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि 6.5 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकित यादीत पहिल्या 200 मध्ये IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: मी म्हणते जुनं तेच सोनं.
1: नाही, मी म्हणते नवं तेच सोनं.
0: जुन्या
2: नव्या कशालाही नाव न ठेवता जुन्या नव्याचा समन्वय साधणारी आका

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 7:15 वृत्तविशेष आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, अनेक जागतिक आव्हानांच्या सावटाखाली G7 शिखर परिषद नुकतीच फ्रान्समधल्या एव्हियन शहरात संपन्न झाली. रशिया युक्रेन युद्ध आणि मध्य पूर्वेतील तणाव यांसारख्या गंभीर आव्हानांच्या सावटाखाली पार पडलेल्या या परिषदेत जागतिक आर्थिक असंतुलन कमी करणं या मुख्य मुद्द्यावर उपस्थित देशांच्या प्रमुखांनी मंथन केलं. विशेष म्हणजे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत जागतिक हिताचे आणि सागरी व्यापाराच्या सुरक्षेचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. या परिषदेत नेमके कोणते महत्वाचे निर्णय झाले, जागतिक राजकारणावर त्याचे काय परिणाम होतील आणि भारताच्या दृष्टीनं या परिषदेचं महत्व काय, या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अक्षय रानडे यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, फ्रान्समधील एव्हियन शहरात नुकत्याच पार पडलेल्या G7 शिखर परिषदेची पार्श्वभूमी पाहता यंदाच्या परिषदेचं जागतिक राजकारणात नेमकं काय महत्व सांगाल? या परिषदेचं घोषवाक्य आहे की प्रमुख आंतरराष्ट्रीय आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र काम करणं. तर या घोषवाक्याचा मतितार्थ थोडक्यात काय सांगाल?
2: एव्हियन मध्ये यंदाची जी G7 परिषद झाली ती दोन तीन कारणांसाठी महत्वाची ठरते. पहिलं म्हणजे एकंदरच जगातील सत्ता संतुलनाची रचना आता बदलताना दिसते. म्हणजे युक्रेनचं युद्ध असेल, पश्चिम आशियातील अस्थिरता असेल, विमा बाजारातील अनिश्चितता असेल किंवा इव्हन AI सारख्या तंत्रज्ञानामुळे होणारी जी काही स्पर्धा आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही परिषद झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यात जे एजेंडाज आहेत ते पण याच अनुषंगाने घेतलेले आपल्याला लक्षात येतात. दुसरं म्हणजे यावेळेचं जे अध्यक्ष म्हणजे फ्रान्स खरेदी होते त्यांनी या परिषदेचा जो मूळ हेतू होता तो सांगितला की जागतिक असमानता कमी करण्यासाठीची ही परिषद आहे आणि भागीदारी आधारित विकास हा त्यांचा हेतू आहे अशा याची परिषद त्यांनी घेतली होती. याचा एक स्पष्ट अर्थ असा आहे की G7 हा श्रीमंत देशांचा क्लब न राहता किंवा तेवढ्या पुरतं सीमित न ठेवता त्याचा ग्लोबल साऊथलाही चर्चेच्या मध्यवर्ती आणण्याचा प्रयत्न या परिषदेत करण्यात आला असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही आता जे परिषदेचं घोषवाक्य म्हणाला की आंतरराष्ट्रीय एकत्र सामोरं जाण्याचं, त्याचा अर्थ सरळ आहे. म्हणजे आजच्या अनेक समस्या अशा आहेत ज्याला एकत्रे सामोरे जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये हवामान बदल असेल, कर्ज संकट असेल, पुरवठा साखळी असेल, सायबर सुरक्षा असेल, दहशतवाद असेल किंवा अगदी न्यायापर्यंतचे सगळे प्रश्न असतील, सगळे आता सीमापार झालेले आहेत. त्यामुळे एकत्रितपणे सामायिक मानकं जोपर्यंत येत नाही किंवा सगळे राष्ट्रगटामध्ये तोपर्यंत या प्रश्नांना एकत्रितपणे उत्तर देता येणार नाही किंवा जोपर्यंत संयुक्त जबाबदारी राष्ट्र घेत नाही तोपर्यंत या प्रश्नांना उत्तर देता येत नाही. याच्याच मागे कुठेतरी ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे राष्ट्राध्यक्षाखाली जी काही अमेरिकन अस्थिरता आहे किंवा त्यांच्याबद्दलची साशंकता ती पण आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेली दिसते आणि त्याही पार्श्वभूमीतून सगळ्या राष्ट्रांना एकत्र घेऊन या सगळ्या समोर जायचं हे देखील कुठेतरी त्याच्या मागे असावं असं मला वाटतं. ही जी G7 परिषद होती ती कुठेतरी कलेक्टिव्ह लीडरशिपची मागणी आणि त्याची एकंदर चाचणी ह्याच्यावर आहेत असं मला वाटतं.
1: तर G7 परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाच्या मुद्द्यांवर प्रगत राष्ट्रांनी कोणती ठोस धोरणं स्वीकारली आहेत?
2: जागतिक अर्थव्यवस्थेबाबत जर आपण बघितलं तर G7 राष्ट्रांनी

0: महत्वाचे मुद्दे स्पष्ट केलेत. एक महत्वाचा म्हणजे आर्थिक सुरक्षेचा, ज्याच्यामध्ये फक्त जीडीपी का वाढ न बघता एकंदरच पुरवठा साखळी ज्याला आपण म्हणतो किंवा व्हॅल्यू चेन्स म्हणतो त्याला सुरक्षित ठेवणं आणि विशेषतः क्रिटिकल मिनरल्स आणि सेमीकंडक्टर सारख्या क्षेत्रात कुठल्या विशिष्ट देशांवरतीच अवलंबून न राहता त्याचं डायव्हर्सिफिकेशन करणं, त्याचं विविधीकरण करणं ह्याच्यावरती आपल्याला एक महत्वाचा जोर दिलेला दिसतो. दुसरा भाग ह्या परिषदेत आपल्याला समोर आणलेला दिसतात म्हणजे विकासाचा जो मॉडेल आहे त्यालाच काही प्रमाणात बदलण्याची इच्छा आपल्याला पुढे आलेली दिसते. म्हणजे यंदाच्या संयुक्त निवेदनात एड डिप्लोमसी कमी करून खासगी गुंतवणूक असेल, कर्ज शाश्वतता असेल किंवा जे काही भागीदार राष्ट्र आहेत त्यांची आर्थिक स्वावलंबनासाठी प्राधान्य गोष्टी करण्यासाठी बद्दलची मांडणी असेल ह्या सगळ्या गोष्टींची त्याच्यामध्ये समावेश झालेला दिसतो. जी पारंपरिक गोष्ट जी मदत असायची त्याच्यापेक्षा जास्त म्युच्युअली बेनिफिशियल पार्टनरशिप कडे वळण्याचा प्रयत्न आपल्याला या परिषदेत पुढे आलेला दिसतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास आपण म्हणतो, त्याच्यामध्ये हवामान बदलाच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, नेट झिरो अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठीचे प्रयत्न किंवा त्याच्यासाठीचे व्यापारी धोरण असतील, कर सुधारणा असेल किंवा आर्थिक जे काही गुन्हे होतात या संदर्भातले कॉर्पोरेटच्या याच्यामध्ये त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे प्रयत्न असतील, ह्या सगळ्या गोष्टी जरी परिषदेत बोलल्या गेल्या असल्या तरी एक गोष्ट आपल्याला थोडी लक्षात ठेवावी लागते. कारण ह्या सगळ्या गोष्टींना ऐकताना छान वाटतं, नेहमी हे जे प्रगत राष्ट्र आहेत त्या याच्याबद्दल बोलत असतात पण ग्लोबल साऊथला खरोखरच किती ह्या सगळ्या याच्यामध्ये स्पेस आहे किंवा किती फायनान्सेस मिळणार आहे ह्याच्यावर अजूनही त्याची क्लॅरिटी नाही आहे.
1: भारताच्या दृष्टीनं G7 परिषद महत्वाची मानली जाते आणि भारतानं या जागतिक मंचावर ग्लोबल साऊथ मधील देशांचं प्रतिनिधित्व केलंय. तर जागतिक निर्णय प्रक्रियेत केवळ आर्थिक मदतीऐवजी या देशांना समान हक्क आणि भागीदारी मिळायला हवी अशी भूमिका भारतानं मांडली आहे, काय सांगाल?
0: आपण जर का बघितलं तर या G7 परिषदेमध्ये भारत इन्व्हायटेड गेस्ट म्हणून होता पण आपण जर का प्रत्यक्षात बघितलं तर एकंदर ग्लोबल साऊथचा प्रवक्ता म्हणून भारत तिथे गेला होता असं म्हणायला हरकत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर भारताचा एक मुद्दा निश्चित आहे जो की त्यांनी ठामपणे मांडलेला आपल्याला दिसतो की एकंदरच ग्लोबल साऊथला फक्त आर्थिक मदत नकोय तर निर्णय प्रक्रियेमध्ये या पूर्ण ग्लोबल साऊथला समान जागा असावी अशा प्रकारची भूमिका भारताने घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे कर्जमाफी झालं किंवा विकास वित्त यावरची चर्चा करताना किंवा आफ्रिका, एशिया, लॅटिन अमेरिका यांचे हित केंद्रस्थानी ठेवून या सगळ्या भूमिका भारत मांडताना आपल्याला दिसतो. म्हणून ग्लोबल साऊथचं प्रवक्ता म्हणून या परिषदेमध्ये भारत पुढे गेलेला आहे निश्चित आहे. आणि मगाशी आपण जसं म्हणालो G7 ची एकंदरच व्याप्ती काही प्रमाणात ग्लोबल साऊथ कडे करण्याचा प्रयत्न या परिषदेत दिसला आणि म्हणूनच भारताची ही भूमिका पण काही प्रमाणात महत्वाची ठरते. मोदींनी तर विशेष एकंदर कर्जा खाली दबलेल्या विकसनशील राष्ट्रांच्या बाबत बोलताना सस्टेनेबल डेट सोल्युशन्सची मागणी केलेली आहे. कारण आपण बघतो की काही राष्ट्रांच्या कर्ज देण्याच्या काही पॉलिसीजमुळे अनेकदा वेगवेगळ्या राष्ट्रांना त्याचा त्रास झालेला आहे. सस्टेनेबल डेट सोल्युशन्स काय असू शकतात, त्याच्यानंतर खासगी गुंतवणुकींसाठी काय काय संधी असू शकतात ह्या गोष्टींवरती भर दिलेला दिसतो. त्या दृष्टीने सगळ्या ग्लोबल साऊथचे पॉलिसीज डिझाईन करण्याची मागणी भारताने केलेली दिसतो. भारताला इथे आपण एक ब्रिज स्टेट म्हणू शकतो. म्हणजे एका ठिकाणी G7 चे हे सगळे प्रगत राष्ट्र आहेत आणि दुसऱ्या बाजूला ग्लोबल साऊथ म्हणजे जे प्रगतीशील राष्ट्र आहे, भारत त्या दोघांमधला ब्रिज आहे असं म्हणायला हरकत नाही. दोघांची हित चिंता आणि भाषांमध्ये एकमेकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका आपण घेतलेली दिसून येते आणि ही या परिषदेची एक मोठी राजनैतिक कमाई आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: नक्कीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानव केंद्रित AI, सर्वसमावेशकता आणि अर्थपूर्ण मानवी नियंत्रण यावर भर दिला. या बैठकीमध्ये AI विकासाचा पाया मानवी मूल्यांवर आधारित असला पाहिजे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे, काय सांगाल?
0: AI संदर्भातला सत्र हा या परिषदेचा एक त्यातला त्यात सगळ्यात फ्युचरिस्टिक भाग होता असं म्हणायला हरकत नाही. जिथे पंतप्रधानांनी आपली भूमिका खूप स्पष्ट मांडली आहे, त्यांनी मानव केंद्रित AI हा शब्द वापरून 2 ते 3 मुख्य मुद्दे अधोरेखित केले असं मला वाटतं. एक म्हणजे सर्वसमावेशकता असेल आणि सुरक्षितता आणि मानवी नियंत्रण पण, म्हणजे ह्या 3 गोष्टींवरती पंतप्रधान मोदींनी भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी प्रामुख्याने 4 सूचना मांडलेल्या दिसतात. एक म्हणजे AI ला स्टेप बाय डिझाईनच करायचं, म्हणजे सुरुवातीपासूनच सुरक्षता आणि नैतिकता ही लक्षात घेऊन तंत्रज्ञान तयार करायचं, तो आफ्टर थॉट नसावा, म्हणजे डिझाईनच त्याचं स्टेप असावं, ह्याच्याबद्दलची काही सामान्य मानकं असावी, त्याच्याबद्दलचे काही टेस्टिंग फ्रेमवर्क्स असावेत, काही रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स असावेत, अशी सूचना देखील त्यांनी जागतिक पातळीवर केलेली दिसते. त्यांनी डीप फेक ह्या सगळ्या ह्याच्यामुळे जे की मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन चालतो त्याच्याबद्दल सजग करण्याचं आवाहन केलेलं दिसतं. हे सायबर फसवणूक असेल याच्यावर देखील सामूहिक कारवाई व्हावी, त्याचबरोबर AI जी फळ आहे ती ग्लोबल साऊथ पर्यंत पोहोचायला हवी याच्यावर देखील आग्रह मोदींनी केलेला आपल्याला दिसतो. मोदींचा जर का आपण बघितलं तर मूलभूत संदेश असा जाणून येतो की AI ही फक्त कॉर्पोरेट प्रॉफिट मिळवण्याची किंवा लष्करी स्पर्धेची साधनं नसून मानवाच्या

0: क्षमता कशा यांनी वाढवता येतील किंवा मानवी प्रतिष्ठा कशी वाढवता येईल किंवा त्याचं रक्षण करता येईल आणि एकंदरच लोकशाही मूल्यांचा सन्मान करणारी एआय व्यवस्था निर्माण व्हावी अशा प्रकारचं आव्हान आपल्याला मोदींनी केलेलं दिसतं.
1: G7 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरली आणि जागतिक राजकारणाच्या दृष्टीनं या भेटीचं एकूण महत्व आपण कसं अधोरेखित कराल?
0: मोदी आणि ट्रम्प यांची जी द्विपक्षीय बैठक झाली ती फक्त द्विपक्षीय बैठक असेल असं म्हणता येत नाही. त्याला तीन स्तरांवर बघायला हवं. पहिला म्हणजे एक तर भारत अमेरिका सामरिक संबंध असतो ज्याला आता आपण ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतो. जवळपास मला वाटतं 1.5 वर्षानंतर हे दोन्ही पुढारी एकत्र समोरासमोर भेटले. त्यामध्ये व्यापार, सुरक्षा आणि पश्चिम आशियातील घडामोडींवर सविस्तर चर्चा निश्चितपणे झाली. तर त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्वाची ठरते. दुसरा स्तर म्हणजे थोडासा प्रादेशिक स्तर आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम आशिया त्यात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ संदर्भातल्या चर्चा असतील. सध्या अमेरिका इराण समीकरण किंवा प्रतिबंध आणि समुद्रिक सुरक्षेच्या प्रश्नांमुळे संपूर्ण ऊर्जा बाजार जे अस्थिर झालेले आहे ह्या पार्श्वभूमीवरती भारताने भारतीय समुद्री कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करणं आणि आपली समुद्र आणि ऊर्जा सुरक्षा या दोन्ही गोष्टींना पुढे करणं हे महत्वाचं असतं. कारण त्याला एक पार्श्वभूमी आहे. म्हणजे भारतीय नागरिक काही आता एक हल्ल्यात गेली तर त्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा अतिशय महत्वाची ठरते. आणि तिसरा स्तर म्हणजे एकंदरच जागतिक राजकारणाचा जो म्हणजे G7 सारख्या मंचावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान एकत्र येऊन रूल बेस्ड ऑर्डर, मुक्त नौवहन आणि ग्लोबल साऊथ ठिकाणची चर्चा करतात तेव्हा याचा संदेश चीन आणि इतर प्रादेशिक खेळूंनाही निश्चितपणे जातो. थोडक्यात ही काही प्रमाणात किंवा फोटो भेट नव्हती तरी भविष्यात ह्या संबंधांना फक्त द्विपक्षीय पातळीवर नाही तर प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरती कशा प्रकारची रचना आणि वाटचाल होईल ह्याचे महत्वपूर्ण विषय याच्यावरती निश्चितच बोलल्या गेली असतील. पण हे लक्षात घ्यायला हवं की एकंदर ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली काही प्रमाणात अमेरिकन परराष्ट्र धोरणाबद्दलची अनिश्चितता निर्माण झालेली आहे आणि त्याचा काही प्रमाणात भारताला देखील परिणाम भोगावे लागतात. ते पण कुठेतरी मेंटेन व्हावं, स्थिरता यावी किंवा निदान पुढे काय वाटचाल असेल याचं एक आराखडा पुढे यावा याच्यासाठी पण ही द्विपक्षीय चर्चा महत्वाची होती.
1: जी शिखर परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली आणि या सर्व युरोपीय नेत्यांसोबतच्या बैठकीचा एकत्र परिणाम म्हणून बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये युरोपियन बाजारपेठेत भारतीय उत्पादनाची आणि सेवांची मक्तेदारी निर्माण होण्याच्या दृष्टीनं या सर्व बैठकांचं एकूण फलित आपण काय सांगाल?
0: युरोप भारताला एक विश्वसनीय लोकशाही भागीदार म्हणून अधिक गंभीरपणे बघू लागला आहे. इथे एक महत्वाचा घटक असा आहे की जसं मी मगाशी म्हटलं की ट्रम्पच्या काळात अमेरिकेच्या धोरणात येणारी टोकाची वळणं म्हणजे ती नेटोचा विषय असेल, व्यापार कराराचा विषय असेल, क्लायमेट फंडिंगचा विषय, वेगवेगळ्या विषयांमुळे युरोपला पण काही प्रमाणात याचा त्रास किंवा अडचण जाणवते. म्हणून युरोप पण डायव्हर्सिफिकेशनचा प्रयत्न करतो, पार्टनर्स त्यांचे डायव्हर्सिफाय व्हावे या प्रयत्नात आहे. आणि इथे मात्र भारताची भूमिका खूप महत्वाची ठरते. कारण भारतासारखं मोठा बाजार असलेला आणि लोकशाही देश नैसर्गिक दृष्ट्या त्यांना एक युरोपला पर्याय वाटतो. म्हणून ह्या चर्चा आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात. आताच्या काळात फ्रेंड शोरिंग हा एक कन्सेप्ट फार उदयास येतो ज्याच्यामध्ये पुरवठा साखळी तुम्ही अशा देशांमध्ये हलवता जे राजकीय दृष्ट्या आपल्याला विश्वासार्ह वाटतात. सरळ सरळ संदेश हा चीनकडे जातो. म्हणजे चीनवरील अवलंबन हे काही प्रमाणात कमी करण्यासाठी युरोपियन राष्ट्र या प्रयत्नात आहेत. त्यात अमेरिकन अनिश्चितता जर का असेल तर त्या पार्श्वभूमीवरती भारत हा एक चांगला पर्याय म्हणून पुढे येतोय. मग ते फार्मा इंडस्ट्री असेल, ऑटो कंपनीज असतील, आयटी सर्व्हिसेस असतील, या सगळ्या ठिकाणी आपल्याला भारत एक महत्वाचा भागीदार युरोपसाठी पुढे येतो आणि त्या अनुषंगाने या चर्चा महत्वाच्या ठरतात. भारताला प्राधान्य भागीदार बनवण्यासाठी ही खूप मोठी ऐतिहासिक संधी आपल्याला निश्चितपणे आहे. म्हणजे अमेरिकेबद्दलची अनिश्चितता, चीनबद्दलची संभ्रमता आणि भारताचं स्थिर असणं हे या सगळ्या गोष्टी सध्या ऐतिहासिकदृष्ट्या एकाच वेळेस आल्या असल्यामुळे आपल्याला मोठी संधी डेफिनेटली आहे. युरोपला देखील ते महत्वाचं वाटतं आणि म्हणून हे म्युच्युअली बेनिफिशियल असल्यामुळे आपल्याला या वाटाघाटी वाढलेल्या दिसतात. मोदींच्या या भेटीत झालेल्या वेगवेगळ्या द्विपक्षीय चर्चांमधून व्यापार करार, इन्व्हेस्टमेंट करार, तंत्रज्ञानाबद्दलच्या भागीदारींबद्दलची चर्चा असेल, ज्या पुढच्या दशकामध्ये आपल्याला मेक इन इंडिया, मेड इन इंडिया किंवा मेड इन इंडिया फॉर युरोप अशा काही महत्वाच्या ट्रेंड पुढे येऊ शकतात. विशेषतः सेवा क्षेत्रामध्ये आणि डिजिटल पब्लिक गुड्स मध्ये याचं अतिशय महत्वाचं योगदान असेल असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या ज्या काही आता चर्चा आपल्याला झालेल्या दिसतात म्हणजे EU च्या युरोपमधल्या राष्ट्रांबरोबर आणि EU बरोबर एकत्रित या अतिशय महत्वाच्या दृष्टीने बघायला हवं.
1: नक्कीच सर. आपण G7 परिषदेसंदर्भात आणि या परिषदेमध्ये झालेल्या भेटी, चर्चा आणि करारांसंदर्भात सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू

यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 28 ज्येष्ठ, शके 1948, 18 जून 2026. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हवामान अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा पडण्याची शक्यता, त्याचबरोबर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर हा होता हवामान अंदाज. आता ऐकूया 7-12 सुधारणा 2026, जमीन नोंदणीतील ऐतिहासिक परिवर्तन याविषयी ॲडव्होकेट भाग्यश्री काळे, जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय, राजगुरुनगर, पुणे यांनी दिलेली माहिती.
1: महाराष्ट्रात जमिनीची अधिकृत माहिती ठेवण्यासाठी सरकारकडून जो दस्तावेज तयार केला जातो त्याला 7-12 उतारा असे म्हणतात. ग्रामीण भागात जमीन व्यवहार करताना सर्वात आधी ज्याचा उल्लेख होतो तो म्हणजे 7-12 उतारा. त्यामुळे प्रत्येक जमीनधारकाने या दस्तावेजाची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. 7-12 हे नाव दोन वेगवेगळ्या नोंदींवरनं पडले आहे. पूर्वी फॉर्म क्रमांक 7 मध्ये जमिनीच्या मालकाची आणि हक्कधारकांची माहिती असायची आणि फॉर्म क्रमांक 12 मध्ये त्या जमिनीवर घेतल्या जाणाऱ्या पिकांची व इतर तपशिलांची नोंद असायची. हे दोन्ही फॉर्म एकत्र करून त्याला 7-12 उतारा असे नाव पडले. 7-12 मध्ये जमिनीचा गटक्रमांक, क्षेत्रफळ, जमीन कोणाच्या नावावर आहे, वारसांची नोंद, बँकेचे कर्ज किंवा बोजा आहे का, तसेच त्या जमिनीवर कोणते पीक घेतले जाते याची माहिती दिलेली असते. त्यामुळे 7-12 हा जमिनीचा संपूर्ण आरसा मानला जातो. महाराष्ट्रातील जमीन महसूल व्यवस्थेत गेल्या काही महिन्यात क्रांतिकारी बदल झाले आहेत. ज्याची जमीन त्याचा 7-12 ह्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी सरकारने अनेक जुन्या क्लिष्ट नियमांमध्ये सुधारणा केली आहे. या बदलांमुळे सामान्य शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची तलाठी कार्यालयातील पायपीट थांबणार आहे. स्वतंत्र 7-12 म्हणजे आता प्रत्येकाचा मालकी हक्क स्पष्ट होणार. पूर्वी एकाच मोठ्या जमिनीच्या गटात अनेक सहधारकांची नावे असायची, त्यामुळे पीक कर्ज घेणे किंवा जमिनीची विक्री करणे कठीण व्हायचे. तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेमुळे आता एकाच गटातील प्रत्येक मालकाचा स्वतंत्र 7-12 तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सुमारे 60 लाख कुटुंबांना त्यांचा हक्काचा आणि स्वतंत्र मालकीचा पुरावा मिळणार आहे. स्वतंत्र 7-12 म्हणजे काय? पूर्वी एकाच गट नंबर किंवा सर्वे नंबरमध्ये अनेक सहधारकांची नावे एकत्र असायची, त्यामुळे स्वतःच्या हक्काची जमीन नेमकी कोणती आणि किती हे ओळखणं कठीण जायचं. स्वतंत्र 7-12 म्हणजे एकाच गटातील प्रत्येक मालकाच्या त्याच्या हिश्यानुसार तयार केलेला स्वतंत्र आणि वैयक्तिक मालकीचा उतारा. हे स्वतंत्र 7-12 मिळवण्याचा फायदा काय? तर बँकेकडून कर्ज घेताना आता इतर सहधारकांच्या संमतीची किंवा स्वाक्षरीची गरज उरणार नाही. कर्ज मिळवणे सोपे होईल. जमीन खरेदी विक्री सुलभ होईल. म्हणजे जमिनीचा विक्री करताना

किंवा विकत घेताना पारदर्शकता येईल. जमिनीच्या सीमा आणि मालकीवरून होणारे कौटुंबिक आणि शेजाऱ्यांशी असणारे वाद कमी होतील. पीक विमा, नुकसान भरपाई किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ थेट वैयक्तिक खात्यावर मिळणे सोपे होईल. स्वतंत्र सातबारा कसा मिळवावा? जर तुम्हाला तुमच्या जमिनीचा स्वतंत्र सातबारा हवा असेल तर काही गोष्टी गरजेच्या आहेत. आपापसातील वाटणी. सर्व सहधारकांनी मिळून जमिनीची आपापसात अधिकृत वाटणी करणे आवश्यक आहे. भूमी अभिलेख विभागाकडून जमिनीची अधिकृत मोजणी करून नकाशा तयार करून घेणे गरजेचे आहे. मोजणीचा नकाशा आणि वाटणीपत्रासह तलाठ्याकडे फेरफार नोंदवण्यासाठी अर्ज करावा. आता तुम्ही महाभूलेख पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने वारस नोंद किंवा फाळणीसाठी अर्ज करू शकता. हा स्वतंत्र सातबारासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत? तर चालू असलेला सातबारा आणि आटव उतारा, जमिनीचा अधिकृत नकाशा, नोंदणीकृत वाटणीपत्र आणि ओळखपत्र. डिजिटल सातबाऱ्याला संपूर्णपणे कायदेशीर कवच मिळालेले आहे. आता तुम्हाला सातबाऱ्यावर तलाठीच्या सही शिक्क्यासाठी थांबण्याची गरज नाही. महाभूलेख पोर्टलवरून डाउनलोड केलेल्या डिजिटल स्वाक्षरी असलेल्या उताराला सरकारने पूर्णपणे कायदेशीर मान्यता दिली आहे. यावर असलेला क्यू आर कोड आणि 16 अंकी पडताळणी क्रमांक ह्याची सत्यता सिद्ध करतो. त्यामुळे हा उतारा बँक कर्ज आणि न्यायालयीन कामासाठी ग्राह्य धरला जातो. 1 ऑगस्ट 2025 पासून ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून सातबारा उताऱ्यात नाव बदलणे, दुरुस्ती करणे किंवा फेरफार नोंदवण्यासाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सर्व अर्ज ई हक्क प्रणालीद्वारे ऑनलाईनच करावे लागतील, त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल. जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी आता प्रतिज्ञापत्र अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी लहान तुकड्यांचे स्वतंत्र सातबारा होत असत, आता ठराविक अटींवर अशा लहान भूखंडांनाही स्वतंत्र ओळख देण्याचा निर्णय झाला आहे. तुकडेबंदी नियमांचे उल्लंघन करून झालेले जुने रखडलेले व्यवहार रेडी रेकनरच्या 5% शुल्क भरून ते अधिकृत नियमित करण्याची आणि स्वतंत्र सातबारा मिळवण्याची संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाची नावे सातबाऱ्यावर वेळेत लागावी यासाठी लाईव्ह सातबारा ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. यामुळे कौटुंबिक वाद कमी होऊन वारसांना त्यांचे हक्क विनाविलंब मिळत आहेत. ही झाली स्वतंत्र सातबाऱ्याविषयीची प्रक्रिया. आता शेत जमीन येणे करण्यासाठी नवीन नियम शासनाने काढले आहेत, ते कोणते ते पाहूयात. महाराष्ट्रात वाढते शहरीकरण, औद्योगिक विकास आणि घरबांधणीच्या गरजेमुळे अनेक ठिकाणी शेतजमिनी बिगर शेती म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चरल वापरासाठी रूपांतरित करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कृषी जमीन ही मूळतः शेतीसाठी राखीव असते, त्यामुळे तिचा वापर घर, दुकान, उद्योग किंवा इतर विकास कामांसाठी करायचा असेल तर शासनाची परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. ही प्रक्रिया प्रामुख्याने महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 अंतर्गत केली जाते. पूर्वी शेत जमीन येणे करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या स्वतंत्र येणे आदेश म्हणजे येणे सनद घेण्याची आवश्यकता होती. ही प्रक्रिया वेळ खाऊ आणि कागदपत्रांची जास्त मागणी करणारी होती. मात्र अलीकडील सुधारित नियमांनुसार ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार जर जमीन विकास आराखड्यात म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये निवासी किंवा परवानगीयोग्य बिगर शेती झोनमध्ये असेल तर स्थानिक प्राधिकरणाने म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा प्राधिकरण यांनी बांधकाम नकाशा मंजूर केला असेल तर स्वतंत्र येणे आदेश घेण्याची अट अनेक प्रकरणांमध्ये शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे जमीनधारकाला वेगळी कलेक्टर ऑर्डर घेण्याची गरज कमी झाली आहे. याशिवाय पूर्वी दरवर्षी भरावी लागणारी वार्षिक येणे कर रद्द करण्यात आला आहे. आता जमीनधारकाने एकदाच कन्झर्वेशन प्रीमियम म्हणजेच रूपांतरण शुल्क भरावे. हे शुल्क साधारणतः रेडी रेकनर दरांवर आधारित असते. एकदा शुल्क भरल्यानंतर जमीन अधिकृतरित्या येणे म्हणून नोंदवली जाते. येणे परवानगी मिळाल्यानंतर महसूल नोंदीत म्हणजे सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्डमध्ये जमिनीचा वापर कृषीऐवजी बिगर शेती असा केला जातो. त्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून

बांधकाम परवानगी घेऊन घर किंवा इतर बांधकाम करता येते. परवानगीशिवाय बांधकाम केल्यास दंडात्मक कारवाई किंवा बांधकाम तोडण्याची शक्यता असते. थोडक्यात काय, तर नवीन नियमांमुळे शेतजमीन येणे करण्याची प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि सुलभ झाली आहे. वार्षिक कर रद्द करून एकदा शुल्क भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पूर्ण करूनच जमिनी बदलणे आवश्यक आहे. योग्य कागदपत्रे, झोनिंग तपासणी आणि स्थानिक प्राधिकरणाची मंजुरी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतात घर म्हणजेच फार्म हाऊस बांधण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम तरतुदी आणि 2026 मधील नवीन नियमांनुसार प्रक्रिया व नियम काय आहेत ते आपण आता समजून घेऊयात. पूर्वी शेतात घर बांधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र येणे ऑर्डर घ्यावी लागायची. मात्र नवीन नियमांनुसार जर तुमची जमीन प्रादेशिक योजनेतील रहिवासी झोनमध्ये असेल तर स्वतंत्र येणे परवानगीची गरज नाही. स्थानिक नियोजित प्राधिकरणाने म्हणजेच PMRD, MMRD किंवा नगररचना विभाग यांनी घराचा बिल्डिंग प्लॅन मंजूर केला तर ती जमीन डीम्ड येणे मानली जाते. जर जमीन शेत झोनमध्ये असेल आणि तुम्हाला फक्त शेतीसाठी घर बांधायचं असेल तर काही नियम लागू होतात. जसं की सर्वसाधारण एकूण जमिनीच्या 1% किंवा 2% क्षेत्रावरच घर बांधता येते. ज्याच्या नावावर शेतजमीन आहे तोच शेतकरी शेतघर बांधण्यासाठी अर्ज करू शकतो. हे घर केवळ स्वतःच्या राहण्यासाठी किंवा शेती अवजारे धान्य ठेवण्यासाठीच आवश्यक आहे. सरकारने वार्षिक अकृषिक सारा रद्द केला आहे. आता शेतात घर बांधताना तुम्हाला रेडी रेकनरच्या दराप्रमाणे एकदाच रूपांतरण शुल्क म्हणजेच कन्वर्जन प्रीमियम भरावं लागते. हे शुल्क भरल्यानंतर पुन्हा दरवर्षी कर भरण्याची कटकट राहत नाही. शेतात घर भरण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज करणे देखील सोपे झाले आहे. सर्वात आधी घराचा नकाशा म्हणजे ब्लूप्रिंट अधिकृत इंजिनियरकडून तयार करून नगररचना विभागाची तांत्रिक मंजुरी घ्यावी. महाभुलेख पोर्टलवर जाऊन तुम्ही अकृषिक वापरासाठी किंवा बांधकाम मंजुरीसाठी अर्ज करू शकता. बांधकाम सुरू करण्यापूर्वी ग्रामपंचायतीचा ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, तर डिजिटल सातबारा किंवा आटव उतारा जो नवीन आणि बोजा नसलेला उतारा असावा, भूमी अभिलेख विभागाने दिलेला जमिनीचा अधिकृत नकाशा असावा म्हणजेच मोजणी नकाशा कप्रत असावी, इंजिनियरने प्रमाणित केलेला नकाशा म्हणजेच घराचे क्षेत्रफळ आणि आराखडा असावा, ओळखपत्रामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड असावे. जर तुम्ही परवानगी न घेता शेतात घर बांधले तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 45 नुसार महसूल विभाग तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू शकतो आणि बांधकाम पाडण्याचे आदेश देऊ शकतो. हे नवीन बदल केवळ कागदोपत्री नसून ते सामान्य माणसाचे जीवन सुसह्य करणारे आहेत. डिजिटल साक्षरता अंगीकारल्यास जमिनीचे व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होतील. स्वतंत्र सातबारा ही महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाची आणि काभिमुख सुधारणा आहे. विशेषतः ग्रामीण भागातील जमिनींचे वाद मिटवण्यासाठी आणि मालकी हक्क स्पष्ट करण्यासाठी याचा मोठा फायदा होत आहे. शेतजमीन येणे करण्याच्या नवीन नियमांमुळे जमीन रूपांतरणाची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगवान झाली आहे. पूर्वीप्रमाणे अनेक स्तरांवरील परवानग्या आणि वार्षिक येणे कराची अट कमी करण्यात आल्यामुळे जमीनधारकांवरील प्रशासकीय आणि आर्थिक ताण कमी झाला आहे. एकदाच रूपांतरण शुल्क भरून आणि स्थानिक प्राधिकरणाची आवश्यक ती मंजुरी घेऊन जमीन कायदेशीररित्या बिगर शेती वापरासाठी उपलब्ध होते. जमीन वापर बदलताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. महसूल नोंदी अद्ययावत करणे, विकास आराखड्याची पडताळणी करणे आणि अधिकृत बांधकाम परवानगी घेणे या बाबींकडे दुर्लक्ष करता येत नाही. एकंदरीत नवीन नियमांमुळे विकासाला चालना मिळाली असली तरी जमीनधारकांनी नियमांची पूर्ण माहिती घेऊन आणि कायदेशीर मार्गानेच येणे प्रक्रिया पूर्ण करणे हे सुरक्षित व योग्य ठरते. महाराष्ट्रातील जमीन महसूल व्यवस्थेत 2026 मध्ये करण्यात आलेल्या या कायदेशीर आणि तांत्रिक सुधारणा म्हणजे डिजिटल आणि वादमुक्त ग्रामीण महाराष्ट्राकडे टाकलेले एक क्रांतिकारी पाऊल आहे. या ऐतिहासिक परिवर्तनाचा थेट निष्कर्ष म्हणजे ई हक्क पोर्टलच्या विस्तारामुळे आणि सातबारावरील स्वतंत्र क्षेत्राच्या नोंदीमुळे

जमीन व्यवहारांमधील पारदर्शकता वाढली आहे. बनावट दस्तावेज आणि एकाच जमिनीची एकापेक्षा जास्त वेळा होणारी फसवणूक याला पूर्णपणे चाप बसला आहे. महसूल न्यायालयांमध्ये केवळ 3 संधी म्हणजे 3च तारखा देण्याच्या नियमांमुळे वर्षानुवर्ष चालणारे जमिनीचे वाद काही महिन्यात निकाली निघतील. त्यामुळे शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्यांची न्यायालयीन चक्रा मारण्यातून सुटका झाली आहे. नागरी भागात 7/12 बंद करून केवळ प्रॉपर्टी कार्ड लागू केल्याने रिअल इस्टेट

0: मायालीन चक्रा मारण्यातून सुटका झाली आहे. नागरी भागात 7-12 बंद करून केवळ प्रॉपर्टी कार्ड लागू केल्याने रिअल इस्टेट क्षेत्रातील कायदेशीर गुंतागुंत संपली आहे, तर ग्रामीण भागात अचूक 7-12 बँकिंग कर्ज प्रक्रियेला वेग आला आहे. थोडक्यात सांगायचं तर 7-12 उतारा 2026 मुळे जमीन ज्याची, नोंद त्याची आणि हक्कही त्याचाच हे सूत्र खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येत आहे. ही सुधारणा केवळ कागदोपत्री नसून ती शेतकऱ्यांच्या सक्षमीकरण करणारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारी ठरणार आहे. धन्यवाद.
1: आत्ताच आपण ऐकलीत 7-12 सुधारणा 2026 जमीन नोंदणीतील ऐतिहासिक परिवर्तन याविषयी ॲडव्होकेट भाग्यश्री काळे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय राजगुरुनगर पुणे यांनी दिलेली माहिती. यानंतर ऐकूया चालू जमाना ही कौटुंबिक श्रुतिका. लेखन माधुरी शिंदे, सहभाग प्रसाद कुलकर्णी, धीरज केदारी आणि वहिदा शेख यांचा.

0: मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, अरे फिक्र को दुबई में उड़ाता चला गया। काय ओळी लिहिता था ना गीतकार तारा, पण मला काय वाटतं ना
1: काय
0: इथे प्रत्यक्षात मात्र असं होतं का? प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी चिंतेत विवंचनेत असतोच की हा। हे गाणं ऐकायला चांगलं आहे, प्रत्यक्षात मात्र रोज जगताना काय असं होत नसते बरं का? रोज नवीन समस्या, रोज दोन हात करायला लागतात।
1: म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पहावे।
0: हा आता समर्थ सांगून गेलेत, पण तारा तुला सांगतो, सुख हे आपल्या मान्यावर असते
1: तर आहेच हो।
0: आता हे बघ सांगतो, कोणी चतकोर भाकरी खाऊन झोपडीत राहून बी सुखी असतोय, तर दुसरीकडे पैसा म्हणजे सगळी सुख पायाशी लोळताना सतत काळजी विवंचनेत ग्रासलेला पण माणूस असतोय।
1: कसं आहे बघा, प्रत्येकानं जे आपल्याकडे आहे ना त्यातच सुख मानायला शिकायला पाहिजे। चढाओढी ईर्ष्या करून काही फायदा होत नाही, जास्त माणसाला तो स्वार्थी बनवतो, आपल्या माणसांकडून आपल्याला दूर नेतो। शेवटी काय तर चांगले नातेसंबंध हे शेवटापर्यंत उपयोगी पडतात।
0: मी
1: काय बोलत बसली तुमच्याशी, वाती संपल्यात कापूस घेऊन येते, बोलता बोलता आपल्या वाती वळता येतील।
0: अगं मग चल कर की तू, मी पण तुला वाती वळायला मदत करतो की, म्हणजे लवकर उर कर।
1: सांगा काही खायचं असेल तर लगेच आत्ताच आणते, नाही तर परत नको उठबस करायला।
0: बर मग असं कर तारा, थोडे
1: चुरमुरे,
0: आता तुला कमी त्रास पडेल म्हणून विचार करतोय, चुरमुरे खारे शेंगदाणे आण एकत्र।
1: चालतंय, अजून काही पाहिजे असेल तर आत्ताच सांगा, नाहीतर परत नको उठबस करायला लावायला मला।
0: अबे का तसं काही माझं
2: वहिनी तेवढा चहा करून आणा म्हणजे झालं।
0: अरे बाप रे,
2: राम राम भाऊराव।
0: आला का गोपाळा, ये बाबा ये, बस बस बस, राम राम राम राम, बस बस।
2: काय भाऊराव आज एकदम निवांत बसलत।
0: हा काय बाबा तुझं आपलं बरं आहे, आता यायला मला कुठे कामाला लावतो? आज सांज झाली की काय, दिसभर काम करायला लावतो की काय आता? अरे वय झाली आता आमची।
2: काय भाऊराव, तुम्ही आणि म्हातारे काय पण भाऊराव, गावातल्या तरुण पोरांना तुम्ही कामात मागे सारता, असं तुमचं कामाचा उरक असतो। मग भाऊराव पेरणी उरकली की नाही अजून?
0: आता काय सांगायचं तुला, अजून गोपाळा पाऊस तर झाला पाहिजे का नको? पेरणीसाठी उगा घाई करून पेरणी करायची नाही बाबा, आणि बी उगवलं नाही तर आहेच की मग दुबारी पेरणी नको बाबा, सगळा खर्च वाढायचा। त्यामुळे म्हटलं आपलं थोडं थांबायचं, चांगला पाऊस झाला की मग पेरणीला सुरुवात करायची। आणि ते

0: कृषी विभागाने पण सांगितलंय ना, पुरेसा पाऊस झाल्यावर आणि माती परीक्षण करून झाल्यावर खताचा वापर करायचा आणि मग पेरणी करायची.
1: हो तर मग त्यामुळे खर्च कमी होतो आणि उत्पादन जास्त.
0: मग
1: गावात अजूनही खरीप हंगामाच्या बैठका, बियाणं वाटप, शेतकरी मार्गदर्शन शिबिर सुरू आहेत.
0: हो हो,
1: आपण सर्व गावकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यायला हवा,
0: घ्यायला पाहिजे. खरंय,
1: मोबाईलवर हवामानाचा अंदाज पाहून काम केलं तर पावसाच्या लहरीपणामुळे होणारं नुकसानही कमी होतं.
0: खरंय खरंय खरंय.
2: गोपाळा, चहा घे बरं आणि तुम्ही पण घ्या.
0: अरे वा.
2: गोपाळा, तुमच्या दोघांचं बोलणं मी ऐकत होते बरं. आधुनिक तंत्रज्ञान आणि आपलं पारंपरिक अनुभव याची सांगड घातली तरच आपल्या शेतीला बघ खरी भरभराट येणार
0: आहे. ते अनुभव गाठीशी असलाच पाहिजे.
2: गोपाळा, तुला एक विचारायचं होतं बघ. आजकाल बघ, सगळीकडं शून्य मशागत खर्च याची चर्चा सुरू आहे. नेमकं हे काय असतं बरं, शून्य मशागत खर्च किंवा शेती?
1: वहिनी म्हणजे शेतीत नांगरणी वखरणी यावर होणारा खर्च कमी करून नैसर्गिक पद्धतीने शेती करणं
2: असं होय.
1: त्यामुळे डिझेल, मजुरी आणि वेळ तिन्हीची बचत होते.
0: हा, ते आपल्या गावातला दत्त आहे ना, तर सोयाबीनची पेरणी थेट जुन्या अवशेषांवरच केली. त्यांनी मशागत कमी केली आणि खर्चही अर्ध्यावर आणला. मला
2: तणाच काय, मग मशागत नाही केली तर मग तण नाही का वाढणार? मग
1: त्यासाठी आच्छादन पद्धत, सेंद्रिय अवशेष आणि योग्य पीक नियोजन वापरतात. त्यामुळे जमिनीची ओलही टिकते आणि तणही कमी उगवतात.
0: आणि शिवाय काय होतं माहितीये का, जमिनीतली गांडूळ आहेत, ते सूक्ष्म जीव जंतू आहेत, ते राहतात ना, त्यामुळे मातीचा पोत सुधारतोय आणि आपलं ते रासायनिक खतांवरचा खर्च कमी होतो ना.
2: म्हणजे खर्च कमी, माती सुपीक आणि उत्पादन टिकाऊ, हा तर शेतकऱ्यांसाठी फायद्याचा व्यवहार झाला.
0: अरे म्हणजे काय, अगदी बरोबर. आजच्या महागाईच्या काळात कमी खर्चात जास्त नफा मिळवायचा असेल ना, तर शून्य मशागत शेती काळाची गरजच आहे.
1: आणि शिवाय कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळतंय बरं.
0: होय होय होय होय.
1: शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान समजून घेतलंच पाहिजे.
2: मग ठरलं तर यंदाच्या हंगामात आपणही थोड्या क्षेत्रात शून्य मशागतीचा प्रयोग करून पाहूया. समृद्ध शेतकरी, सक्षम कुटुंब हाच आजच्या चालू जमान्याचा मंत्र आहे.
0: खर्चाला आळा, उत्पादनाला बळ, शून्य मशागत म्हणजे शेतकऱ्यांचा नवा संकल्प. काय माहितीये का गोपाळा, तारा, माणसानं कसं आहे ना, रोज नवीन नवीन प्रयोग आपल्या शेतात करत राहायला पाहिजे. कुठून तरी कसा तरी फायदा होईलच की ते बघत राहायला पाहिजे, नाही का
1: भाऊला? वहिनी, या झाल्या आपल्या शेतीवाडीच्या गप्पा.
0: आता
1: पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं आरोग्य.
2: ते तर आहे बाबा.
1: आपलं आरोग्य चांगलं सुदृढ असेल तरच आपण शेतात मेहनत करण्यासाठी सदैव सक्षम राहू.
0: ते आहे बाबा, ते आहे. खरे खरे खरे.
2: गोपाळा, तुझा रोग कळाला बरं मला. तुला 21 जून जागतिक योग दिनाबद्दल सांगायचंय ना.
1: एकदम परफेक्ट वहिनी.
0: गोपाळा बरं का, पण एक सांगतो, तुझे आभार मानावे तेवढे कमी आहे बघ. अरे तुझ्यामुळे मी योगाकडे वळलो. अरे खरं सांगू का गोपाळा, आता योगाशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही आमची.
1: वा, हे ऐकून खूप छान वाटलं. पण तुम्ही तर आधी योगा करत नव्हता.
0: अरे हो ना, आधी मला काय वाटायचं, हे योग काय आपल्या शहरातल्या लोकांसाठी असतात ते. पण 2 वर्षापूर्वी पाठ दुखीने जो काय त्रास दिला का नाही, डॉक्टरांनी औषधाबरोबर योगा करायला सांगितला.
1: अच्छा.
0: सुरुवातीला थोडं अवघड वाटलं, पण नंतर हळूहळू शरीर झालं की हलकं.
2: अगदी खरंय गोपाळा. माझी आई सुद्धा बघ रोज प्राणायाम करते. ती म्हणते, मन शांत ठेवायचं असेल तर श्वासावर नियंत्रण हवंच.
0: हा सर,
1: अगदी खरंय. बघा, माझी आई सुद्धा गेले 2-3 वर्षापासून योगा करत आहे, त्यामुळे तिचा गुडघेदुखीचा त्रास कमी झाला.
0: अरे वा.
1: मला म्हणते, एकदा का सकाळी योगा केला की दिवसभर कसं टवटवीत आणि फ्रेश वाटतं.
0: करे करे करे.
1: भाऊराव, वहिनी, कसं आहे आजकाल लोकांकडे पैसा आहे, साधन आहे, पण मनशांती नाही.
0: खरे बाबा, खरे.
1: सतत धावपळ, तणाव, अशा वेळी योगा म्हणजे मोठा आधार आहे. भाऊराव, तुम्हाला नेमकी कुठली आसनं आवडतात?
0: अरे मला बघ ते हा ताडासन आणि ते भुजंगासन खूप उपयोगी पडलं बरं का.
1: खरं
0: काय झालं माहितीये का, भुजंगासनामुळे माझी पाठदुखी कमी झाली ना, आणि प्राणायाम केल्यावर श्वासही मोकळा वाटतो एकदम.
1: अगदी खरंय.
2: मी तर बघ गोपाळा, रोज सूर्यनमस्कार करतो.
0: घालते बरं का,
2: सुरुवातीला 5

0: घालत होते, आता गाडी 12 पर्यंत आली बघ.
1: वा वहिनी, खूप छान.
2: अरे कसं आहे माहितीये का गोपाळा, शरीर आणि मन दोन्ही मजबूत असलं पाहिजे का नको. अरे तुला सांगतो, आमच्या काळी आम्ही शेतात खूप मेहनत करायचो, हा त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहत होत. आता काय झालंय माहितीये का, हे मोबाईल आणि टीव्ही बसून काम करण्याचं प्रमाण आमचं पण वाढलंय ना, त्यामुळे जरा
1: हो ना. माझेही काही मित्र रात्री 3-3 वाजेपर्यंत मोबाईल
2: बघतात,
1: मग सकाळी उठायला तयार नसतात.
0: म्हणूनच गोपाळा बघ, योगा हा खूप गरजेचा आहे. योगा फक्त व्यायाम नाही तर जगण्याची पद्धत आहे. त्यातून शिस्त, संयम आणि सकारात्मक विचार मिळतात.
1: वा वहिनी, तुम्ही तर अगदी योगाचार्य सारखं बोलताय.
2: कसं माहितीये का, अनुभव बोलतो, अनुभव. गोपाळा, योगामुळे तुला सांगू का, रागही कमी होतो. हा हो का नाही तारा, हो का नाही.
0: म्हणजे काय तर, मी खूप रागावते मान्य आहे. आधी माझी बघ गोपाळा, खूप चिडचिड व्हायची,
2: खूप व्हायची.
0: शेतात कामावर मजूर जरी वेळेवर नाही आले ना तरी पण, जेव्हापासून योगा सुरू केला तेव्हापासून हे सगळं बंद झालं बघ. जरी राग आला ना तरी मी काय करते बघ, दीर्घ श्वास घेते आणि शांतपणे सावली गाठते आणि झाडाखाली जाऊन बसून राहते. घाला काय गोंधळ घालायचा तो घाला.
1: म्हणजे योगा माणसाच्या स्वभावातही बदल घडवतो.
2: अरे बाबा, शरीर निरोगी ठेवण्याबरोबर मनही निरोगी ठेवतो तो.
1: योग दिनानिमित्त शाळेत काही कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
2: हा, म्हणजे ते शाळेतली मुलं योगाची प्रात्यक्षिक दाखवणार आहेत असं ऐकलंय मी आपलं.
0: मीही त्यात सहभागी आहे बरं. आम्ही समूहानं सूर्यनमस्कार आणि काही जी जमतायत अशी सोपी आसनं करून दाखवणार आहोत.
2: वा वा वा, छान. लहानपणापासून म्हणजे कसं, मुलांना योगाची सवय लागली ना तर त्यांचं आयुष्य नक्कीच निरोगी होईल बघ.
1: अगदी खरंय.
2: मग
0: हो, पण आजकाल डॉक्टर सुद्धा सांगतात की रोज थोडा वेळ योगासाठी आपल्या आरोग्यासाठी काढून ठेवा म्हणून.
2: द्यायला पाहिजे,
0: द्यायला पाहिजे.
1: अगदी बरोबर आहे वहिनी, कारण औषधापेक्षा प्रतिबंध चांगला.
2: प्रतिबंध चांगला.
1: योगा केल्यानं शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. मला एक गोष्ट नेहमी वाटते,
2: जसं
1: आपण शरीरासाठी अन्न खातो तसं मनासाठी, शरीरासाठी ध्यान आणि योगा करणं अत्यंत आवश्यक आहे.
2: वा वा वा, खूप छान बोलव गोपाळा. अरे खरंच, ध्यान धारणामुळे मन स्थिर राहत रे. हे बघ, मी तरी म्हणजे रोज 5 मिनिटं का होईना डोळे मिटून शांत बसतो. त्यामुळे बघ, दिवसभर कसं मन शांत राहत, स्थिर राहत, अजिबात चलबिचल नाही.
0: गोपाळा खरं सांगू का, लय प्रयत्न करते बघ मी ध्यान धारणा करायचा, पण काय नीट जमत नाही बघ.
2: होत असं, हा
0: डोळे मिटले तरी पण डोक्यात 100 पान्नास विचार
2: चक्र चालू असत,
0: चालूच असत रे. त्यामुळे ते ध्यान धारणा वगैरे काय अजून तरी बाबा आपल्याला जमलं नाही.
1: चालायचंच वहिनी, सुरुवातीला सगळ्यांनाच तसं होतं, पण हळूहळू मन शांत व्हायला लागतं. जसं शेतात बी पेरलं की लगेच पीक येत नाही, तसंच योगासनाचं फळ थोड्या काळानं किंवा थोड्या वेळानं मिळतं.
0: गोपाळा, किती सुंदर उदाहरण दिलंस रे तू.
1: भाऊराव, आपण शेतकरी माणसं, उदाहरणही शेतीतलीच देणार ना.
0: गोपाळा, मला तर असं वाटतं बघ की गावोगावी योगाचे वर्ग असायला हवेत. शाळेत बघ कसा पीटीचा तास असतो, पण तो पण किती वेळा, आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा असतो. तर प्रत्येक दिवशी पीटीचा तास हा असायला हवा आणि अर्धा तास त्यातला मुलांकडून फक्त योगा करून घेतला पाहिजे बघ.
2: वा वा वा, खरे खरे.
1: वा वहिनी, तुमचा विचार खूपच छान आहे, मला सुद्धा पटतोय तो. शरीर तंदुरुस्त असेल तर आत्मविश्वास आपोआपच वाढतो.
2: खरे खरे.
1: आणि योगा शिकवतो स्वतःवर प्रेम करायला, नियंत्रण करायला.
2: खरं, मी तुला सांगू का गोपाळ, कसं माहिती का, अरे आजचं हे सगळं धकाधकीचं जीवन, अरे लोक स्वतःसाठी वेळच देत नाहीत.
1: खरं,
2: म्हणून ना मला काय वाटतं माहितीये का, दररोज किमान अर्धा तास तरी योगासाठी प्रत्येकाने काढला पाहिजे.
1: भाऊराव, मस्त भाषण करा चावडीत या योग दिनाविषयी.
2: नाही नाही बाबा, नाही भाषण भीषण काय जमणार नाही आपल्याला, पण एक संदेश देईन, योगा करा, निरोगी राहा आणि आनंदी जगा. बा, झालं माझं भाषण.
0: वा वा वा, किती छान संदेश दिलाय हो तुम्ही.
1: भाऊराव वहिनी, येतो मी आता. खूप दिवसांनी आज आपली गप्पांची मस्त मैफिल जमली होती बघा.
2: अरे कसं आहे माहितीये का गोपाळा, अरे शेवटी माणसाच्या मनातला आपलेपणा टिकला ना की गप्पानं कधी शेवटच नसतोय. थांब, ए थांब बाबा गोपाळ, थांब. मी पण येतो, काय चावडीपर्यंत जाऊया. सकाळपासून घरी बसून म्हणजे जीव दमलाय. हा, येतो जरा, 2-4 मित्रमंडळींना भेटून तेवढं जीवाला बरं वाटेल. तारा, जाऊन येतो का मी गोपाळ बरोबर पुढे चावडीपर्यंत जाऊन येतोय. दार लोटून घे.
0: हो या.

0: आल्यावर मग धारा काढूया, उशीर करणार नाही मी.
1: बरं जा, पण लवकर या म्हणजे झालं. वाती वळायला मदत करणार होता ना तुम्ही मला?
0: हा आता ते करता येते उद्या, चला करता येईल. बरं गोपाळ चल बाबा,
1: कधी येतो का तुमचा उद्या? येतो का कधी उद्या?
0: अगं करूया उद्या करूया.
2: येतो वहिनी भाऊराव,
1: ये ये.
2: नाही तर वहिनी अजून काहीतरी काम करतील.
0: नको चल तू चल चल
2: चला येतो.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली चालू जमाना ही कौटुंबिक श्रुतिका. लेखन माधुरी शिंदे यांचं, सहभाग प्रसाद कुलकर्णी, धीरज केदारी आणि वहिदा शेख यांचा. आता ऐकूया कृषी पणन महामंडळ पुणे यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतले कृषी मालाचे दैनंदिन घाऊक बाजारभाव. बाजरी महिको आवक 540 क्विंटल, कमीत कमी दर 3400 रुपये, जास्तीत जास्त 3900 रुपये, सरासरी दर 3650 रुपये. गहू शरबती 451 क्विंटल आवक 4600 ते 6400, सरासरी दर 5500. ज्वारी मालदांडी 747 क्विंटल आवक 5400 ते 6400, सरासरी दर 5900. मका 2 क्विंटल आवक 2500 ते 2600, सरासरी दर 2550. मूग 38 क्विंटल आवक 9200 ते 9900, सरासरी दर 9550. डाळिंब 775 क्विंटल आवक 2000 ते 15000, सरासरी दर 8500. कृषी पणन महामंडळ पुणे यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतले कृषी मालाचे आजचे बाजारभाव आपण ऐकलेत. याचबरोबर हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. राम राम.

0: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसनमुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 किंवा 6. व्यसन मुक्ती विषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा. सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन। फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी केली चर्चा। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित। आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमेंट्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश। भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते पॅरिसमध्ये विवा टेक शिखर परिषदेत मार्गदर्शन करत होते। जिथं पारंपरिक उपाय तोकडे ठरतात त्या समस्यांचं निराकरण नवोन्मेषामुळे होऊ शकतं असं ते म्हणाले। डिजिटल पेमेंट्स, आर्थिक समावेशकता, शिक्षण, आरोग्य निगा, कृषी अशा क्षेत्रांमध्ये भारतानं तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तन कसं घडवून आणलं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं। तंत्रज्ञान हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकालाही उपलब्ध असलं पाहिजे, त्यादृष्टीनं भारत कृत्रिम बुद्धिमत्तेकडे सर्वसमावेशक म्हणून पाहतो असं ते म्हणाले। नुकत्याच झालेल्या भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि तंत्रज्ञान आदान प्रदान या क्षेत्रांना फायदा होईल असं त्यांनी सांगितलं। फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी उच्चस्तरीय बैठका घेतल्या। उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली। भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट होतं। मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली। यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली। सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले। तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा एक महत्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले। प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल एआयचे सीईओ आर्थुर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली। आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं। सीएमए सीजीएमएचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे। सीएमए सीजीएम कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून एलएनजीवर चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली। रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जूनला पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून जारी करतील। यावेळी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 18,880 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं। त्याचा लाभ 2,18,00,000 महिला शेतकऱ्यांना होणार आहे। राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं। यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांचा समावेश आहे। तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं। नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला। नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। परभणी हिंगोली मतदारसंघात 400

0: 66,465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगाव 630 पैकी 616, सोलापूर 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिल्लीत आढावा बैठक घेतली. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सक्षमता यांचं परीक्षा प्रक्रियेतलं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. केंद्राच्या आणि राज्यांच्या शिक्षण विभागातले वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे तसंच उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी मिळून बैठकीला 222 जण प्रत्यक्ष किंवा दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. यात नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयातून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी कॉकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118व्या तर आयआयटी मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य ठरत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: चीनमध्ये मकाऊ इथं होत असलेल्या मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या अश्मिता चलिहा आणि अनमोल खरब यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अश्मितानं अमेरिकेच्या इशिका जयश्वाल हिचा 22-20, 21-15 असा पराभव केला. अनमोल खरबची प्रतिस्पर्धी असलेली मलेशियाची गोह चीन वेई हिनं सामन्यातून निवृत्ती पत्करली तेव्हा अनमोलकडे 12-4 अशी आघाडी होती. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडाईनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टीयोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

0: भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवाटेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींबरोबर केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉक्रेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: आजच्या एक कलाकार कार्यक्रमात मी केतकी भट आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण एका अशा गायिकेबद्दल बोलणार आहोत ज्यांनी स्वतःच्या आवाजाचा वेगळा पोत हा इतका प्रभावीपणे वापरला आणि संगीत क्षेत्रात नवा बदल घडवून आणला. त्या म्हणजे गायिका उषा उथूप. त्यांचं आधीचं नाव उषा अय्यर. मुंबईतल्या एका तमिळ कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शाळेत असल्यापासून त्यांना संगीताची आवड होती, पण त्यांच्या आवाजामुळे, आवाजातल्या वेगळेपणामुळे त्यांना संगीत वर्गातून काढून टाकलं होतं. किंवा गाण्याऐवजी त्यांना क्लॅपर्स, खंजिरी अशी तालवाद्य हातात देत असत. पण घरात मात्र सांगीतिक वातावरण कायम होतं. रेडिओवर पाश्चात्य संगीतापासून शास्त्रीय संगीतापर्यंत सर्व गोष्टी ऐकल्याने संगीताचे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच झाले होते. 1970 दशकात भारतात पॉप म्युझिकचा बराच प्रभाव पडू लागला होता. त्या दरम्यान उषा उत्तूप यांनी 9 जेम्स या नावाच्या एका नाईटक्लबमध्ये गाण्याचं पहिल्यांदा सादरीकरण केलं. त्यांना इतका चांगला प्रतिसाद मिळाला की तिथल्या मालकांनी त्यांना अजून एक आठवडा थांबा असं सांगितलं. अशा नाईटक्लब्समधल्या सादरीकरणानंतर पुढे एकदा दिल्लीच्या ओबेरॉय हॉटेल्समध्ये कार्यक्रम करताना त्यांची भेट देवानंद यांच्याशी झाली आणि बॉलिवूडच्या कारकिर्दीची सुरुवात इथूनच झाली. ऐकूया त्यांच्या बॉलिवूड कारकिर्दीतलं हे पहिलं हिंदी गीत, हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातलं. आनंद बक्षी यांचे शब्द, आर डी बर्मन यांचं संगीत.

हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत आशा भोसले आणि उषा उत्तुप यांच्या स्वरात. आनंद बक्षी यांचे शब्द होते आणि आर डी बर्मन यांचं संगीत. त्यांचं बॉलिवूडमधलं पहिलं गाणं हे खरं तर इंग्रजी भाषेतलं होतं. बॉम्बे टॉकीज चित्रपटासाठी शंकर जयकिशन यांच्या दिग्दर्शनाखाली हे गाणं रेकॉर्ड झालं होतं. पुढे देखील त्यांनी अनेक इंग्रजी पॉप सॉंग्स गायली आणि ती सर्वच गाणी प्रचंड गाजली. उषा उत्तुप यांनी हिंदी चित्रपटांसाठी आर डी बर्मन आणि बप्पी लहरी या दोघांसोबत बऱ्याच काळासाठी गाणी गायली. त्यांचं अरमान चित्रपटातलं गीत आता ऐकूया. इंदिवर यांचे शब्द आणि बप्पी लहरी यांचं संगीत. सध्या या गाण्याचं रिमिक्स असल्याने नव्या जुन्या सर्वच पिढ्या या गाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत.

0: या दमदार गाण्यानंतर घेऊया कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती.
1: मी म्हणते जुनं तेच सोनं.
2: नाही, मी म्हणते नवं तेच सोनं.
3: कशालाही नाव न ठेवता जुन्या नव्याचा समन्वय साधणारी आकाश.

0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: मग काय,
0: स्वतःपासून सुरुवात कर.

डिस्को डान्सर चित्रपटासाठी हे गाणं गायलं होतं उषा उत्तूप, बप्पी लहरी आणि सहकाऱ्यांनी. फारुख कैसर यांच्या गीताला संगीत बप्पी लहरी यांचं होतं. उषा उत्तूप यांची सगळ्यात खास गोष्ट ती म्हणजे त्यांचा आवाज, जो तेव्हाच्या काळातल्या गायिकांपेक्षा खूपच वेगळा होता. आणि सर्वांच्या मनात गाण्याचा आवाज म्हणून जी संकल्पना होती, जी एक प्रतिमा तयार झाली होती, त्यापेक्षा हा आवाज पूर्णपणे भिन्न होता. पण तरीही हार न मानता

संगीत राहुल देव बर्मन यांचं. अगदी सुरुवातीपासून नाईट क्लबमध्ये गाताना सुद्धा त्यांनी आपली वेशभूषा मात्र नेहमी पारंपरिकच ठेवली. उषा उतूप म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर साडी आणि मोठी टिकली या दोन्ही गोष्टी हमखास येतातच. त्यांनी गाण्याबरोबर काही चित्रपटांमध्ये अभिनयसुद्धा केला आहे आणि त्यामध्येसुद्धा त्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. यानंतर ऐकूया सात खून माफ या चित्रपटातलं गुलजार आणि अदिती सिंग शर्मा यांचं गीत. संगीत विशाल भारद्वाज यांचं आणि स्वर रेखा भारद्वाज आणि उषा उतूप यांचा. या चित्रपटात त्यांनी अभिनय देखील केला आहे.

0: सात खून माफ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं रेखा भारद्वाज आणि उषा उथूप यांच्या स्वरात. गायन क्षेत्रातल्या त्यांच्या कारकिर्दीला आता 50 अधिक वर्ष झाली आहेत. त्यांना 2011 पद्मश्री आणि 2024 पद्मभूषण पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं. आपल्या गायनाने त्यांनी जुन्या नव्या सर्व पिढ्यांना थिरकायला लावलं. त्यांच्या कारकिर्दीतल्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देऊन मी केतकी भट या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार. कार्यक्रम एक कलाकार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 10 वाजले आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत हम दिल दे चुके सनम या चित्रपटातलं, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात. गीताचे बोल महबूब यांचे आणि संगीत इस्माईल दरबार यांचं.

यानंतरचं गीत संदीप नाथ यांचं, गायला आहे पार्थिव गोहिल यांनी, संगीतकार मॉन्टी शर्मा आणि चित्रपट सावरिया.

0: कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसनमुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा. सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

कार्यक्रमात यानंतर शैल हडा यांच्या आवाजात ऐकूया सिद्धार्थ गरिमा यांचं गीत, संजय लीला भन्साळी यांचं संगीत, चित्रपट रामलीला.

0: कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: नमस्कार. एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: सतारीचे बोल असोत
3: की मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत श्रेया घोषाल यांच्या स्वरात, समीर यांचे शब्द आणि चित्रपट रावडी राठोड.

या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आता ऐकूया नादब्रह्म यामध्ये अर्पिता वैशंपायन यांनी गायलेला राग जनसंमोहिनी. यांना तबल्यावर साथ केलीये सचिन राजोपाध्याय यांनी आणि संवादिनीवर साथ उपेंद्र सहस्रबुद्धे यांची.

श्रोते हो, नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकलत अर्पिता वैशंपायन यांचं गायन, राग जनसमोहिनी, तबल्यावर साथ सचिन राजोपाध्याय यांची आणि हार्मोनियमवर साथ उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांची. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 11 वाजता हिंदी समाचार आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.